103 मेगाहर्ट्ज FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज बुधवार भारतीय सौर 23 आषाढ शके 1948 अर्थातच 15 जुलै 2026 सकाळची 5:58 झालेली आहेत. आमच्या प्रसारणाला मंगलवाद्यानं सुरुवात करीत आहोत.

श्रोते हो नमस्कार. मंगल प्रभात या कार्यक्रमात आपलं स्वागत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया गजानन द्वारकानाथ यांनी संगीतबद्ध केलेली मधुसूदन कालेलकर यांची भक्तिरचना. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

मंगल प्रभात या कार्यक्रमात संत रामदासांचा अभंग आपण ऐकलात. श्रीकांत पारगावकर यांच्या स्वरात संगीतबद्ध केला होता सुधीर मोघे यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील संत जनाबाई यांची रचना, संगीतबद्ध केली वसंत प्रभू यांनी.

प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील दत्ता पाटील यांचं गीत आपण ऐकलं. संगीत मधुकर पाठक यांचं होतं. मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. कार्यक्रमात आता ऐकूया संत नामदेव यांची रचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीतबद्ध केली आहे चंद्रशेखर गाडगीळ यांनी.

समस्वरातील देशभक्ती गीत आपण ऐकलं आणि यासोबतच मंगल प्रभात हा कार्यक्रम इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.

0: मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. श्रोते हो, सकाळचे 6:30 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत चिंतन. आजच्या कार्यक्रमात पंचतत्वे याविषयी मोहन मोबा देशपांडे यांचे विचार आपण जाणून घेऊया.
1: माती, पाणी, अग्नी, हवा, पोकळी ही पंचतत्व समस्त जीवसृष्टीचे मूलाधार आहेत. समग्र जीव आणि सृष्टी ही पंचतत्वांपासून निर्मित आहेत. माणूस पंचतत्वातून निर्माण होतो. त्याचे संवर्धन, संरक्षण हे पंचतत्वांमार्फतच होत असते आणि शेवटी तो पंचतत्वातच विलीन होणार असतो. या अर्थी एकूणच उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गचक्राला हे पंचतत्व सहाय्यभूत ठरत असते. ही पंचतत्व नैसर्गिक शक्तीस्त्रोत असून त्यांना फार काळ बंदिस्त करता येत नाही, कारण विराट विश्वव्यापक निसर्गाचेच ते दृश्य रूप आहे. उदाहरणार्थ, मुठभर माती आपण उंजळीत धरू शकतो, पण खाली सोडताच ती माती पुन्हा पृथ्वी तत्वातच मिसळते. समुद्रातले पाणीसुद्धा तेथे टिकून राहत नाही, त्याचे बाष्पीभवन होऊन ते वर जातेच. पेटती मशाल जणू तेजतत्वाचे आंशिक रूपच. मशाल उलटी धरून बघा, ज्वाळा वरच उफाळतात. अग्नीच्या मूळ तेजस्त्रोत सूर्याकडेच ते झेपवतात. फुग्याला टाचणी लावताच फुग्यातील हवा स्वतंत्र होऊन मूळ वायुतत्वात सम्मिलित होते, पुन्हा वेगळी हुडकता येत नाही. रिकाम्या घटाच्या आतील पोकळीला घटाकाश अशी संज्ञा आहे, पण घट फुटताच आतील आकाश कुठे जाते? ते एकूण अखंड आकाशतत्वात समावून जाते. ही पंचतत्व निसर्गात मुबलक मोफत उपलब्ध असतात. आपण अमुक आग्रह धरला तरच त्याचे पैसे मोजावे लागतात. उदाहरणार्थ, मृत्तिका सर्वत्र मोफत असली

0: तरी मूर्तीसाठी पैसे मोजावे लागतात. पाणी सहज प्राप्य आहे, पण ते पाईपमधून घरात आणण्याची सोय हवी किंवा मिनरल वॉटरचा आग्रह धरला तर मात्र पैसे पडतात हां. अन्यथा निव्वळ तहान भागवण्याचा उद्देश असेल तर पाणी कुणीही देऊ करील हो. 20 तारांमार्फत घरात आणायला पैसे हवेत, अन्यथा गगनात कडाडणारी 20 तर मोफतच असते. आकाशात विमान हेलिकॉप्टरने जायला पैसे हवेत, पण पक्ष्यांना तर अलम आसमंत मोफतच आहे ना. तात्पर्य, सारी जीवनावश्यक सुविधा मोफत मिळत असताना तरीही धूर्त मानव आपल्या हव्यासापोटी या पंचमहाभूतांना दूषित प्रदूषित करतोय, याला काय म्हणावे. पण या प्रदूषणाचे निराकरण करणारी सक्षम यंत्रणा खुद्द या निसर्ग पंचतत्वांजवळच उपलब्ध आहे. ही मानवी जीवनाला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. माती शुद्धच असते, आपण त्यावर काँक्रीटचे जंगल, उघडी गटारे, वृक्षतोड, कचरा तयार करतो. पाणी शुद्धच असते, माणूस त्यात सांडपाणी मिसळू देतो म्हणून ते दूषित होते. तेज तापमान योग्यच असते, माणसामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न निर्माण होतो. वायू दूषित नसतो, शुद्ध सात्विक असतो, पण गिरणीच्या चिमण्या धूर ओकतात, वाहनातून उत्सर्जित होणारा कार्बन मोनॉक्साईड आदि दूषित घटक मिसळल्याने तो बिघडतो. आकाशाचे तत्व निर्मळ असते, पण कोंदटपणा, गर्दी, अरुंद रस्ते, बहुमजली इमारती पुरेसे आकाश तत्व मिळण्यास बाधक होतात. दुसऱ्या अंगाने निसर्गाची इकोसायकल शुद्धीकरण सोबतच गुपचूप सुरू असते, म्हणून बरे पंचतत्वातच रोगहरण शक्ती अनिश्चित आहे. मृत्तिकोपचार तसेच जमिनीवर चालणे झोपणे यातून पृथ्वी तत्व शरीरातील रोगराई खेचून घेते. पृथ्वीतून अन्न निर्माण होते, अन्नातून आपण बळ घेतो, मळ टाकून देतो, यातून जीवनशक्ती ओज स्फूर्ती प्राप्त होते. शरीरातील डोळे, जीभ, मेंदू, हृदय सर्वत्र पुरेसा ओलसरपणा पाण्यामुळे कायम राखला जातो. पाण्यामुळेच गोड, कडू, आंबट, तिखट आणि तुरट या चवींचा अनुभव येतो. पंचज्ञानेंद्रिये ही पंचतत्वाशी निगडीत आहेत. पृथ्वी तत्वाची त्वचा आहे, त्वचेचा विषय स्पर्श. जलतत्व जिभेकडे आहे, जिभेचा विषय चव आहे. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य राखून रस आणि रसना सुखाचा लाभ होईल. तेज तत्व म्हणजे डोळे. डोळे ह्या इंद्रियाचा विषय रूप असून सूर्यप्रकाशाचा सुयोग्य वापर करायला हवा. वायुतत्व नाक या इंद्रियाकडे असून त्याचा विषय गंध म्हणजे वास घेणे. आकाशतत्वाचे इंद्रिय कान असून त्याचा विषय शब्द म्हणजे ऐकण्याची क्रिया होय.
1: पंचतत्व याविषयीचे मोबा देशपांडे यांचे विचार आपण ऐकलेत चिंतन या कार्यक्रमात. श्रोते हो, सकाळची 6:35 झालेली आहेत. जाणून घेऊया आजच्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर आजचे काही दिनविशेष आपण ऐकू शकाल. 6:40 प्रसारित करू कृषीवाणी. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात त्वचा विकार याविषयी आपण जाणून घ्याल. तसंच 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयी आपण ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 6:55 आपण ऐकू शकाल आमचा कार्यक्रम सुप्रभात. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सकाळी 7:40 कवी कालिदास दिनानिमित्त आषाढस्य प्रथम दिवसे याविषयी डॉक्टर चेतना पवार यांचं भाषण प्रसारित करू. बातम्या सहक्षेपित होतील नेहमीच्याच वेळेवर. सकाळी 8:15 रुचिरा यामध्ये रश्मी चिंतावार यांनी सांगितलेल्या रेसिपी आपण ऐकू शकाल. 8:40 जागतिक युवा कौशल्य दिवसानिमित्त समन्वित कार्यक्रम कौशल्याची कास प्रगतीची आस हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सकाळी 9:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित होतील. 10:00 आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीत. 10:30 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपल्याला घेता येईल. सकाळी 11:00 गझलांचा कार्यक्रम गुलदस्ता. 11:30 मराठी चित्रपट संगीत प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमात महाकवी

0: कालिदास दिनानिमित्त कवी संमेलन काव्य त्रिवेणी. सहभागी कवयित्री आहेत प्राजक्ता पटवर्धन, प्रणिता कुलकर्णी आणि कविता क्षीरसागर. या कार्यक्रमाचं सूत्र संचालन केलंय यशश्री पुणेकर यांनी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती आहे. हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करण्यात येईल. दुपारी 1 वाजता सहक्षेपित करू विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. श्रोते हो, संध्याकाळी 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित होईल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करण्यात येईल. 7:30 माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात धान पिकाची रोपवाटिका वाचवण्याकरिता उपाययोजना याविषयी डॉक्टर सोनाली लोखंडे यांचं भाषण प्रसारित करू. तर श्रोते हो, हे होते आमचे आजचे कार्यक्रम. आता जाणून घेऊया 15 जुलैचे काही दिनविशेष. नटसम्राट नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा आज स्मृती दिन. 15 जुलै 1967 त्यांचं दुःखद निधन झालं. 15 जुलै 1927 या दिवशी महाराष्ट्रातील पुरोगामी बुद्धिवादी विचारवंत रघुनाथ धोंडो कर्वे यांनी शास्त्रीय दृष्टिकोन असलेले आगळे वेगळे समाजस्वास्थ्य मासिक सुरू केले. जुलै 1919 अशक्त माणसाला तरतरी आणणाऱ्या ग्लुकोज डीचा शोध लावणाऱ्या रसायनशास्त्रज्ञ एमिस फिशर यांचा आज स्मृती दिन. त्यांना 1902 रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले होते. शिवाजी अनंतराव भोसले उत्कृष्ट विचारवंत वक्ते यांचा आज जन्मदिन. तर हे होते 15 जुलैचे काही दिनविशेष. आपण ऐकलेत आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. श्रोते हो, सकाळचे 6:40 झालीत. प्रसारित करीत आहोत कृषी वाणी.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या कृषी वाणी कार्यक्रमामध्ये जाणून घेऊया सेंद्रिय कर्बाचं महत्व याविषयीची माहिती. जमिनीची सुपीकता म्हणजेच त्यातील अन्नद्रव्यांचं प्रमाण आणि जमिनीची उत्पादकता म्हणजेच त्यामधून पिकाचं निघणारं उत्पादन या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. या उत्पादनाला काही विशिष्ट दर मिळाल्यास त्यावर शेतकऱ्याला मिळणारं उत्पन्न ठरत असतं. अशा प्रकारे सुपीकतेचा आणि उत्पन्नाचा सरळ सरळ संबंध आहे. जमिनीच्या सुपीकतेचे जैविक भौतिक आणि रासायनिक असे 3 प्रकार पडतात. जैविक सुपीकता म्हणजेच जमिनीमध्ये असणारे उपयुक्त जीवाणू. जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणूंची संख्या जितकी जास्त तितकी जमीन सुपीक असं मानलं जातं. भौतिक सुपीकतेमध्ये जमिनीमध्ये असणारी मोकळी हवा, जमिनीची जलधारण क्षमता, जमिनीमधून होणारा पाण्याचा निचरा यांचा समावेश होतो. पिकांच्या मुळांच्या निरोगी आणि भरघोस वाढीसाठी हे गुणधर्म महत्वाचे आहेत. रासायनिक सुपीकतेमध्ये पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांची उपलब्धता कळते. माती परीक्षणानंतर आपल्या जमिनीचा सामू, क्षारांचं प्रमाण, उपलब्ध अन्नद्रव्य किती आहेत हे कळतं. उपलब्ध अन्नद्रव्यांमध्ये मुख्य, दुय्यम, सूक्ष्म अन्नद्रव्य हे त्यांच्या पिकासाठी आवश्यकतेनुसार ठरतात. त्याचप्रमाणे जमिनीमधील सेंद्रिय कर्ब, मुक्त चुना यांची सुद्धा माहिती मिळते. आपल्या पिकाच्या उत्तम उत्पादकतेसाठी वरील 3 प्रकारच्या सुपीकता जमिनीमध्ये असायला पाहिजेत. या 3 सुपीकता उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जमिनीमधील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण. सेंद्रिय कर्ब हा शाश्वत शेतीचा गाभा आहे. ज्या जमिनीमधील सेंद्रिय कर्ब 0.2% पेक्षा कमी असतो त्या जमिनीची सुपीकता अत्यंत कमी असते. ज्या जमिनीमधील सेंद्रिय कर्ब 0.21 ते 0.40% असतं त्याची सुपीकता ही कमी असते. तर 0.40 ते 0.60% सेंद्रिय कर्ब असलेली जमीन मध्यम सुपीकता असलेली समजली जाते. ज्या जमिनीमध्ये 0.60 ते 0.80% सेंद्रिय कर्ब आढळतो ती जास्त सुपीक तर 0.80 पेक्षा अधिक सेंद्रिय कर्ब असलेली जमीन ही अतिशय जास्त

0: सुपीक मानली जाते. जमिनीमधील सजीवांना जमिनीतील कोणत्याही पदार्थांचं अंशतः विघटन केल्यानंतर राहिलेला कर्ब किंवा कार्बन म्हणजेच सेंद्रिय कर्ब होय. सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा सुपीकता निर्देशांक मानला जातो. सर्वसाधारणपणे सेंद्रिय पदार्थामध्ये 58% सेंद्रिय कर्ब असतो. भारतातील साधारण 67% जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे. महाराष्ट्रातील 50% जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी तर 38% जमिनीमध्ये मध्यम प्रमाणामध्ये सेंद्रिय कर्ब आढळतो. तर शेतकरी बंधू भगिनींना आपण जाणून घेत आहात सेंद्रिय कर्बाचं महत्व याविषयीची माहिती. याविषयीचीच आणखी माहिती आपण जाणून घेऊया उद्याच्या कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
1: कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकल्यात. वाचन केलं होतं गौरी गोबाडे यांनी. हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत. आरोग्यम धनसंपदा यामध्ये त्वचा विकार याविषयी आपण जाणून घ्याल. तसंच 6:50 परिसर या कार्यक्रमात पावसाळ्यातील आहार आणि पोषण याबद्दल आपण ऐकू शकाल. हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकणार आहात.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत की सोरियासिस म्हणजे काय असते. तर श्रोत्यांनो, सोरियासिस म्हणजे एक इम्युनिटी डिपेंडंट म्हणजे ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. तुमची इम्युनिटी डाऊन झाली की तुमच्यामध्ये काहीतरी अँटीबॉडीज तयार होतात, त्याच्यामुळे सोरियासिस तयार होतो. सोरियासिस हे डायग्नोस करायसाठीच तुम्हाला एक त्वचारोग तज्ज्ञाची गरज असते. कोणीही सोरियासिसला डायग्नोस करू शकत नाही. त्याच्यामुळे सोरियासिस हा एक ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे. हा जनरली 5 वर्षापासून 60 वर्षापर्यंत कधीही होऊ शकतो. त्यामुळे पाय उललेत मग याला सोरियासिस झाला असं समजू नका. कारण पाय उलणं हा वेगळा प्रकार, पायाला भेगा पडणं हा वेगळा प्रकार आणि सोरियासिस हा वेगळा प्रकार. सोरियासिस म्हणजे असे लाल चट्टे असतात, त्याच्यावर अशा स्केल्स येतात म्हणजे असे पापुद्रे तयार होतात. तर या पेशंटमध्ये जे असतं ते ड्रायनेस डेव्हलप झालेलं असतो. तर हा कुठेही येऊ शकतो बॉडीला. जनरली हा जो सोरियासिस हा आजार आहे हा तुमचे जॉईंट जास्त इन्वॉल्व करतो. म्हणजे तुमचे बोट, तुमचे सांधे ह्याच्यामध्ये लाल पुरळ येणं. पण सुरुवातीला त्याला खाज येतो, त्याच्यानंतर पुरळ तयार होतो आणि त्याच्यानंतर मग एक पापुद्रा तयार होतो. तर हा आजार पूर्णपणे बरा होत नाही पण बरा ठेवू शकतो आपण. हा ट्रिगर होतो म्हणजे ॲग्रिवेट होतो हा जनरली उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये. ह्या दोन ऋतूंमध्ये सोरियासिसच्या पेशंटला जास्त काळजी घ्यावी लागते. तर त्याला ॲग्रिवेटिंग फॅक्टर काय असतात? तर ते जनरली असतात की तुमची थंडी, म्हणजे बाहेरचं वातावरण जर खूप थंड झालं किंवा अतिउष्ण झालं तर ह्या पेशंटमध्ये हे हा डिसीज वाढतो. दुसरी गोष्ट म्हणजे जर पेशंटची इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती कमी झाली, पेशंटनी टेन्शन घेतलं, रात्रीचं जागरण जास्त केलं, फास्ट फूड जास्त खाल्लं, तर याच्यामुळे पण हा जो डिसीज आहे सोरियासिस हा डिसीज ॲग्रिवेट होतो. त्यामुळे असे कारणं पण टाळायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कोणत्या तरी मोठ्या आजारातून उठला, तुमची प्रतिकार शक्ती झाली कमी, तर त्याच्यामुळे पण सोरियासिस होतो. तर असे कारणं आपण जाणून घेऊन त्याच्यावर योग्य ते उपचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे सोरियासिस हा नेमका

0: होतो कशाने, हा आपल्या स्किनमध्ये जर अँटीबॉडीज तयार झाल्या त्या सोरियासिसच्या तर त्याच्यामुळे होतो. आणि हे जे मी तुम्हाला फ्रॅक्टर सांगितले याच्यामुळे ते ॲग्रिवेट होतो. त्यामुळे जेवढं होईल तेवढं उन्हाळा आणि हिवाळा सोरियासिसची काळजी काय घ्यायची, तर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही साबण, सोडा, डिटर्जंट हे वापरणं शक्यतो टाळा. जितकं कमी वापरता येईल तितकं कमी वापरा. दुसरी गोष्ट, तुमची स्किन मॉइश्चरायझर जास्त ठेवा. मॉइश्चरायझर म्हणजे साधं तुम्ही पॅराशूट ऑइल किंवा साधं कोकोनट ऑइल कोणतं पण वापरलं तरीही चालेल, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. ह्या काळजी घेणे गरजेचं असतं. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची स्लीप सायकल. जनरली आजकालच्या काळात असं झालंय की रात्री 12 झोपणे, सकाळी 8 उठणे ही स्लीप सायकल नाही आहे. तुमचे जे स्लीपिंग हार्मोन्स असतात, स्ट्रेस हार्मोन असतात, हे सगळे 9 ते 10 सिक्रेट होतात. म्हणून तुमचा आयडियल टाईम जो असतो हा 9 ते 10 तुम्ही झोपणं गरजेचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचे डाएट इम्प्रूव्ह करा, ज्याच्यामुळे तुमचे खाज वाढते. जसे पथ्य म्हटलं तर वांगे, गवार, शेंगदाणे अशाने तुमच्या खाजा वाढतात. अशा खाण्यामध्ये येणारे पदार्थ टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा आहार हा पोषक घ्या. जसं काही बाहेरचं बेकरी प्रोडक्ट किंवा मग मैदा असे प्रोडक्ट अवॉइड करा. शिळं अन्न घ्यायचं टाळा. तर हे सगळे पदार्थ खाल्ल्याने जर तुमची प्रतिकारशक्ती वाढली तर तुम्ही सोरियासिसपासून नक्कीच बरे होऊ शकता. धन्यवाद श्रोत्यांना.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचा विकाराविषयी जाणून घेत असताना सोरायसिस या त्वचा आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: परिसर।
1: नमस्कार शो देहो परिसर ऐकणाऱ्या सगळ्या श्रोत्यांचं मी सिवंतीनी सहर्ष स्वागत करते आहे। श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळा आहार आणि पोषण याविषयीची माहिती आज आपण करून घेणार आहोत। लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं, ऐकूयात ही माहिती।
2: नमस्कार श्रोते हो, आपल्या सर्व ऋतूमध्ये पावसाळा हा ऋतू आपणाला आनंददायी वाटतो, कारण उकाड्याने त्रस्त झालेल्या अबाल वृद्धांना पावसाच्या गार सरींनी दिलासा मिळतो। सर्व शिवार हिरवागार होऊन नवचैतन्य पांघरतो। या आनंददायी ऋतूचा आनंद घ्यायचा असेल तर आपली तब्येत सुद्धा चांगली राहणे आवश्यक आहे। तसे नसेल तर बाहेर पावसाच्या सरी पडतात आणि आपली तब्येत बरी नाही। अशा परिस्थितीत आपले हे पावसाळी दिवस दवाखान्याच्या एरझारा मारण्यातच निघून जातात। म्हणून आता पावसाळा सुरू होत आहे, त्यामुळे पावसाळ्यातील आपला आहार आणि पोषण कसं असावं ज्यामुळे आपली तब्येत बरी राहील याविषयी आपण चर्चा करू। तसं पाहिलं तर पावसाळ्यात आपला जठराग्नी मंद असतो, त्यामुळे खाल्लेलं अन्न पचायला जड जातं। म्हणून या ऋतूत आपला आहार आणि पोषण योग्य असलं पाहिजे। या ऋतूत पचायला हलके अन्न सेवन केले पाहिजे, जसे की ज्वारीची भाकरी, गव्हाच्या पिठाचा फुलका, मुगाच्या डाळीचे वरण, जुन्या तांदळाची आणि मुगाची डाळ घालून केलेली खिचडी, किंवा कद्दू, पडवळ, भोपळा, दोडका, कारली यासारख्या फळभाज्या यांचा आहारात समावेश करावा आणि तो आपल्या शरीराला भरपूर पोषण देखील देतो। यामुळे आपले शरीर सतत ऊर्जादायी राहते। संत तुकाराम महाराज आहाराविषयी म्हणतात, युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार, किंवा सुभाषितकार म्हणतात, भोजन औषधम भवते। या उलट आपण या ऋतूत संतुलित आहार घेतला नाही तर मग आपणाला आजारांना सामोरे जावे लागते। म्हणून या ऋतूत तळलेले पदार्थ जसे की पुरी भाजी, आलू वडा, भजे, पाणीपुरी, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, केक, बिस्किट, पिझ्झा, बर्गर आदी पदार्थ वर्ज्य आहेत, किंवा ते आपल्या शरीराला अपायकारक ठरतात। तसेच पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे सेवन सुद्धा हानिकारक ठरते। पहिल्या पावसात चालणाऱ्या पालेभाज्या स्वच्छ धुवून आणि योग्य त्या प्रमाणात शिजून खायला पाहिजेत। पावसाळ्यात शिळे अन्न खाऊ नये, तसेच उघड्यावरचे अन्न पदार्थ खाऊ नयेत, कारण की या दिवसात मोठ्या प्रमाणात जंतू संसर्ग होतो। या दिवसात माशा, डास आणि वेगवेगळे कीटक असतात, ते अन्न पदार्थावर बसून त्यांची बाधा लवकर होते। म्हणून पावसाळ्यात

0: आपला आहार औषधासारखा असला पाहिजे, नाहीतर औषध जीवनासारखे घ्यावे लागतात. विशेष करून या दिवसात शरीराला स्वच्छ आणि उकळून कोमट केलेले पाणी आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यात अनेक सूक्ष्म जीव जंतू मोठ्या प्रमाणात असतात. आपल्या आहारात अद्रक, लसूण, हळद, जिरे, मोहरी, लवंग, दालचिनी, काळे मिरे यासारख्या मसाला पदार्थाचा भरपूर वापर केला पाहिजे. यामुळे सर्दी, खोकला, पडसे, ताप यासारखे संसर्गजन्य आजारांचे संक्रमण होत नाही आणि आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती शाबूत राहते. या दिवसात आपण जांभूळ, पपई, डाळिंब, सफरचंद ही फळे आहारात घेतली पाहिजेत. तसेच आपल्या आहारात योग्य प्रमाणात दूध, दही, ताक, लोणी या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश केला पाहिजे. आपल्या शारीरिक व मानसिक पोषणात सर्वात जास्त गरज असते ती सुकामेवा पदार्थाची. यात बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते, चारोळी, अंजीर यांचा समावेश करावा. आपले पोषण हे चांगले असेल तर आरोग्य उत्तम राहते. पण या ऋतूत आपला आहार जरी चांगला असला तरी तो प्रमाणात असला पाहिजे. आपण नेहमी जेवढा आहार घेतो त्यापेक्षा कमी आहार घेणे या ऋतूत सोयीस्कर आहे. सतत काही ना काही खाण्यापेक्षा भूक लागली तरच आहार घ्यावा. शेवटी एवढेच म्हणता येईल की पावसाळ्यात आजाराचे संक्रमण लवकर होते म्हणून आपला आहार आणि पोषण याकडे लक्ष द्यावे. हित भूक, मित भूक, ऋत भूक सदा सुखी. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण परिसर कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील आहार आणि पोषण याविषयीची माहिती ऐकलीत. माहिती देत होते प्राध्यापक बापूराव आंधळे. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. श्रोते हो, आता ऐकूया संस्कृत मध्ये.
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोते हो, मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकलेत. हे कार्यक्रम आमच्या केंद्राहून सहक्षेपित करण्यात आले. सकाळचे 6:55 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. श्रोते हो नमस्कार. सुप्रभात या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, आषाढ महिना आला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच हाक ऐकू येते, ज्ञानोबा तुकाराम. टाळ मृदुंगाचा निनाद, अभंगांचा गजर आणि विठ्ठल नामांचा अखंड जयघोष करत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं पायी निघतात. हीच आपल्या महाराष्ट्राची संत परंपरा आणि भक्तीची अनोखी ओळख आहे. पायीवारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नाही, तो श्रद्धेचा, समतेचा, सेवाभावाचा आणि आत्मशुद्धीचा प्रवास आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह चालणारा प्रत्येक वारकरी स्वतःला विठ्ठलाचा दास मानतो. जातीपातीचा भेद विसरून सर्वजण एकाच रांगेत चालतात, एकत्र भोजन करतात आणि प्रेम, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देतात. वारीमध्ये शिस्त, स्वच्छता आणि सामूहिक जीवन यांचं सुंदर दर्शन घडतं. दिंड्यांमधील प्रत्येक वारी दुसऱ्याची काळजी घेते. मार्गात सेवा करणारे स्वयंसेवक, वैद्यकीय पथके आणि ग्रामस्थ वारकऱ्यांचे मनापासून स्वागत करतात. सेवा हीच खरी विठ्ठल भक्ती असल्याचा संदेश वारी देते. आजच्या धकाधकीच्या जीवनात वारी आपल्या संयम, साधेपणा आणि सहकार्य आणि सकारात्मक विचार शिकवते. पर्यावरणाचं जतन, स्वच्छतेची सवय आणि समाजात एकोपानं राहण्याचं महत्वही वारीतून अधोरेखित होतं. संत तुकाराम महाराजांच्या शब्दात सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. या भक्तिभावातून आपल्या जीवनातही प्रेम, शांती आणि सद्भावना नांदो हीच विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. श्रोते हो, वारी आपल्याला शिस्त, संयम, साधेपणा आणि सेवाभाव शिकवते. मार्गात अनेक गावकी वारकऱ्यांची सेवा करतात. पिण्याचे पाणी, अन्न, वैद्यकीय मदत आणि विश्रांतीची व्यवस्था करून ते अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती जपतात. आजच्या वेगवान जीवनात वारी आपल्याला थोडा वेळ स्वतःकडे पाहण्याची संधी देते.

एकमेकांना मदत करणे, निसर्गाचा आदर करणे आणि स्वच्छता राखणे तसंच प्रेमाने जगणे हे वारीचं खरं तत्वज्ञान आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या आषाढीच्या पवित्र पर्वावर आपणही विठ्ठल नामाचा जप करूया, चांगले विचार आचरणात आणूया आणि समाजात बंधुभाव, शांतता आणि प्रेम वाढवण्याचा संकल्प नक्कीच करूया.

0: आपण ऐकलात कार्यक्रम सुप्रभात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. लेखन आणि निवेदन स्मिता घुमडे यांचं होतं. श्रोते हो, सकाळचे ठीक 7 वाजलेत. ऐकूया काही संदेश.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आज प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
2: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
3: अनेक प्रश्न, अनेक शंका,
2: तर कुठे मिळेल याचं समाधान
3: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
3: कॉल करा आणि प्रश्न विचारा
2: 0712254634 या नंबरवर.
3: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
2: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
3: हॅलो डॉक्टर.
2: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
2: आकाशवाणी चंद्रपूर.

आपला निसर्गरूपी मित्र जर आपल्या सोबत असेल तर आपलं जीवन नक्कीच आनंदी होईल. कारण निसर्ग आपल्याला सांगतो की हे वृक्ष वर्षानुवर्ष जंगलात उभे आहेत ते आपल्यासाठी. हेच वृक्ष बाहू पसरून आपल्यासाठी पावसाची प्रार्थना करतात, वातावरणातील प्रदूषण टाळण्यासाठी मदत करतात. उदात्तता, भव्यता आणि निर्मलता ही तर त्यांची ठेव. सर्वांशी समान वागणूक हा त्यांच्या जीवनातून मिळणारा संदेश. श्रोते हो, 18 जुलै 2026 ला ऐकूया निसर्ग आणि मानव याविषयी निवेदनाचा निवडक गीतांचा कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

सुधीर फडके यांच्या स्वरातील गीत आपण ऐकत आहात. यानंतर 7:10 मिनिटांनी पुणे केंद्राहून प्रादेशिक मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

0: क्षणभंगुर.
1: पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोड पाणी पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

0: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया,
1: पण भवतालाचं भान ठेवून. प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
0: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

0: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली। कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा। दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा।
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या।
5: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी। वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय। पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एटीएस कडून छापे। आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय। आता सविस्तर बातम्या। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करण्याला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। यामुळे 2019च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफी मिळणार आहे, तर 2026-27 मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांनाही मिळणार आहे प्रोत्साहनपर लाभ। पालघर जिल्ह्यातल्या वाढवणपासून जवळच असलेल्या दापचरी इथं आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करायलाही काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल। यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे। यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होणार आहे। राज्यातील महानगरपालिका नगरपरिषद आणि नगरपंचायतींना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्वावलंबी करण्यासाठी त्यांच्या मालकीच्या मालमत्तांच्या विनियोगातून उत्पन्न मिळवता येईल अशा मुद्रीकरण धोरणासही राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राज्यात केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक त्या बदलांसह राबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जागांचा विकास करण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक खासगी भागीदारी धोरणातून सवलत द्यायला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत बारामती रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाचा पुनर्विकास करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत। या स्थानकाचं लवकरच लोकार्पण करण्यात येईल। बारामती हे राज्यातलं एक महत्वाचं कृषी शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र असल्यानं या पुनर्विकासामुळे स्थानिक व्यापार दळणवळण आणि पर्यटन स्थळांना मोठी

0: चालना मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यक्त केला आहे. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं पुण्यासह राज्यात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. कालिदास दिनानिमित्त कविकुलगुरू कालिदासांची महती सांगताना संस्कृततज्ञ प्राध्यापिका अंजली पर्वते म्हणाल्या,
1: आषाढस्य प्रथमे दिवसे या शब्दांनी ज्या मेघदूताची सुरुवात कालिदासांनी केली आहे आणि निसर्ग हा माणसाचा अंतरंग मित्र असल्याचं वर्णन केलंय त्यावरूनच तर आषाढाचा पहिला दिवस आपण कालिदास दिन म्हणून साजरा करतो. आपल्या सात साहित्य कृतीतून संस्कृत भाषेला ललामभूत ठरलेला हा महाकवी त्यांनी यज्ञ दान तप या भारतीय संस्कृतीतल्या तीन महत्वाच्या तत्वांवर रघुवंश आणि कुमार संभव या आपल्या महाकाव्यातून भर दिला आणि त्यागाचं प्रेमाचं महत्व आपल्या नाटकांमधून दाखवून दिलं असा हा महाकवी भारतीय संस्कृतीचा उद्गाता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजही त्यामुळेच आपण त्याला स्मरणीय मानतो, वंदनीय मानतो.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एकाला अटक करण्यात आली आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्याकरता राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या अपघातात 9 जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात नुकतीच मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं सोमवारी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या छाप्यात जप्त केलेल्या साहित्याचं तांत्रिक विश्लेषण करण्यात येत आहे. या विश्लेषणामधून तसंच या प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीमधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता एटीएसनं व्यक्त केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात उद्या गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असणार आहे. आषाढी यात्रेसाठी सुमारे 20 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. या कालावधीत सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहील अशी माहिती मंदिर समितीनं दिली आहे. दरम्यान आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या येणाऱ्या भाविक आणि वारकऱ्यांच्या हलक्या आणि जड वाहनांना येत्या 29 जुलैपर्यंत पथकरातून सवलत देण्यात येणार आहे. यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. आषाढी वारीच्या निमित्तानं राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे संवादवारी हा उपक्रम राबवला जात आहे. याद्वारे चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामं आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती लाखो वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात यंदा पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीवरही संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यातलं पाऊसमान आणि खरीपाच्या पिकांबाबत अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
2: नंदुरबार जिल्ह्यात यंदा सरासरीच्या 28% पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक फटका हा शहादा, तळोदा आणि नंदुरबार तालुक्यांना बसला असून या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील पीक पाणीवरही परिणाम झाला असून आतापर्यंत जिल्ह्यात अवघ्या 1,15,000 ते 1,20,000 हेक्टरपर्यंत पेरण्या होऊ शकलेल्या आहे. जिल्ह्यातील पेरणी क्षेत्र हे 2,73,000 हेक्टरच्या जवळपास असल्यानं यंदाची पेरणी पाता अवघी 40% पेरण्या पूर्ण झाल्याचं चित्र आहे. यंदा कमी वेळात उत्पादित होणाऱ्या बाजरीसारख्या पिकाकडे शेतकरी वळण्याची शक्यता दिसून येत आहे. पर्जन्यमानाची ही त्रुट पाहता कृषी विभाग देखील सजग झाला असून जिल्ह्यातील कृषी घटकांची उद्या कार्यशाळा देखील होणार आहे. शिवाय जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढावा असे आवाहनही कृषी विभागाकडून केले जात आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नंदुरबारहून निलेश पवार.
0: पुणे शहरातली पाणी कपात 22 जुलै

पर्यंत रद्द करण्यात आली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात उपलब्ध पाणीसाठा आणि सध्याची जलस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. हवामान विभागानं 22 जुलैनंतर वर्तवलेला पावसाचा अंदाज, धरणातला उपलब्ध पाणीसाठा, पाण्याची आवक तसंच एकूण जलस्थितीचा सविस्तर आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल असं पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी सांगितलं आहे. पाणी कपात रद्द झाली असली तरीही पाण्याचा वापर अत्यंत जबाबदारीनं आणि काटकसरीनं करण्याचं आवाहन महापौरांनी केलं आहे. राज्यातल्या मच्छीमारांना सॅटेलाईट फोन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत शासनानं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे असं मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत राणे बोलत होते. मच्छीमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना कोणत्याही परिस्थितीत किनाऱ्याशी संपर्क साधता यावा तसंच सुरक्षा सूचना वेळेवर प्राप्त व्हाव्यात यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं राणे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सावळगाव इथं काल संध्याकाळी झालेल्या रस्ते अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला. हे सर्व मृत गुजरातचे रहिवासी असून वणी इथं श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनाहून परत येत असताना हा अपघात झाला आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 3 सामन्यांच्या मालिकेतला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं जिंकला आहे. या सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला आणि मालिकेमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षरपणनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष नोंदवलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर 3रा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं झालेल्या कालच्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेचा 2रा उपांत्य सामना आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. वाढवणजवळच्या दापचरी इथं जागतिक कृषी बाजारपेठ विकसित करण्याचा निर्णय. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयातून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ATS कडून छापे. आणि भारत आणि इंग्लंड यांच्यातला पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा 6 गडी राखून विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
1: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
0: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
2: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंड वाहे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
0: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
3: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍप सहित 558 किलोहर्ट्स वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 7:22 झाली आहेत. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. आज आषाढ शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच आषाढ महिन्याचा पहिला दिवस. आषाढ म्हटलं की आठवतो ढगांच्या काळ्या पुंजक्यांच्या आडून गर्जना करत बरसणारा मुसळधार पाऊस आणि त्याचबरोबर महाकवी कालिदास यांचं महान काव्य अर्थात मेघदूत.

या काव्याच्या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात आषाढस्य प्रथम दिवसे अशी होते. कवी कालिदासांची जन्मतिथी माहीत नसल्यानं काव्यातल्या या उल्लेखावरून आषाढाच्या पहिल्या दिवशी कालिदास दिन साजरा केला जातो. महाकवी कालिदास यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. श्रोते हो, आज आहे दिनांक 15 जुलै. आजचा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नसून व्यावसायिक कौशल्य आत्मसात करणं ही काळाची गरज आहे. तरुणांना जागतिक आव्हानांना तोंड देण्यास सक्षम बनवणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या वर्षीच्या जागतिक युवा कौशल्य दिनाची संकल्पना आहे सामायिक भविष्यासाठी कौशल्य, अर्थात स्किल्स फॉर अ शेअर्ड फ्युचर. मराठी संगीत रंगभूमीवरील एक अजरामर व्यक्तिमत्व अर्थात पद्मभूषण नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व. श्रोते हो, आज आहे त्यांचा स्मृती दिन. आजच्याच दिवशी 1967 साली हा स्वर्गीय सूर आसमंतात विलीन झाला. बालगंधर्वांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन. हिंदुस्थानी संगीतातील ख्यातनाम गायिका जयपूर अत्रौली घराण्याच्या ज्येष्ठ गायिका गान तपस्विनी पद्मभूषण मोगूबाई कुर्डीकर यांचा आज जन्मदिन. त्यांच्या स्मृतींना मानाचा मुजरा. श्रोते हो, हे होते आजचे काही दिनविशेष.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: तर आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने?

0: काम चालू आहे.
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांपरती पुरती, ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351. 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत

0: आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांपर्यंत पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
1: पूर्ण
0: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40 होते,
1: वाढत जाते.
0: कारण ती शब्दांनी होत नाही, आपल्यासमोर आपल्यासाठी म्हणजे चमत्कार असमोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्या अगोदर आपल्या विविध तालुक्यांमधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि इतकी कठीण परिस्थिती असून सुद्धा प्रचंड उत्साह आहे आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाचे किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
1: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते ती गोष्ट
0: रिझल्ट
1: रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार
0: नाही. निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट म्हणजे हे निर्विवाद सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%-हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर 1/2 एकर 1.5 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
1: नक्कीच. तर तुम्ही सांगत होता की अल्पभूधारक शेतकरी सगळ्यात याच्यामध्ये जास्त आहेत आणि याच्यामध्ये जोपर्यंत जसं तुम्ही सांगितलं की आकडे किंवा ह्या गोष्टी महत्वाच्या नाहीये तर कृती महत्वाची आहे, रिझल्ट दिसणं हे खूप महत्वाचं आहे. सर, या सगळ्या आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं, काय संदेश द्याल? कारण ज्या शेतीवर आपण जगतो, जे शेतकरी आपल्याला जगवतात, ज्यांना आपण राजा म्हणतो आणि त्यांच्यासाठी खूप मोठं काम तुम्ही करत आहात.
0: मी शेतकऱ्यांना संदेश देण्याचं धाडस अजिबात करणार नाही पूनमजी. मी एवढंच म्हणेन की शेतकरी ऍक्च्युली आपल्याला संदेश देत आहेत आणि कदाचित आपण शेतकऱ्यांचा संदेश हा ऐकला पाहिजे. शेतकरी निश्चित अडचणीत आहे पण तरी शेतकरी हा प्रचंड सक्षम आहे आणि शेतकऱ्यामुळेच आपण आज अन्न खाऊ शकतो. शेतकरी आपल्याला त्यांच्या कृतीतनं हे जे काही गेल्या 4-5-6 वर्षामध्ये गटशेती ही जी चळवळ वाढते आहे त्यातनं शेतकरी आपल्याला संदेश देत आहेत की आम्ही सक्षम आहोत, आम्ही चांगली शेती करू शकतो, आम्ही चांगला समाज घडवू शकतो. म्हणजे मी तुम्हाला विशेष सांगतो की जेवढं प्रेम, सौहार्द किंवा विनय तुम्हाला ग्रामीण महाराष्ट्रात दिसेल तो क्वचितच तुम्हाला शहरी महाराष्ट्रात दिसू शकतो. तर मला खूप म्हणजे श्रद्धा आहे आपल्या शेतकऱ्यांबद्दल की खूप हुशारही आहेत, अतिशय मेहनतीही आहेत आणि मला वाटतं आपण त्यांचा या गोष्टीबद्दल आदर केला पाहिजे. थोडा विषयाला सोडून पण धरून सुद्धा एक मला एक निरीक्षण करावं असं वाटतं आणि ते म्हणजे की अनेक शेतकरी निसर्ग आधारित शेती करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे विशेषतः आपला प्रयत्न गटशेतीमार्फत हाच असतो की कमीत कमी रसायनं वापरून, कमीत कमी फवारण्या करून आणि जमलं तर पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने शेती व्हावी जेणेकरून ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाचं आणि अतिशय हेल्दी आपल्याला खाणं मिळावं. त्याला आजच्या घडीला म्हणावा तसा तशी बाजारपेठ नाही आहे आणि अनेक ठिकाणी आमचे शेतकरी हे फार्मर मार्केट ही संकल्पना राबवण्या

0: करण्याचा प्रयत्न करतात की पिकवतातही तेच आणि तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी आणून ते माल विकतात सुद्धा. आणि ही प्रक्रिया आपण निश्चितच यंदाच्या फार्मर कपमध्ये वाढवणार आहोत. तर मला वाटतं जिथे जिथे आपल्याला संधी मिळते अशा फार्मर मार्केटमध्ये बनणं खरेदी करण्याची, मी म्हणतोय मोठ्या मॉलवरनं खरेदी करण्यापेक्षा आपण निश्चितच थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घेण्याचा आपण प्रयत्न करावा. एक तर संदेश जर म्हणावा तर हा एक मला वाटतं असू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विकत घेताना भाव प्लीज करू नका. आपण जे काही विकत घेतो, मोबाईल घेतो, कपडे घेतो, बूट घेतो, तेव्हा आपण भाव करत नाही, पण आपण शेतकऱ्याबरोबर आपण भाव करायला खूप लगेच आपण तयार होतो. तर मला वाटतं आपण तो भाव करू नये, चांगल्या मालाचा आपण आदर करावा आणि जिथे शक्य आहे तिकडे थेट शेतकऱ्यांकडनं आपण विकत घ्यावं.
1: अगदी खरंय सर. सर, खूप पाणी फाउंडेशन आणि राज्य शासनाचा हा संयुक्त उपक्रम जो तुमचा सुरू आहे त्याच्यासाठी खरंच खूप खूप शुभेच्छा. आज सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमातून म्हणजे हे आधुनिक तंत्रज्ञान किंवा महिला आणि युवा शेतकऱ्यांचा सहभाग किंवा हा जो महाराष्ट्राच्या शेतीचा एक रोडमॅप जो तुम्ही आम्हाला सांगितला त्यासाठी खरंच मी तुमचे मनापासून आभार मानतो.
0: मी तुम्हाला इकडे थांबवणार आहे तुम्ही आभार मानण्या अगोदर, कारण तुम्ही याचं श्रेय मला देतात. हे श्रेय अजिबात माझं किंवा पाणी फाउंडेशनचं नाही आहे. हे मी म्हणेन की खऱ्या अर्थाने हे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पुढाकार घेऊन त्यांच्या आग्रहाखातर आम्ही ही हिंमत केली की आपण हे अख्ख्या महाराष्ट्रात करू शकलो. आणि ही जी पार्टनरशिप आहे, एक प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप ज्याच्यामध्ये एक पैशाची घेवाणदेवाण नाही आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. पण ही पार्टनरशिप मनाची पार्टनरशिप आहे की ज्याच्यामध्ये आपण सर्वजण एकत्र येऊन शेती, माती, पाणी हे आपल्या महाराष्ट्राची कशी समृद्ध करता येईल, शेतकऱ्याला कसं समृद्ध करता येईल यासाठीची ही पार्टनरशिप आहे. आणि या पार्टनरशिपचं म्हणजे श्रेय मी महाराष्ट्र सरकारला देईन की आपल्याला या निमित्ताने एक चळवळ उभी करण्याची आपल्याला संधी मिळते आहे. आणि पूर्ण प्रयत्नाने आम्ही आणि ताकदीने आम्ही प्रयत्न करू जेणेकरून पुढच्या 2-3 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आपण यात एक आमूलाग्र बदल घडवू शकू.
1: नक्की सर, खरंच खूप खूप धन्यवाद सर. सर, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत शेतीची गरज, जलसंधारणाचे महत्व, गट शेतीचे दीर्घकालीन फायदे, ग्रामीण तरुणांचा सहभाग आणि महाराष्ट्राच्या शेतीच्या भविष्यासंदर्भात पाणी फाउंडेशनची दृष्टी याविषयी आपण अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं त्यासाठी आपले खरंच मनपूर्वक आभार. श्रोते हो, दिलखुलासच्या या विशेष मालिकेतून आपण सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा सर्वांगीण आढावा घेतला. गट शेती, लोकसहभाग, जलसंधारण, तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतकऱ्यांची सामूहिक शक्तीच्या बळावर महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम, समृद्ध आणि शाश्वत करण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी आहे. आजचा हा विशेष कार्यक्रम इथे संपवूया. दिलखुलास कार्यक्रम ऐकल्याबद्दल आपल्या सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर। तो याद रखें, रविवार 26 जुलाई सुबह 11 बजे मन की बात।
1: श्रोतेहो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्ष पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
1: उत्सव नवचैतन्याचा। वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार।
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस।
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप।
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी।
2: प्रवेश निशुल्क।
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण।
2: उत्सव नवचैतन्याचा।

0: आकाशवाणी से है चंद्रपूर केंद्र है श्रोते हो सकाचे 7:40 होत आहे आता ऐकूया काही संदेश
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या बीएससी नर्सिंग जीएनएम नर्सिंग पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा अनुभवी शिक्षक आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन संपर्क 9049111444 शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे

आषाढ हा केवळ वर्षातील एक महिना नसून नवसर्जन भक्ती समृद्धीचा प्रारंभ मानला जातो. शेतकऱ्यांसाठी हा काळ नव्या आशेचा पेरणीचा मानला जातो, तर वारकऱ्यांसाठी वारीत सहभागी होऊन विठ्ठल भक्तीत तल्लीन होण्याचा काळ असतो. हिरवीगार वसुंधरा, भक्तिरसाने भारलेले वातावरण यामुळे आषाढ महिना हा निसर्ग आणि अध्यात्म यांचा खूप सुंदर संगम घडवून आणतो. यात आणखी भर पडते ती साजऱ्या होणाऱ्या महाकवी कालिदास दिनाची. आषाढ महिन्याचा पहिला दिवस म्हणजे आषाढ शुद्ध प्रतिपदा हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. संस्कृत भाषेच्या अभ्यासकांचा भारतातील नव्हे तर जगातील सर्वांचा

आवडता संवेदनशील निसर्ग कवी म्हणून कुलगुरू कालिदासांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. याबाबत एक श्लोक प्रसिद्ध आहे, पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव. पूर्वीच्या काळी जेव्हा कवींची गणना करण्याची वेळ आली त्यावेळी पहिल्या बोटावर कालिदास या कवीचे नाव आले, पण त्याच्यासारखा दुसरा कधी निर्माणच झाला नाही. त्यामुळे करंगळीच्या शेजारील बोटाला अनामिका हे नाव सार्थ ठरते, कारण कालिदासाशिवाय कोणत्याही कवीचे नाव घेण्याचे कोणी धाडसच केले नाही. या प्रकारे भारतीय संस्कृतीत गिरवाणवाणीच्या साहित्य आणि काव्य परंपरेत महाकवी कालिदासांचे स्थान अढळ आहे. कवी कालिदासांचा जन्म कधी झाला, कुठे झाला, याबाबत कोणतेही ऐतिहासिक पुरावे निश्चितपणे ज्ञात नाहीत, पण त्यांनी सम्राट विक्रमादित्याच्या दरबारातील नवरत्न म्हणून कार्य केले असा उल्लेख आहे. म्हणजे इसवी सन 4थे किंवा 5वे शतक हा त्यांचा काळ गृहीत धरला जाऊ शकतो. त्यांचे वास्तव्य उज्जैन या ठिकाणी असावे असे मानण्यात येते, कारण उज्जैनची खूप सुंदर वर्णनं त्यांनी त्यांच्या काव्यात आली आहेत. असे मानले जाते की ते कालीमातेचे परमभक्त होते, तिची कठोर भक्ती त्यांनी केली आणि देवीच्या कृपा आशीर्वादानेच त्यांना ही काव्य प्रतिभा प्राप्त झाली. म्हणून पुढे त्यांनी देवी कालीचा दास म्हणजे कालिदास हे नाव धारण केले. ही कथा ऐतिहासिक दृष्ट्या सिद्ध नसली तरी त्यांच्या असामान्य प्रतिभेचे प्रतीक मानले जाते. महाकवी कालिदासांची साहित्य संपदा ही भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. त्यांची लेखनशैली अतिशय मधुर, रसाळ, मानवी भावनांचा ठाव घेणारी आहे. त्यांच्या सर्व साहित्य कृतीमधून भारतीय संस्कृती, निसर्ग, मानवी भावना आणि आदर्श जीवन मूल्य यांचा अप्रतिम संगम दिसून येतो. कवी कालिदासांनी प्रामुख्याने 7 अजरामर साहित्य कृती निर्माण केल्या. यात अभिज्ञान शाकुंतल, विक्रमोर्वशीय, मालविकाग्निमित्रम ही 3 नाटके आहेत. मेघदूत आणि ऋतुसंहार ही खंडकाव्य आहे. रघुवंश, कुमार संभव ही महाकाव्य आहेत. कालिदासांच्या या 7 रचना म्हणजे वाङ्मयरूपी नभोमंडळात चमकणारे एक इंद्रधनुष्यच आहे असे उद्गार साहित्य अभ्यासक के ना वाटवे यांनी काढले आहेत. कालिदासाच्या साहित्य लिखाणाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केलेले निसर्गाचे जिवंत आणि चित्रमय वर्णन. त्यांचे निसर्ग वर्णन केवळ चित्ररूप नसून मानवी भावनांशी एकरूप होऊन सजीव झालेले आहे, म्हणून त्यांच्या काव्याला कालातीत महत्व मिळाले आहे. निसर्गातील नद्या, पर्वत, फुले, वेली यांचे इतके सौंदर्यपूर्ण वर्णन साहित्यात केले आहे की साहित्य वाचताना वाचक प्रत्यक्ष त्या ठिकाणी पोहोचल्याचा आनंद घेतात. त्यांच्या या उपमा देण्याच्या लेखनशैलीमुळे संस्कृत साहित्यामध्ये उपमा कालिदासस्य ही उक्ती रूढ झाली. म्हणजे उपमा अलंकार वापरण्यात कालिदासाचा हात कोणी धरू शकत नाही. महाकवी कालिदास यांच्या साहित्याचा प्रभाव फक्त भारतातच नसून भारताबाहेरील अनेक वेगवेगळ्या भाषेमध्ये आणि साहित्य रसिकांमध्ये दिसतो. त्यांच्या साहित्याचा अनुवाद इंग्रजी, जर्मनी, फ्रेंच तसेच आशियाई आणि काही युरोपीय भाषांमध्ये देखील झालेला आहे. त्यामुळे जगातील विविध देशातील अभ्यासकांनी त्यांच्या साहित्यकृतींचा अभ्यास केलेला आहे. जर्मन साहित्यिक गटे यांनी देखील अभिज्ञान शाकुंतल हे नाटक वाचून त्याच्या

ची मुक्त कंठाने स्तुती केली आहे. ही बाब कालिदासाच्या साहित्याच्या वैश्विक मूल्याची साक्ष देते. कालिदासाचे साहित्य केवळ मनोरंजन करते असे नसून व्यक्तिगत सामाजिक आयुष्यातील निरनिराळ्या पैलूंवर प्रकाश टाकणारे मार्गदर्शक आहे. त्यांच्या साहित्यातून समाज व्यवस्था, राजाची कर्तव्य, प्रजेचे हक्क, ऋषींच्या आश्रमातील व्यवस्थापन, गुरु शिष्य परंपरा, पती पत्नीच्या नात्यातील निष्ठा याबाबत त्यांचे जे विचार आहेत ते आजही तितकेच अनुकरणीय आणि मोलाचे आहेत. कालिदासांच्या या रचनापैकी मेघदूत हे एक असे काव्य आहे ज्याने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले आहे. मेघदूताचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आलेले निसर्ग वर्णन. कालिदासांनी या ठिकाणी मेघाला एक सजीव व्यक्तिमत्वच दिले आहे. पर्वतावर विसावणारा, नद्यांवरून उडणारा, शेतांना जीवनदान देणारा मेघ प्रेमीजनांचा संदेशवाहक बनला आहे. यक्ष मेघाला रामगिरीपासून हिमालयापर्यंतचा जो मार्ग सांगत आहे त्यावेळी भौगोलिक स्थळांचे जे विलोभनीय वर्णन केले आहे ते इतके उत्कंठावर्धक आणि वाचकाला खिळवून ठेवणारे आहे की न कळत आपण देखील त्या मेघाच्या प्रवासात सहभागी होऊन जातो. मेघदूत हे केवळ विरह काव्य नसून प्रेम, निसर्ग वर्णन आणि मानवी भावनांचे अमर गीत आहे. मेघदूत हे केवळ विरह काव्य नसून प्रेम, निसर्ग वर्णन आणि मानवी भावनांचे वर्णन यांचे अमर गीत आहे. अवघ्या 121 श्लोकांचे असणारे मेघदूत हे खंडकाव्य कालिदासाच्या इतर कलाकृतींच्या मानाने आकाराने लहान असले तरी आशयाच्या दृष्टीने ते संस्कृत साहित्यातील सर्वश्रेष्ठ काव्यरत्नांपैकी एक मानले जाते. मेघदूत वाचताना एक गोष्ट लक्षात येते की कवी कालिदास केवळ कल्पनाविलास करत नाही तर त्यांचे निसर्ग निरीक्षण आणि ज्ञान अत्यंत विलक्षण आहे. कोणत्या प्रदेशात कोणते वृक्ष उगवतात, कोणती फळे कोणत्या ऋतूत पिकतात, कोणते पक्षी कधी स्थलांतरण करतात, कोणत्या नद्यांचे स्वरूप ऋतूनुसार बदलते हे सारे त्यांनी बारकाईने टिपले आहे. या निसर्ग निरीक्षणांनाच कवी कालिदास आपल्या काव्य प्रतिभेचा परिसस्पर्श देतात. म्हणूनच मेघदूत हे भारताच्या भूगोल, जैवविविधता, ऋतुचक्र आणि निसर्ग संस्कृतीचे एक काव्यमय दस्तावेज मानले आहे. मेघदूतात कालिदासांनी एका विरही यक्षाची कथा सांगितली आहे. कुबेराच्या अलकानगत हा यक्ष राहत असतो. कर्तव्यात चूक झाल्यामुळे या नवविवाहित यक्षाला पत्नीपासून दूर राहण्याची शिक्षा मिळते. या काळात तो रामगिरी नावाच्या पर्वतावर येऊन राहतो. सध्या हे ठिकाण नागपूरजवळ रामटेक या नावाने प्रसिद्ध आहे. आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी हत्तीच्या आकारासारखा दिसणारा एक काळा भोर ढग पाहून यक्ष अतिशय व्याकुळ होतो. पावसाळी वातावरण आणि मेघाच्या दर्शनाने यक्षाला आपल्या प्रिय पत्नीची आठवण उत्कटतेने येते. तिला आपल्या मनातील विरहाची भावना कशी कळवावी या विचारात असतानाच त्याच्या समोर हा मेघ दिसतो आणि या मेघालाच तो संदेशवाहक बनवतो. वाऱ्याच्या खांद्यावर बसून हा मेघ आपल्या मूळ गावी जाऊन आपल्या पत्नीपर्यंत संदेश नक्की पोहोचू शकतो असे यक्षाला वाटते. इथेच मेघदूत या खंडकाव्याचा प्रवास सुरू होतो. आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ठ सानुम वप्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीय ददर्श. या ओळींचा ज्येष्ठ कवयित्री शांताबाई शेळके यांनी अतिशय सुरेख मराठी अनुवाद केला आहे. गिरीवरी त्या महिने काही कंठित तो राही विरही जना सखी विरहे कृष असा जाहला गळे करातून सुवर्ण कंकण. आषाढाच्या पहिल्या

त्या दिवशी बघतो शिखरावरी मेघ वाकला, टक्कर देण्या तट भिंतीवर क्रीडातुर जणू ठाकला, क्रीडातुर जणू ठाकला। या ठिकाणी स्वतः कालिदास आषाढाच्या पहिल्या दिवसाचा उल्लेख करतात, त्यामुळेच कालिदासांचा स्मृती दिन हा आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो। अनेक साहित्यिक, रसिक, अभ्यासक मेघदूत या काव्याचे आवर्जून स्मरण करून महाकवी कालिदासाला अभिवादन करतात। असा साहित्यात उल्लेखलेल्या दिवशी एखाद्या कवीचा स्मृती दिन साजरा व्हावा ही बाब खरच अद्वितीय आहे। आजच्या या वेगवान आयुष्यात कालिदासांचे साहित्य आपल्याला निसर्गाशी नाते जोडण्याची, प्रेमात निष्ठा ठेवण्याची, सौंदर्य अनुभवण्याची प्रेरणा देते। हीच प्रेरणा आपल्या आयुष्यात रुजवण्याचा प्रयत्न करूया आणि या निसर्ग कवीला अभिवादन करूया।

श्रोते हो महाकवि कालिदास दिनानिमित्त आषाढस्य प्रथम दिवसे याविषयी डॉक्टर चेतना पवार यांचं भाषण आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 8 वाजता दिल्ली केंद्राहून समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत.

0: भारत ने जोर देकर कहा नागरिकों पर दमन और बुनियादी अधिकारों के उल्लंघन के लिए पाकिस्तान जवाबदेह है। पत्र के अनुसार पहलगाम हमले के मास्टरमाइंड हाफिज सईद के विरुद्ध गैर जमानती वारंट जारी। अमर उजाला ने पहली बार पहली जीत शीर्षक से संपादकीय में लिखा है लॉर्ड्स के 142 साल के इतिहास में यहां खेले गए पहले महिला क्रिकेट टेस्ट मैच में भारत की जीत का महत्व इससे समझा जा सकता है कि जहां भारतीय पुरुष टीम को यहां पहली टेस्ट जीत जीतने के लिए 54 साल का इंतजार करना पड़ा था वहीं महिला टीम ने पहले ही प्रयास में ये करिश्मा कर दिखाया। राजस्थान पत्रिका का शीर्षक है पहली बार तिमाही में 4,000 करोड़ रुपए का कारोबार पार इंडिया पोस्ट ने रचा इतिहास। पंजाब केसरी की सुर्खी है नासा की अंतरिक्ष यात्री अनिल मेनन की अंतरिक्ष यात्रा शुरू।
1: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर भारत ब्रिटेन व्यापक आर्थिक और व्यापार समझौता लागू लगभग 99% भारतीय निर्यात पर शुल्क नहीं। केंद्र ने पश्चिम बंगाल में ग्रामीण विकास के लिए 8,500 करोड़ रुपए से अधिक के पैकेज की घोषणा की। महत्वपूर्ण और रणनीतिक खनिज खंडों की नीलामी का 8वां चरण आज से। हॉर्मुज में जहाजों पर ईरानी हमलों के जवाब में अमेरिका ने ईरान के बंदरगाहों की नाकेबंदी फिर शुरू की। फ्रांस को हराकर स्पेन फीफा फुटबॉल विश्व कप के फाइनल में। दूसरे सेमीफाइनल में इंग्लैंड और अर्जेंटीना का मुकाबला आज। और भारत ने पहले एक दिवसीय अंतर्राष्ट्रीय क्रिकेट मैच में इंग्लैंड को 6 विकेट से हराया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: चंद्रपूर केंद्राचं प्रसारण श्रोते हो सकाळची 8:15 झालीत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम रुचिरा। आजच्या कार्यक्रमात रश्मी चिंतावार यांनी सांगितलेल्या रेसिपी आपण ऐकूया।
3: नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी चिंतावार आपल्या या फूडी एपिसोडमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला वेगवेगळे पदार्थ न सांगता गृहिणींच्या कामात येणाऱ्या काही सूचना व काही उपयुक्त अशा किचन टिप्स सांगणार आहे। मंडळी, स्वयंपाक करणं रोजच, त्याला पर्याय नाही, तो करावाच लागतो। स्त्री कितीही शिकली, कोणत्याही पदार गेली तरी तिला कधी ना कधी स्वयंपाक करावा लागतो, पण तो करताना तो आनंददायी, रुचकर, स्वादिष्ट, चवदार व सोपा करण्यासाठी मी घेऊन आली आहे काही आकर्षक पण खूप कामाच्या छोट्या छोट्या पण मोठ्या उपयोगाच्या अशा काही किचन टिप्स। खरं तर स्वयंपाक करताना या गोष्टी माहिती असतील तर वेळेची बचत तर होतेच, पण आपलं काम अधिक सोयीचं आणि सोप होतं। घरात पसरलेला मसाल्याचा सुगंध, आई आजी आजीने केलेला प्रेमाने केलेला स्वयंपाक मन आणि आत्मा खरंच खुश करतो। स्वयंपाक करताना वेळोवेळी आलेला अनुभव, झालेल्या चुका व त्याला पर्याय म्हणून केलेल्या काही उपाययोजना, त्यातच आपल्या आई आजी सासूबाई आत्या मावशी असा तमाम स्त्रीवर्ग आणि त्यांनी सांगितलेल्या सूचना, त्यानं माझं अनुभवाचं भांडार अगदी समृद्ध झालं आहे। मला वाटतंय घरातीलच नव्हे तर सर्वांच्या मनापर्यंत पोचायचं असेल तर तो मार्ग स्वयंपाक घरातूनच जातो। तर मैत्रिणींनो, पटापट उठा आता। अहो, कशाला काय म्हणता, लिहायचं नाही का? वही पेन घ्यावी लागेल ना, कारण खूप सारं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे। काय पेन सापडत नाही म्हणता? ओ, त्यासाठी पण आपल्याकडे पर्याय आहेच की? त्यासाठी पण तुम्हाला मी एक स्पेशल टिप सांगणार आहे। चला उठा, पटापट मोबाईल ऑन करा, कारण ते जास्ती सोयीचं आहे। रेकॉर्डिंग करा, नाहीतर लिहिलेलं हरवतच की नाही, नेहमीसाठीच आपल्याकडे राहतं रेकॉर्ड केलेलं। तर मग चला बघूयात आपण स्वयंपाकघरातील सर्वांच्या म्हणजे वस्तू पदार्थ यांचा सुंदर मेळ साधणाऱ्या, पदार्थाला एक विशेष चव रंगत आणणाऱ्या, आपल्या सोबत सर्वांना आनंद देणाऱ्या काही किचन टिप्स। जसं म्हणतात की घर पहावे बांधून, पण माझ्या अनुभवावरून मी म्हणते की घर पहावे सांभाळून। घर बांधणं सोपं आहे हो, पण ते सांभाळणं जरा कठीण आहे, आणि त्याच कठीण गोष्टी आपण सोप्या करणार आहोत ह्या आजच्या

एपिसोडमध्ये. तर चला बघूयात आपण आपल्या काही उपयुक्त अशा किचन टिप्स. आपली पहिली टिप आहे, सुरुवात आपण चहापासून करूयात, कारण चहा म्हणजे पृथ्वीवरचं अमृत. उठल्या बरोबर सर्वांना चहा पाहिजेच. मग कोणी काळा घेतो, कोणी गोरा घेतो, कोणी दुधाचा, कोणी गुळाचा, असे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. पण त्या सर्वांमध्ये आपल्याला ही पत्ती टाकावीच लागते. तर चहा झाल्यानंतर तो आपण जो गाळून घेतो, गाळणीत उरलेली चहाची पत्ती गरम तव्यावर टाकून तवा छान घासून घेता येतो, कारण त्याने स्वतःवा खूप स्वच्छ होतो. दुसरा उपाय म्हणजे पत्ती पाण्याने स्वच्छ धुवून गुलाब आणि जास्वंदीच्या झाडाला टाकायची, कारण ते उत्तम खताचं काम करतात व आपल्याला गडद रंगाची टवटवीत भरपूर फुले मिळतात. हिवाळ्यात पावसाळ्यात साखर जर ओलसर होत असेल तर डब्यात खाली टिश्यू पेपर टाकावा व वरतून पण एक टिश्यू पेपर ठेवावा, म्हणजे ओलसरपणा कमी होईल. आणि जर मुंग्या लागत असेल साखरेला तर डब्याच्या अंदाजाने त्यात थोड्या लवंगा टाकाव्या, मुंग्या लागणार नाहीत, त्याचा छान फायदा होईल. तिसरी टीप आहे, लिंबू, मिरची, कोथिंबीर किंवा कढीपत्ता किंवा पुदिना पण हे सर्व स्टीलच्या डब्यात खाली तळाला पेपर ठेवावा व मग त्यात ठेवावे, म्हणजे जास्त दिवस ताजे राहील व त्याचा स्वाद टिकेल. लिंबू काचेच्या बरणीत फ्रीजमध्ये ठेवावे किंवा प्रत्येक लिंबाला न्यूज पेपर गुंडाळून स्टीलच्या डब्यात फ्रीजमध्ये ठेवावे, महिनाभर अतिशय सुरेख राहतं. भात जर तुम्हाला पांढरा स्वच्छ पाहिजे असेल तर शिजत आल्यानंतर त्यात 3 ते 4 थेंब लिंबू रस टाकावा, भात छान पांढरा होतो. परंतु जास्ती टाकू नये, नाहीतर लिंबाचा सुगंध येईल. भात जर मोकळा पाहिजे असेल तर शिजवताना त्यात 2 ते 3 चमचे तेल किंवा तूप टाकावे, म्हणजे मोकळा होतो. गोड पदार्थ बनवायचा असेल तर साजूक तूप टाकावे व तिखट पदार्थ बनवायचा असेल तर तेल टाकावे. तळणीचे पदार्थ करताना जर तेलात फेस येत असेल तर त्यात चिंचेचे बुटूक टाकावे, फेस येत नाही व तेलही स्वच्छ राहते. बटाटे जर तुम्हाला पांढरे शुभ्र पाहिजे असतील तर त्यात थोडा लिंबाचा रस टाकावा आणि मग ते उकडून घ्यावे, बटाटे शुभ्र होतात. समोरची ट्रीप आहे, भिजवलेले वाटाणे चणे कधी कधी शिजत नाहीत तर त्यात थोडा खाण्याचा सोडा टाकावा, छान शिजतात. किंवा कुणाला जर सोड्याचा वास आवडत नसेल तर ओल्या नारळाची करवंटी स्वच्छ धुवून तिचा छोटासा तुकडा टाकावा, शिजल्यानंतर तो काढून टाकावा, कडधान्य छान शिजतात. नंतरची टीप आहे, साखरेचा पाक केल्यानंतर तो थंड झाल्यावर पुन्हा त्याचे बारीक बारीक कण बनतात, जर पक्का झाला तर बरं का, तर ते होऊ नये म्हणून त्यात थोडे लिंबू पिळावे, म्हणजे पाक जसाच्या तसा राहतो. भाजीपाला शिळा झाला असल्यास पाण्यात लिंबाचा रस घालून त्यात तो ठेवावा, एक तास बुडवून ठेवला म्हणजे भाजी टवटवीत व फ्रेश दिसते. आजकाल सॅलड खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि फॅट पण म्हणता येईल त्याला, तर त्यासाठी खूप आपण सारा आणून ठेवतो, टोमॅटो, मुळा, बीट, गाजर, तर ह्या मग खूप आणतो आणि मग ते 2-3 दिवसात नरम पडतात. समजा ह्या वस्तू नरम पडल्या किंवा मऊ झाल्या तर त्या रात्रभर मिठाच्या पाण्यात ठेवाव्या, म्हणजे त्या पुन्हा ताज्या तवान्यावर टवटवीत होतात. समोरची टीप आहे, ब्रेड शिळा झाल्यास तो स्टीमर मध्ये किंवा इडली पात्रात 1 ते 2 मिनिट वाफ देऊन घ्यावा किंवा त्या वाफेवर फिरवावा, ब्रेड पुन्हा ताजा व नरम होतो. दही घट्ट होण्याकरिता दुधाला विरजण लावतात, भांड्याला आतून थोडीशी तुरटी फिरवावी, म्हणजे दही छान विरसते व घट्ट होते. ताक करताना लोणी भांड्याला व खाली चिटकते किंवा रवीला पण चिटकते, त्यासाठी भांडे किंवा रवी गरम पाण्यात बुडवून घ्यावे, म्हणजे लोणी भांड्याला व रवीला चिटकणार नाही, हात सुद्धा गरम पाण्यानेच धुवावे. नंतरची टीप आहे, लोणी जर जास्ती दिवस टिकवायचे असेल तर लोणी निघाल्यावर ते भांड्यात ठेवावे, त्यावर भरपूर पाणी व मीठ घालावे व रोज ते पाणी बदलावे, लोण्याचा कोबट वास येत नाही व ते बरेच दिवस टिकते. लोणी कळवितांना विशेषतः बाजारचे असेल तर त्याला एक विशिष्ट वास असतो, तो जाण्यासाठी लोणी कळवताना त्यात 2 ते 3 विड्याचे पाणी म्हणजेच नागवेलीची पाणी टाकावीत, म्हणजे वास कुठल्या कुठे पळून जातो आणि आपल्याला मस्त सुगंधी रवाळ तूप मिळतं. त्यातच जर तुम्हाला अजून जास्ती तूप रवाळ पाहिजे असेल, दाणेदार पाहिजे असेल, तर त्यात 1 मिठाचा दाणा टाकावा, म्हणजे तुपाची कणी येण्यास मदत होईल व तूप कणीदार होईल. तुम्हाला जर कोशिंबिरीला दही घालावायचे असल्यास व कोशिंबिरीला पाणी सुटू नये असे वाटत असेल तर अगोदर दही थोडा वेळ फडक्यावर ठेवावे, पाणी निघून गेल्यानंतर कोशिंबिरीत घालावे,
म्हणजे कोशिंबिरीला पाणी सुट

0: पसत नाही आणि जास्त वेळ राहिली तर फसफसत नाही. आणि ते उरलेलं पाणी पण फेकून द्यायचं नाही बरं का, ते एक दिवस ठेवून झाडांना टाकायचं. म्हणजे त्याचं लिंबाच्या झाडाला टाकलं तर जास्ती फायदा होतो. दही घट्ट होण्याकरिता शक्य असल्यास मात्या भांड्यात लावावे, म्हणजे छान घट्ट दही विरते व पाणी भांडे शोषून घेते. टिप नंबर 20, खमंग शेंगदाणे भाजावायचे असल्यास शेंगदाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावे किंवा उकळीचे पाणी त्यावर टाकावे व चाळणीत निथळायला ठेवावे. पूर्णपणे पाणी निथळल्यानंतर भाजावे. दाणे हलके होतात व खमंग भाजल्या जातात आणि सगळीकडून एकसारखे होतात. भेंडीची भाजी आणि कारल्याची भाजी करताना एक म्हण आहे, भेंडीची भाजी झाकू नये व कारल्याची भाजी उघडू नये. भेंडीची भाजी झाकली तर त्याला तार येतो व कारल्याची भाजी शिजवताना वारंवार उघडली तर त्यात कडूपणा येतो. भेंडीची भाजी शिजत आल्यानंतर लिंबाचा रस टाकावा आणि मग ते एकसारखं करावं. भाजीची टेस्ट अजून छान होते. नंतरची टिप, करवंदाचा चीक जाण्याकरिता करवंद थोडा वेळ मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवले तर चीक निघून करवंद स्वच्छ होतात. लसूण सोलताना तेलाचा हात लावून सोलावा, म्हणजे सालं पटापट निघतात. किमान थोडा ओव्हन मध्ये अर्ध्या मिनिटासाठी तो गरम करा तरी सालं पटापट निघतात. कांदा चिरताना डोळ्यात पाणी आणणारा परंतु तितकाच खायला शरीराला थंडावा देणारा, गुणांनी भरपूर असा. तर कांदा चिरताना काय करायचं, पाण्याचं भांडं जवळ घेऊन बसायचं, चिरल्याबरोबर कांदा पाण्यात टाकायचा म्हणजे डोळ्यातून पाणी येत नाही. किंवा त्याचं साल डोक्यावर ठेवावे तरी सुद्धा पाणी येत नाही, अर्थात डोळ्यात. केळीची साल, दुधी भोपळ्याची साल, तांबड्या भोपळ्याची साल हे आपण टाकून देतो, परंतु त्यात वेगवेगळ्या डाळी अथवा वालाची डाळ टाकून भाजी केली तर अतिशय चविष्ट लागते. सालीमधील सर्व व्हिटॅमिन्स आपल्याला मिळतात. मैत्रिणींनो, आता यानंतरची टीप बघू आपण. आपण मुलं असतात छोटे छोटे घरी, ब्रेड हा सगळ्यांचा आवडता, लहानांपासून मोठ्यांपर्यंत खूप सारा ब्रेड आणतो. मग खूप ब्रेडचे प्रकार करतो, मग काय होतं काही ब्रेड उरतात. आता त्या उरलेल्या ब्रेडचं काय करायचं, ते शिळे होतात. मग ब्रेड जर उरले किंवा शिळे झाले तर फेकून न देता ते मिक्सर जारमध्ये पल्स मोडवर थोडे फिरवून घ्यायचे. छान बारीक होतात, खूप जास्ती फिरवायचं नाही, थोडंसं दोन वेळा फिरवायचं. त्यानंतर त्याला एका ताटामध्ये उन्हात वाळवायचं किंवा निर्लेप पॅनमध्ये थोडे कमी गॅसवर गरम करून घ्यायचं किंवा ओव्हनमध्ये एक मिनिटासाठी गरम करायचं. थंड झाल्यावर एअरटाईट डब्बे ठेवायचं. आयत्या वेळेस कटलेट, नगेट्स, पॅटीस करताना कामात येतात.
1: रुचिरा, या कार्यक्रमात रश्मी चिंतावार यांनी सांगितलेल्या काही किचन टिप्स आणि रेसिपी आताच आपण ऐकल्यात. आता ऐकूया काही संदेश.
2: दहा लाखांची लॉटरी मला.
3: असल्या ऑफर्स पासून सावधान.
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
1: श्रोते हो, एक निवेदन ऐकूया. श्रोते हो, येत्या शनिवारी म्हणजे 18 जुलै 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षणं. कार्यक्रमात मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वर्गणे. श्रोते हो, छातीत दुखता का, धडधडतं का, बरेचदा आपण थोडे चाललं किंवा पायऱ्या चढल्या तर दम लागतो, कधी कधी अचानक घाम येतो, कधी पाठीत दुखतं, पाय सुजतात, कधी जळजळ होते, तेव्हा असं वाटतं की ॲसिडिटीचा त्रास असेल, कधी श्वास घेण्यास देखील त्रास होतो. आपण हे सामान्य लक्षणं म्हणून दुर्लक्ष करतो आणि डॉक्टरांकडे जाण्यास टाळतो किंवा विलंब करतो. पण श्रोहो, कधी हे हृदयाचे आजाराचे लक्षण असू शकतात हेही आपण जाणून घेतलं पाहिजे. हृदयाच्या आजाराचे काही लक्षणं दिसतात आणि काही लक्षणं दिसत नाही आणि त्यामुळं कधी धोका देखील संभवू शकतो. तर श्रोते हो, आपल्याला असे काही त्रास होतोय का, काही अडचणी आहेत का, त्याबद्दल जरा काही प्रश्न असतील तर नक्की फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल बुधवार दिनांक 15 जुलै 2026 म्हणजेच आज सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. त्यासाठी फोन नंबर आहे 07172254 63.

0: G4 तेव्हा श्रोते हो अवश्य फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वरघणे. विषय आहे हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षणं. निवेदन संपलं.
1: हॅलो
2: हॅलो फरमाईश.
1: हॅलो
2: हॅलो आपली आवड.
1: मलाही फोन करायचा आहे. मलाही फोन करायचा आहे.
2: कुठे?
1: हॅलो फरमाईश आणि हॅलो आपली आवड या कार्यक्रमात.
2: वा छान.
1: अरे पण कुठे आणि फोन नंबर?
2: 07172254634 या फोन नंबर वर.
1: आता वेळही सांगून दे.
2: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीत आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
1: अरे

0: 2534634 या फोन नंबरवर.
1: आता वेळही सांगून दे.
0: प्रत्येक मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीतं आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपली आवड म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
1: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
0: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
1: हॅलो,
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 8:23 होत आहेत. पुणे केंद्राहून मराठी राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. त्यानंतर 8:40 जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम कौशल्याची कास प्रगतीची आस हा कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. सुरुवातीला ऐकूया बातम्या.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह दोन रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीत धडक. आता सविस्तर बातम्या. भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसंच दुहेरी अंशदान करार म्हणून ओळखला जाणारा सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. याचा फायदा निर्यात वाढीला होणार असून उत्पादकांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं. हा करार भारत आणि ब्रिटन दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि समृद्धी निर्माण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे. हा करार लागू होणं हा भारताच्या व्यापार प्रवासातील एक निर्णायक टप्पा असून त्यामुळे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भविष्याभिमुख आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल असंही अग्रवाल म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेबाबत चिंता वाटली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठक घेतली. यावेळी भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी खलाशी प्रथम हा सर्वसमावेशक उपक्रम सुरू करण्याचं आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचे आणि या भागातील प्रत्येक बाधित भारतीय खलाशासाठी विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले. होर्मुझ समुद्रधुनीमध्ये एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली. या दोन जहाजांवरील 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशी होते. एमटी अल बाहियावरील हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल ब्रुसेल्स इथं युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि तिथं शांतता स्थिरता पुन्हा स्थापन करण्याच्या गरजेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि मालदीवमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या

पार पडली असून दोन्ही देशातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढीच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. गेल्या आठवड्यात या वाटाघाटी दुरुस्त पद्धतीनं पार पडल्या. वाटाघाटींच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लागेल आणि द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे असंही वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबाद इथं सुरू होणार असून भारत यजमान देश म्हणून त्याचं आयोजन करत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत श्रम क्षेत्राचा अधिक विकास आणि सुरक्षितता वाढवणं, महिलांचा सहभाग वाढवून त्यांचं सक्षमीकरण करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत एक संयुक्त जाहीरनामा तयार करण्याबाबतही चर्चा होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये कौशल्य विकास, कामगार कल्याण, श्रमिक नीती आणि रोजगार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणं हा या परिषदेमागचा हेतू आहे. परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्पेनचा दौरा आटोपून काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वतता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारतीय आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री गोयल एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. गोयल यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि रोजगार, अर्थव्यवस्था आणि कृषी मंत्री डेव्हिड क्लारिनवेल यांची भेट घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि दोन रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती नासा अंतराळ संस्थेनं दिली आहे. या गटाने काल भारतीय वेळेनुसार रात्री 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच हे अंतराळ यान कक्षेमध्ये पोहोचलं. सुमारे 3 तासांच्या कालावधीत आणि 2 प्रदक्षिणांच्या प्रवासानंतर हे यान ISS-च्या प्रिचाल मॉड्यूल्सशी स्वयंचलितपणे जोडलं गेलं. हे अंतराळवीर पुढील 8 महिने या अंतराळ स्थानकात राहणार असून या दरम्यान तिथल्या कक्षीय प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणार आहेत. पाकिस्तानव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्वस्थता कायम आहे. या प्रदेशातील रावलकोट इथल्या ईदगाह मैदानावर काल गणवेशातील शेकडो शालेय विद्यार्थी आपल्या शिक्षकांसह आणि पालकांसह एकत्र आले होते. त्यांनी या व्याप्त प्रदेशात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला, तसंच शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे झेंडे फडकावले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशा आशयाचा मजकूर लिहिले फलक हाती घेऊन त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओडिशातील भगवान जगन्नाथ यांच्या उद्या होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी पुरी शहर सज्ज झालं आहे. काल झालेल्या पवित्र नभ यौवन दर्शनानंतर या वार्षिक रथोत्सवासाठी धार्मिक विधी तसंच प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे उद्या होणाऱ्या रथयात्रेच्या नियोजनात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पराभवाची मालिकाही खंडित केली आहे. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं

0: 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर तिसरा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत सामन्यात स्पेननं फ्रान्स संघाला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार असून त्यातील विजेत्या संघाबरोबर स्पेनच्या संघाची अंतिम फेरीमध्ये लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ब्रिटेन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक कौशल्याची कास प्रगतीची आस. लेखिका प्राध्यापिका सपना टाक. सादर करते अतुल साखरकर.
3: हातात हात घेऊन कौशल्य नवा शिकूया. देशाच्या प्रगतीसाठी आपण पुढे पाऊल ठेवूया. ज्ञान कर्म बुद्धीचा संगम इथे घडवूया. नवीन तंत्रज्ञानाचा हा दीप आपण उजळवूया.
4: आजच्या गतिमान जगात केवळ पदवी किंवा पुस्तकी ज्ञान पुरेसे नाही. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, करिअर मध्ये यश मिळवण्यासाठी आणि जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी कौशल्यांची अत्यंत आवश्यकता असते. जागतिक युवा कौशल्य दिन तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तयार करण्याची आठवण करून देणारा जनजागृतीच्या कृतीचा दिवस आहे. तसेच कार्यशाळांमध्ये सहभागी होण्यापासून तर मार्गदर्शकांशी संपर्क साधण्यापर्यंत हा दिवस कौशल्य विकासाचे पर्याय शोधण्याची आणि समाधानकारक करिअरच्या दिशेने मार्ग आखण्याची एक मौल्यवान संधी देतो. हा दिन जगभरातील तरुणांना रोजगार आणि शिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण अडथळ्यांना सामोरे जाण्यासाठी तसेच तांत्रिक प्रगती, आर्थिक बदल, जागतिकीकरण यामुळे नवीन उद्योग आणि नोकरीच्या भूमिकांशी जुळवून घेण्यास सक्षम बनवण्यास आवश्यक ती कामगिरी पार पाडतो.
5: नमस्कार, मी नीता ओघड, सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नागपूर. 15 जुलै जागतिक कौशल्य दिन हा दरवर्षी साजरा करण्यात येतो. 2014 संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. हा दिवस साजरा करण्याचे कारण म्हणजे जगभरातील तरुणांच्या कौशल्यावर प्रकाश टाकण्यासाठी, तरुणाईला सशक्त करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी, देशातील तरुणांमध्ये असलेली प्रतिभा ओळखून त्यांनी जास्तीत जास्त कौशल्य आत्मसात करणे हाच या दिनाचा उद्देश. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने तरुणांना रोजगार, सन्मानजनक काम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असलेली कौशल्य प्राप्त करून देणे, त्याचप्रमाणे तरुणांमध्ये कौशल्य ओळखून त्यांना प्रोत्साहन देणे, विकसित युवा विकसित भारत हेच त्याचं धोरण आहे. शाळा, कॉलेज, महाविद्यालय, व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा करतो. त्याचप्रमाणे या दिवसाला आपण समुपदेशन, रोजगार मिळावा, जॉब फेअरच्या माध्यमातून युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. 15 जुलै

0: व्यक्ती कौशल्य दिनाच्या निमित्ताने सर्व युवकांना मी हा संदेश देऊ इच्छिते की युवकांनी आपल्यामधील क्षमता ओळखून कौशल्य विकसित करून आपले जीवन सक्षम बनवा आणि जास्तीत जास्त कौशल्य प्राप्त करून आपला जीवन मार्ग सुकर करा. धन्यवाद.
1: आजच्या युवकांना रोजगार क्षमता वाढवण्यासाठी कौशल्यांची गरज असते. त्या हेतूने दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने डिसेंबर 2014 मध्ये ठराव मंजूर करून जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून घोषित केला. आजच्या युवकांना सामायिक भविष्यासाठी कौशल्य आधारित शिक्षण आणि प्रशिक्षणाची केवळ माहिती असण्यापेक्षा त्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करण्याचे कसब आत्मसात केल्यास करिअरमध्ये प्रगती करणे सोपे जाते. आपलं कौशल्य वाढवून वेगळेपण दाखवण्याची संधी मिळते. कौशल्य केवळ नोकरीसाठीच नव्हे तर चारित्र्य घडवण्यासाठी आणि जीवनाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आवश्यक असतात.
2: त्या दृष्टीने आजच्या तरुण मनांना सक्षम करण्यासाठी विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि कौशल्य विकास उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले जाते, ज्यामध्ये तरुण वर्ग मौल्यवान ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्य मिळवतात. यामुळे त्यांची रोजगार क्षमता, उद्योजकतेची क्षमता वाढते, तसंच भारताच्या आर्थिक विकासाला, सामाजिक विकासाला हातभार लागतो.
3: सर्वांना नमस्कार. मी हेमंत वाघमारे, विभागीय अधिकारी तथा केंद्र प्रमुख व राज्य समन्वयक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नागपूर विभाग. 15 जुलै हा दिवस विश्व कौशल्य युवा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील युवकांना रोजगार, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक, व्यावसायिक आणि डिजिटल कौशल्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो. आजचे युग हे स्पर्धेचे, तंत्रज्ञानाचे आणि नवकल्पनाचे आहे. केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही तर त्या ज्ञानाला कौशल्याची जोड देणे अत्यावश्यक आहे. कारण शिक्षण आपल्याला दिशा देते पण कौशल्य आपल्याला यश मिळवते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आजच्या काळात या संदेशाला आणखी एक शब्द जोडण्याची गरज आहे, कौशल्य आत्मसात करा. शिक्षणाबरोबर कौशल्य विकसित केले तर युवक स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात आणि समाजात परिवर्तन घडवून आणू शकतात. आज प्रत्येक क्षेत्रात कौशल्याची गरज आहे पण जे कौशल्य आपण आत्मसात केले या कौशल्याबरोबरच उद्योजकतेची जोड दिली तर मला असं वाटतं की युवकांनी नोकरी शोधणारे न बनता नोकरी निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा संकल्प केला पाहिजे. स्वतःचा व्यवसाय सुरू करून इतरांना रोजगार देणे हेच खरे राष्ट्र निर्माण आहे असं मला या ठिकाणी वाटतं. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD ही मागच्या 38 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतं आणि कौशल्याबरोबरच उद्योजकतेची वाट पकडली तर आपण स्वतःच चांगलं व्यवसाय निर्माण करू शकता. आज आपण बघतोय की डिजिटल तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता, आज सर्व जग AI कडे बघताय. संगणक आणि माहिती तंत्रज्ञान याकडे आपण बघतोय. उद्योजकता आणि स्टार्टअप याकडे मोठ्या प्रमाणात युवक युवतींची ओढ आहे. तो कृषी उद्योगावर आधारित अन्न प्रक्रिया उद्योग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, आरोग्य सेवा, संवाद कौशल्य, नेतृत्व आणि व्यक्तिमत्व विकास अशा प्रकारचं आपण या ठिकाणी युवकांना एक उद्योजकीय समाज, उद्योजकीय युवक घडवण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करू शकतोय. आपण सोशल मीडियावर वेळ घालण्यापेक्षा नवीन कौशल्य शिकण्यासाठी वेळ दिला तर भविष्य अधिक उज्ज्वल होईल. दररोज एक नवीन गोष्ट शिकण्याचा निर्धार करा. प्रत्येक कौशल्य तुमच्या आत्मविश्वासात भर घालते. मित्र, आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशापैकी एक आहे. आपल्या देशाची खरी ताकद म्हणजे आपले युवक. ही ताकद योग्य कौशल्य, सकारात्मक विचार आणि प्रामाणिक परिश्रम यांच्या आधारावर विकसित झाली तर भारत जगात ज्ञान, उद्योजकता आणि उद्योग आणि नवकल्पकतेचे नेतृत्व निर्माण करू शकतं. आज आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पदवी तुम्हाला मुलाखतीपर्यंत पोहोचवते पण कौशल्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नेते. चला या विश्व युवक कौशल्य दिनानिमित्त आपण सर्वजण हा संकल्प करूया, सतत नवीन कौशल्य शिकू, डिजिटल आणि तांत्रिक तंत्रज्ञान आत्मसात करू, स्वावलंबी आणि उद्योजक बनू, समाजाच्या विकासासाठी आपल्या कौशल्याचा उपयोग करू.

0: विकसित भारत हा युवकांच्या निर्मितीत सक्रिय योगदान देऊ शकतो. त्यामुळेच कौशल्य हे सामर्थ्य, कौशल्य हाच आत्मविकास, कौशल्य हाच विकसित भारताचा पाया, या ठिकाणी मला आवर्जून म्हणावंसं वाटतं. कौशल्यवान युवक विकसित भारताची नवीन ओळख हीच या ठिकाणी होतायू शकतं. आणि याकरता महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र MCD प्रामुख्याने पुढे येऊन युवक युवती महिलांना स्वयंरोजगाराकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या चळवळीमध्ये सुद्धा आपण सर्वांनी सहकार्याने पुढे न्याल, जेणेकरून आपण आज फक्त नोकरी मागणारे नाही तर आपण नोकरी देणारे, निर्माण करणारे बनण्याची आज या ठिकाणी आपण संकल्प करू शकतो. हाच एक युवकांना मला या ठिकाणी संदेश देण्यासाठी वाटला. थँक्यू व्हेरी मच.
1: कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता संचालनालय महाराष्ट्र शासन या माध्यमातून कौशल्य विकास स्वयंरोजगार औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्फत तांत्रिक शिक्षण मिळते. महास्वयंरोजगार या पोर्टल वरून वेळोवेळी रोजगार मेळावे आयोजित केले जातात. तरुणांना उद्योगाभिमुख बनवण्यासाठी अल्प आणि दीर्घ मुदतीचा अभ्यासक्रम ITI मार्फत उपलब्ध आहे. त्याचबरोबर योग्य करिअर निवडीसाठी जिल्हा स्तरावर मार्गदर्शन आणि समुपदेशन केंद्र कार्यरत आहेत. कौशल्य ही शिक्षण, प्रशिक्षण, अनुभव यातून तयार झालेलं कार्याचं यशस्वी बळ होय, ज्याचा वास्तविक जागतिक परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो.
2: नमस्कार, मी प्रदीप चेचरे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ नागपूर. आजचा काळ केवळ पदवी किंवा प्रमाणपत्रांचा नाही तर कौशल्य, तंत्रज्ञान आणि स्वावलंबनाचा आहे. युवकांकडे ऊर्जा आहे, कल्पकता आहे आणि बदल घडवण्याची ताकद आहे. परंतु या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी कौशल्य विकास अत्यंत आवश्यक आहे. कौशल्य म्हणजे फक्त हाताने काम करण्याची क्षमता नाही तर विचार करण्याची पद्धत, समस्या सोडवण्याची ताकद, तंत्रज्ञानाचा उपयोग आणि स्वतःच्या कामाला बाजारपेठ देण्याची कला आहे. भारताची खरी ताकद गावांमध्ये, पारंपरिक कारागिरांमध्ये आणि श्रम करणाऱ्या हातांमध्ये आहे. पण आजच्या स्पर्धात्मक युगात हे पारंपरिक ज्ञान आधुनिक कौशल्य, डिझाईन, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि AI सारख्या नव्या तंत्रज्ञानाशी जोडले गेले तरच युवकांसाठी मोठ्या संधी निर्माण होऊ शकतात. याच उद्देशाने भारत सरकारने PM विश्वकर्मा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पारंपरिक कारागीर आणि कौशल्य आधारित व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना ओळख, प्रशिक्षण, टूल किट, कर्ज सुविधा, डिजिटल व्यवहार प्रोत्साहन आणि मार्केटिंग सपोर्ट दिला जातो. या योजनेत लाभार्थ्यांना PM विश्वकर्मा प्रमाणपत्र व ID कार्डद्वारे औपचारिक ओळखही दिली जाते. युवकांनी या योजनेकडे फक्त सरकारी मदत म्हणून पाहू नये तर ती स्वतःचा व्यवसाय उभारण्याची सुरुवात म्हणून पाहावी. पारंपरिक व्यवसायांना आधुनिक रूप देणे, उत्पादनांची गुणवत्ता वाढवणे, पॅकेजिंग सुधारणे, डिजिटल पेमेंट स्वीकारणे, सोशल मीडियावर ब्रँड तयार करणे आणि AIच्या मदतीने ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही आजच्या युवकांसाठी मोठी संधी आहे. PM विश्वकर्मा सोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना जसे की प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, स्टार्टअप इंडिया इत्यादी योजना युवकांना प्रशिक्षण, आर्थिक मदत आणि उद्योजकतेसाठी मार्गदर्शन देतात. या योजनांचा योग्य लाभ घेतल्यास युवकांना स्थानिक पातळीवरच काम, व्यवसाय आणि उद्योगाच्या संधी मिळू शकतात. आज युवकांसाठी डिजिटल तंत्रज्ञान, शेती प्रक्रिया, हस्तकला, खादी व ग्रामोद्योग, सौर ऊर्जा, सेवा क्षेत्र आणि ई कॉमर्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये मोठ्या संधी उपलब्ध आहे. गरज आहे ती योग्य दिशा, सातत्य आणि शिकण्याची तयारी ठेवण्याची. आज जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांना एवढेच सांगू इच्छितो की तुमच्या हातात कौशल्य आहे, बुद्धीत कल्पना आहे आणि आज तंत्रज्ञानाची साथही आहे. पारंपरिक कलेला कमी लेखू नका, तीच तुमची ओळख, तुमची ताकद आणि तुमच्या भविष्याची संधी आहे. PM विश्वकर्मा सारख्या योजनांचा लाभ घ्या, AI सारखे नवे तंत्रज्ञान शिका आणि स्वतःला रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे बना. धन्यवाद.
3: कौशल्य हे केवळ रोजगाराचे साधन नसून ते व्यक्तीच्या स्वप्नांना आकार देणारी शक्ती आहे. योग्य प्रशिक्षण, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर अनेक युवकांनी आपल्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विविध व्यवसायाचे कौशल्य आत्मसात करून आज अनेक युवक देशातील नामांकित उद्योगांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. अशाच काही यशस्वी युवकांचे अनुभव आपण त्यांच्या शब्दातून ऐकूयात.
4: माझं नाव खुशी रजक आहे. मी एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या ट्रेड मधून गव्हर्नमेंट ITI नागपूर इथून ITI केलं आहे. ITI ने मला फक्त तांत्रिक ज्ञान दिलं नाही तर शिस्त, आत्मविश्वास आणि प्रत्येक परिस्थितीत टिकत राहण्याची सवयही दिली. आज स्किल बेस्ड युगात योग

0: वेगळं कौशल्य ते असतील तरी आपण कोणत्याही क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करू शकतो. फक्त पदवी नाही तर कौशल्य, मेहनत आणि जिद्द हे यशाचे खरे आधार आहेत. मी माझ्या जिद्दीवर आणि कौशल्यावर विश्वास ठेवला, त्यामुळे आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे आणि स्वावलंबी बनण्याच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जात आहे. जागतिक कौशल्य युवा दिनानिमित्त सर्व युवकांना हार्दिक शुभेच्छा. कौशल्य हेच यशाचा खरंच बळ आहे. नवीन कौशल्य आत्मसात करा, आत्मनिर्भर बना आणि आपल्या उज्ज्वल भविष्याची वाट स्वतः तयार करा. धन्यवाद.
1: नमस्कार, माझे नाव चेतना जीवन पंधरे. मी नागपूरला इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेड मध्ये माझा आयटीचा एक वर्षाचा कोर्स पूर्ण केलेला आहे आणि त्यामध्ये कम्प्युटरला कसं ऑपरेट करायचं, भाषण कौशल्य, संवाद कौशल्य, जीवन जगण्याचा मार्ग, प्रत्येक गोष्ट मला इतकी व्यवस्थित शिकवली. मी आज पुणे येथे नॅशनल डिटेक्टिव्ह एजन्सी मध्ये कार्यरत आहे. आज मी चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर काम करत आहे. एका वर्षात खूप कमी कालावधीमध्ये मी खूप चांगला स्किल शिकून तिथपर्यंत पोहोचली. माझा एकच संदेश आहे आजच्या दिनानिमित्त, स्किल शिकायला मिळत असेल, शिकायला हरकत नाही, कारण ही आपल्याला उत्तम रोजगाराची संधी निर्माण करून देऊ शकते आणि कमीत कमी कालावधीमध्ये आपण चांगल्या पदावर कार्यरत राहू शकतो, आपल्या जीवनामध्ये प्रगती करू शकतो. आजच्या या दिनानिमित्त माझं एवढं सांगणं असेल. धन्यवाद.
2: नमस्कार, माझं नाव सौरभ राजेश पावडे. मी माझं एज्युकेशन हे गव्हर्नमेंट आयटीआय मध्ये मोटर व्हेकल या विषयामध्ये पूर्ण केलेलं आहे. आता मी सध्या छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये कार्यरत आहे ऍज अ फायर ऑफिसर म्हणून. तुम्ही विचार करत असेल की तुम्ही आयटीआय मोटर व्हेकलला आणि करताय जॉब फायरला, तर फायर म्हणजे आग नव्हे, तर त्याच्यामध्ये दंकलकर्मीची गाड्या सुद्धा आल्या, त्यांचं मेंटेनन्स वगैरे हे तुम्ही शिकू शकता. म्हणजे तुमच्यामध्ये डेव्हलपमेंट स्किल असेल तर तुम्ही भरपूर पुढे जाऊ शकता. आजच्या युवकांना फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की स्किल जे आहे तुम्ही नवीन डेव्हलप केली किंवा तुम्ही काही नवीन शिकण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही भरपूर पुढे जाल. तुम्ही आपल्या जीवनामध्ये समोर जावे, आपलं स्किल समजावे आणि भविष्यामध्ये मोठं व्यक्ती व्हावे, हे माझी इच्छा आहे. धन्यवाद.
3: माझं नाव योगेश उत्तम भोंबे आहे. मी आयटीआय नागपूर येथून स्टेनोग्राफी केलेली आहे. आज मी ज्या ठिकाणी उभा आहे त्यामागे माझ्या आयटीआयचे खूप मोलाचे योगदान आहे. शिकवणीचा फायदा आम्हाला आजही आमच्या कामात मोठा बदल घडून आणत आहे. संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक मूल्ये आत्मसात करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढेच सांगू इच्छितो, कौशल्याच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवा. एवढ्या शुभेच्छा मी आज कौशल्य दिनानिमित्त देऊ इच्छितो.
4: आजच्या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांच्या कार्याला, कृतीला, कर्तृत्वाला जागृत करून भविष्यातील वाटचालीत मार्गदर्शनाचा हा सर्व युवकांना संदेश दिला जातो. प्रत्येकच व्यक्ती जन्माला येताना एक काहीतरी कौशल्य घेऊन येतो. त्या कौशल्याला कृतीची जोड मिळाली तर वैचारिक बौद्धिक क्षमतेचा विकास होतो. याकरिता जिद्द, चिकाटी, निरंतरता अत्यंत आवश्यक आहे. त्याकरिता प्रत्येकच तरुणाने स्वतःला ओळखणे आणि योग्य कौशल्य विकसित करून स्वतःसोबत देशाचं उज्ज्वल भविष्य घडवून दाखवणं हे या दिनाचं महत्त्व आहे.
5: मी श्वेता सचिन कुलकर्णी, उपसंचालक संताजी जगदाळे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर. मला नक्की सांगायला आवडेल की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील क्राफ्टमन ट्रेनिंग स्कीम अंतर्गत पारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम चालतात. त्यात इलेक्ट्रिशियन, फिटर, MMD सगळेच इलेक्ट्रिकल सेक्टर, मेकॅनिकल सेक्टर आणि ऑटोमोबाईल सेक्टर यासारख्या सगळे पारंपरिक व्यवसायासोबतच नवयुगीन अभ्यासक्रम जसं ड्रोन टेक्निशियन, इलेक्ट्रिक व्हेकल, एरोनॉटिकल स्ट्रक्चर फिटर यासारखे व्यवसाय सुद्धा आता नवीन युवकांसाठी उपयुक्त ठरत आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये वाढतं महत्व हे आहे की आपल्याला या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या अभ्यासक्रमांमध्ये रोजगार, स्वयंरोजगार आणि त्यांना ज्या वेगवेगळ्या संधी मिळतात इंडस्ट्रीमध्ये पण त्यांना ऑप्शन्स आहे, त्यांना वेगवेगळ्या दिशा आहे, हायर एज्युकेशन घेण्याची संधी आहे. आपल्या इथल्या 2 वर्षाचा अभ्यासक्रम केलेला विद्यार्थी हा पॉलिटेक्निक मध्ये सेकंड इयरला जाऊ शकतो. तसंच आपल्या मुलांना स्वयंरोजगार निर्माण करता येतो, त्यामुळे कौशल्य प्रशिक्षण घेतलेला व्यक्ती कधीही रिकामा राहत नाही. त्याला आपण अप्रेंटिसशिप साठी पण प्रयत्न करतो, जॉब साठी पण प्रयत्न करतो आणि त्यामुळे 10

0: की नंतर साधारण एक वर्षाचा अभ्यासक्रम किंवा दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्याला ताबडतोब अर्थार्जन त्याचं सुरू होऊ शकतं वर्ष दोन वर्षामध्ये. त्यामुळे या कौशल्य प्रशिक्षणाचं महत्व हे दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला त्याच्या मनाने रोजगारी करता येईल आणि स्वयंरोजगारी करता येईल, त्याला त्या विविध संधी उपलब्ध आहे. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कौशल्य प्रशिक्षण घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो.
1: चला तर सर्व मिळून कौशल्याचा विकास करूया, रोजगाराची क्षमता वाढवूया, कौशल्याचा दिवा प्रत्येक युवकांच्या मनी लावूया, उठा जागे वा सारे कौशल्य पणाला लावूया, उजळवूनी भविष्य साऱ्यांचे आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण करूया.
2: श्रोते हो, आताच आपण जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित रूपक ऐकलत कौशल्याची कास प्रगतीची आस. निवेदन होतं अश्लेषा भट आणि समर बोबडे यांचं, लेखिका प्राध्यापिका सपना टाक, सादर करते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनी.
4: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. श्रोतेहो, मुंबई केंद्राचा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आमच्या केंद्राहून सहक्षेपित करण्यात आला. आता या काही संदेश.
5: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
6: अनेक प्रश्न, अनेक शंका,
5: तर कुठे मिळेल याचं समाधान
6: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
5: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
6: कॉल करा आणि प्रश्न विचारा
5: 07172254634 या नंबरवर.
6: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
5: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
6: हॅलो डॉक्टर.
5: हॅलो डॉक्टर.
7: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
8: कमी वेळात जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
9: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते
10: जाणकार बना, सतर्क रहा.
11: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
12: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
11: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
12: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
11: WCL, CGHS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
12: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
11: विश्वासाचं ठिकाण,
12: आरोग्याची खात्री, मानवटकर हॉस्पिटल.
5: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
3: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या YouTube चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
5: त्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
3: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
5: आकाशवाणी चंद्रपूर.
4: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 9:05 झालेली आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

103 मेगाहर्ट्झ एफ एम ध्वनी लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे ठीक 10 वाजलेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आपण आत्ताच ऐकलं कट्याळ काळजात घुसली या चित्रपटातील गीत. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया बॉईज फोर या चित्रपटातील गीत.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात एक निवेदन ऐकूया. श्रोते हो, येत्या शनिवारी म्हणजे 18 जुलै 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयाचे आजार, दिसणारे आणि न दिसणारे त्याची लक्षणं. या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वरघणे. श्रोते हो, छातीत दुखतं, धडधडतं, बरेचदा आपण थोडं चाललं किंवा पायऱ्या चढल्या तर दम लागतो, कधी कधी अचानक घाम येतो, कधी पाठीत दुखतं, पाय सुजतात, कधी जळजळ होते तेव्हा असं वाटतं की ॲसिडिटीचा त्रास असेल, कधी श्वास घेण्यास देखील त्रास होतो. आपण हे सामान्य लक्षणं म्हणून दुर्लक्ष करतो आणि डॉक्टरांकडे जाण्यास टाळतो किंवा विलंब करतो. पण श्रोते हो, कधी हे हृदयाच्या आजाराचं लक्षण असू शकतात. आपण हे सामान्य लक्षणे म्हणून दुर्लक्ष करतो. हृदयाच्या आजाराचे काही लक्षणं दिसतात आणि काही लक्षणं दिसत नाही आणि त्यामुळं कधी धोका देखील संभवू शकतो. तर श्रोते हो, आपल्याला असा काही त्रास होतो आहे का, काही अडचणी आहेत का, याबद्दल जर काही प्रश्न असतील तर नक्की आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल बुधवार 15 जुलै 2026 म्हणजेच आज सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 0717225463 तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वरघणे. विषय आहे हृदयाच्या आजारांचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षणं. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात ऐकूया बटरफ्लाय या चित्रपटातील गीत.

असंही निवेदन आहे. श्रोते हो, येत्या शनिवारी म्हणजे 18 जुलै 2026 प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचा विषय आहे हृदयाचे आजार. हृदयाच्या आजाराचे दिसणारे आणि न दिसणारे लक्षणं. कार्यक्रमात मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वरघणे. श्रोते हो, छातीत दुखतं, धडधडतं, बरेचदा आपण थोडं चाललं किंवा पायऱ्या चढल्या तर दम लागतो, कधी कधी अचानक घाम येतो, कधी पाठीत दुखतं, पाय सुजतात, कधी जळजळ होते, तेव्हा असं वाटतं की ॲसिडिटीचा त्रास असेल, कधी श्वास घेण्यास त्रास होतो. आपण हे सामान्य लक्षणं म्हणून दुर्लक्ष करतो आणि डॉक्टरांकडे जाण्याचं टाळतो किंवा विलंब करतो. पण श्रोते हो, कधी हे हृदयाच्या आजाराचं लक्षण असू शकतात. श्रोते हो, हृदयाच्या आजाराची काही लक्षणं दिसतात आणि काही लक्षणं दिसत नाही आणि त्यामुळं कधी धोका देखील संभवू शकतो. तर श्रोते हो, आपल्याला असा काही त्रास होत आहे का, काही अडचणी आहेत का, त्याबद्दल जर काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की आपण फोन करून विचारू शकता आमच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग होईल 15 जुलै 2026 सकाळी 10:30 ते 11 या दरम्यान. त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 07172254634. तेव्हा अवश्य फोन करा आणि आपल्या शंकेचं निरसन करून घ्या. मार्गदर्शन करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप वरघणे. विषय आहे हृदयाच्या आजारांचे दिसणारे आणि न दिसणारी लक्षणं. निवेदन संपलं.

श्रोते हो लय भारी या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया झिम्मटू या चित्रपटातील गीत.

श्रोते हो, जिम माटू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं आणि यासोबतच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. सकाळची 10:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अरिजित सिंग आणि मिथुन यांनी गायलेलं सनम रे या चित्रपटातील गीत ऐकूया.

श्रोते हो, सनम्रे या चित्रपटातील गीता पण ऐकल्या देख निवेदन आहे का? शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भारतीय कृषी संशोधन परिषदद्वारे विकसित केलेला किसान सारथी मोबाईल ॲप शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिक आणि उपयुक्त कृषी माहिती पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. आपण सर्वांना विनंती आहे की जर आपण अद्यापही ॲप डाउनलोड केली नसेल तर आजच ती आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि आपली नोंदणी अवश्य करा. दिनांक 15 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 ते 3 वाजेपर्यंत किसान सारथी पोर्टलवर रिअल टाईम फीडबॅक पोलिंग आयोजित करण्यात येईल. आपला मौल्यवान सूचना आणि फीडबॅक कृषी संशोधन आणि विस्तार सेवांना अधिक प्रभावी आणि शेतकरी हितोषी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. म्हणून आपण सर्वांना आग्रह आहे की नियत वेळी किसान सारथी ॲपद्वारे पोलिंगमध्ये भाग घ्या आणि आपला फीडबॅक अवश्य द्या. किसान सारथी ॲप डाउनलोड करा. आपली एक सूचना कृषीच्या उत्तम भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. निवेदन संपलं. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात. कार्यक्रमात ऐकूया राहत फतेह अली खान यांनी गायलेलं फैज अनवर यांचं गीत. संगीत साजिद वाजिद यांचं. चित्रपट आहे दबंग.

0: घ्या चहा. साखर कमी ठेवली आहे बरं का?
1: अगं आता 50 वर्ष झालीत, अजूनही माझी आवड लक्षात ठेवतेस का?
0: आवड नाही हो, सवय झाली आहे तुमची.
1: अगं आठवतंय का, पहिल्यांदा तू मला चहा दिला होतास तेव्हा तुझा हात कापत होता.
0: हो तर, आणि तुम्ही इतके गंभीर वाटलं, खूप रागीट असणार.
1: राग तर अजूनही येतोच ग.
0: हो पण आता माहिती आहे, तेही माझ्यावरचं प्रेमच आहे.
1: हो खरे, पण खूप काही बदललंय. पण एक गोष्ट नाही बदलली.
0: काय हो?
1: तुझी साथ
0: आणि तुमचीही.

0: वेळ बदलली, वर्षे बदलली, पण सहवास मात्र बदलला नाही. सहवासाची सोन पावले. दर रविवारी सकाळी ठीक 10:30 जरूर ऐका आमची नवी मालिका सहवासाची सोन पावले.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात आता ऐकूया कयामत से कयामत तक या चित्रपटातील गीत. उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आनंद मिलिंद यांचं.

हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया हॅपी न्यू इयर या चित्रपटातील गीत. इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत विशाल आणि शेखर यांचं, गायक आहेत श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग.

येस बॉस, या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं आणि या गीतासोबतच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकत होता आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.

13 मेगाहर्ट्झ एफएम ध्वनी लहरींवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे ठीक 11 वाजले. प्रसारित करीत आहोत गझलांचा कार्यक्रम गुलदस्ता. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकूया जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांनी गायलेली ही गझल.

0: गुलदस्ता हा गझलांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात एक निवेदन ऐकूया. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे विकसित केलेला किसान सारथी मोबाईल ॲप शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिक आणि उपयुक्त कृषी माहिती पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर आपण अद्यापही ही ॲप डाउनलोड केली नसेल तर आजच ती आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि आपली नोंदणी अवश्य करा. दिनांक 15 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 ते 3 वाजेपर्यंत किसान सारथी पोर्टलवर रिअल टाईम फीडबॅक पोलिंग आयोजित करण्यात आली आहे. आपल्या मौल्यवान सूचना आणि फीडबॅक कृषी संशोधन आणि विस्तार सेवांना अधिक प्रभावी आणि शेतकरी हितोषी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. म्हणून आपल्याला आग्रह आहे की नियतवेळी किसान सारथी ॲपद्वारे पोलिंगमध्ये भाग घ्या आणि आपला फीडबॅक अवश्य द्या. किसान भारती ॲप डाउनलोड करा. आपली एक सूचना कृषीच्या उत्तम भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. निवेदन संपलं. गुलदस्ता हा गझलांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात ऐकूया हा संदेश.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGHS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल.
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.

गुलदस्ता हा गजलांचा कार्यक्रम पाळण्याच्या तहात कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची गजल.

श्रोते हो गुलदस्ता कार्यक्रम पढ़ने के तहत कार्यक्रम एक निवेदन ऐका शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे विकसित केलेला किसान सारथी मोबाईल ॲप शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिक आणि उपयुक्त कृषी माहिती पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर आपण अद्यापही ही ॲप डाउनलोड केली नसेल तर आजच ती आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि आपली नोंदणी अवश्य करा. दिनांक 15 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 ते 3 वाजेपर्यंत किसान सारथी पोर्टलवर रिअल टाईम फीडबॅक पोलिंग आयोजित करण्यात येईल. आपला मौल्यवान सूचना आणि फीडबॅक कृषी संशोधन आणि विस्तार सेवांना अधिक प्रभावी आणि शेतकरी हितवशी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. म्हणून आपल्याला सगळ्यांना आग्रह आहे की नियत वेळी किसान सारथी ॲपद्वारे पोलिंगमध्ये भाग घ्या आणि आपला फीडबॅक अवश्य द्या. किसान सारथी ॲप डाउनलोड करा. आपली एक सूचना कृषीच्या उत्तम भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. निवेदन संपलं.

जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांच्या स्वरातील गझला आपण ऐकलेत आणि यासोबतच गुलदस्ता हा गझलांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून 103 MHz FM ध्वनी लहरींवर. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे ठीक 11:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत.

जगजीत सिंग आणि चित्रा सिंग यांच्या स्वरातील गझल आपण ऐकलेत आणि यासोबतच गुलदस्ता हा गझलांचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून 103 MHz FM ध्वनी लहरींवर. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, सकाळचे ठीक 11:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही सातपुते या चित्रपटातील गीत ऐकूया.

मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. आम्ही सात पुते या चित्रपटातील गीतातच आपण ऐकलं एक निवेदन ऐकूया. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे विकसित केलेला किसान सारथी मोबाईल ॲप शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिक आणि उपयुक्त कृषी माहिती पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर आपण अद्यापही ही ॲप डाउनलोड केली नसेल तर आजच ती आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि आपली नोंदणी करून घ्या. दिनांक 15 जुलै 2026 दुपारी 3:30 ते 3 वाजेपर्यंत किसान सारथी पोर्टलवर रिअल टाईम फीडबॅक पोलिंग आयोजित करण्यात येईल. आपला मौल्यवान सूचना आणि फीडबॅक कृषी संशोधन आणि विस्तार सेवन अधिक प्रभावी आणि शेतकरी हितोषी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. म्हणून आपल्याला आग्रह आहे की नियत वेळी किसान सारथी ॲपद्वारे पोलिंगमध्ये भाग घ्या आणि आपला फीडबॅक अवश्य द्या. आपली एक सूचना कृषी उत्तम भविष्याच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे. निवेदन संपलं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकवित आहोत. यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातील गीत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात एक निवेदन ऐकूया. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे विकसित केलेला किसान सारथी मोबाईल ॲप शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिक आणि उपयुक्त कृषी माहिती पोहोचवण्याचं एक महत्त्वाचं माध्यम आहे. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की जर आपण अद्यापही ही ॲप डाउनलोड केली नसेल तर आजच ती आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा आणि आपली नोंदणी अवश्य करा. दिनांक 15 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 ते 3 वाजेपर्यंत किसान सारथी पोर्टलवर रिअल टाईम फीडबॅक पोलिंग आयोजित करण्यात येईल. आपल्या मौल्यवान सूचना आणि फीडबॅक कृषी संशोधन आणि विस्तार सेवांना अधिक प्रभावी आणि शेतकरी हितवशी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. म्हणून आपल्या सगळ्यांना आग्रह आहे की नियतवेळी किसान सारथी ॲपद्वारे पोलिंगमध्ये भाग घ्या आणि आपला फीडबॅक अवश्य द्या. किसान सारथी ॲप डाउनलोड करा. आपली एक सूचना कृषीच्या उत्तम भविष्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल आहे. निवेदन संपलं.

0: श्रोते हो, रोजच्या धावपळीत थांबून स्वतःसाठी दोन क्षण काढूया.
1: आणि याच साठी येतोय एक आगळा वेगळा मनाला स्पर्श करणारा कार्यक्रम,
0: चालता बोलता.
1: रस्त्यावर चालताना,
0: कॉलेजच्या परिसरात,
1: बाजारात किंवा चौकात
0: आम्ही भेटणार आहोत
1: थेट तुम्हाला.
0: काही हलक्या फुलक्या गप्पा,
1: काही रंजक प्रश्न
0: आणि तुमच्या मनात दडलेलं आवडतं गाणं,
1: तुमची गोष्ट,
0: तुमचा आवाज
1: आणि तुमचंच गाणं
0: ऐकत राहा आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून.
1: दर सोमवारी सकाळी 10:30 कार्यक्रम
0: चालता बोलता. श्रोते हो, यासोबतच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आहात आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून. श्रोते हो, दुपारचे 12 आहेत. आता मुंबई केंद्राहून वनिता मंडळ हा कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत. आजच्या कार्यक्रमात महाकवी कालिदास दिनानिमित्त कवी संमेलन काव्य त्रिवेणी आपण ऐकणार आहात.

0: तुमचं मनापासून स्वागत करते. सख्यानो, आज आहे आषाढाचा पहिला दिवस. आषाढ, आषाढ आपल्या पहिल्या सरींनी धरती सुगंधित करतो. आभाळात मेघांची दाटी होते, निसर्ग नवचैतन्याने बहरून येतो. अशाच या रम्य आषाढस्य प्रथम दिनी आपण स्मरण करतो संस्कृत साहित्यातील अद्वितीय महाकवी कवी कालिदास यांचं. मेघदूत या खंडकाव्याची सुरुवात आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाच्या वर्णनाने होते, म्हणून हा दिवस संपूर्ण देशात कवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका महान कवीचं स्मरण करण्याचा नाही बरं का, तर भारतीय साहित्य परंपरेच्या या वैभवाला वंदन करण्याचाही आहे. आजच्या या विशेष दिनानिमित्त महाकवी कालिदास यांच्या प्रतिभेला विनम्र अभिवादन करूया आणि साहित्य संस्कृती निसर्गाची ही अमूल्य परंपरा पुढे नेणाऱ्या कवितांचा आस्वाद घेऊया काव्य त्रिवेणी या कार्यक्रमात. या काव्य संमेलनात सहभागी होत आहेत शब्दांवर, निसर्गावर, माणसांवर प्रेम करणाऱ्या संवेदनशील मनाच्या तीन कवयित्री. त्यांचा परिचय करून घेऊया. कविता राजन क्षीरसागर. बालवयापासूनच काव्यरचनेचा छंद आहे. पुणे मुंबई आकाशवाणीवर तसंच बालचित्रवाणीवरती काव्यवाचनाचे कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. अनेक नियतकालिकातून, दर्जेदार मासिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत. विविध साहित्य संमेलनांमध्ये काव्यवाचन आणि काव्यलेखनाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. मंगेश पाडगावकरांची प्रेमकविता या विषयावरती एमफिलसाठी त्यांनी प्रबंधिका सादर केलेली आहे. तर मंगेश पाडगावकर, नारायण सुर्वे, वसंत बापट, शांता शेळके, सरिता पत्की यांच्यासारख्या मान्यवर ज्येष्ठ कवींसोबत काव्यवाचनाची संधी त्यांना लाभली आहे. दुसरे आहेत प्राजक्ता पटवर्धन. लेखिका, कवयित्री, गीतकार, गझलकार, निवेदिका आणि शिक्षिका अशा बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या प्राजक्ताताई अनेक मासिकं, दिवाळी अंक तसंच प्रातिनिधिक संग्रहातून कविता तसंच गझलांचं प्रकाशन झालं आहे. त्यांचे काही काव्यसंग्रह, गझल संग्रह, ललित लेखसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहिलेल्या मराठी गीतांचे अल्बमही प्रकाशित झालेले आहेत. काही मराठी मालिकांच्या पटकथा आणि संवाद लेखनात त्यांचा सहभाग होता. तर सल आणि मामाच्या गावाला जाऊया या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं आहे. त्यांना महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणाहून विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्रात तसंच भारतभर अनेक गझल मुशायरे काव्यसंमेलनातून त्यांचा सहभाग असतो. तिसरे आहेत प्रणिता प्रसाद कुलकर्णी. गेली 32 वर्ष पुणे महानगरपालिकेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून वाचन आणि कवितेचा छंद त्यांनी जोपासला आहे. काव्यमयी हा त्यांचा कविता संग्रह प्रसिद्ध झालाय. त्यांच्या काही कवितांची गीतही झालेली आहेत. अनेक काव्यसंमेलनातून त्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि तिथे त्यांना सन्मानितही करण्यात आलं आहे. आकाशवाणीवरूनही त्यांच्या काव्यवाचनाचे कार्यक्रम झालेले आहेत. तसंच आकाशवाणीच्या काही कार्यक्रमांसाठी त्यांनी शीर्षक गीतं लिहिली आहेत. अशा या तिघी कविताप्रेमी मैत्रिणी आज आपल्यासाठी घेऊन आले आहेत काव्य त्रिवेणी हा कार्यक्रम. या काव्य त्रिवेणीचं सूत्रसंचालन केलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी.
1: आकाशवाणी पुणे केंद्राच्या या विशेष काव्य मैत्रिणीत आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. आषाढ हा शब्द उच्चारताच भारतीय मनात सर्वप्रथम दाटून येतो तो मेघ, आणि त्या मेघासोबत स्मरतात संस्कृत काव्याचे अमर शब्द आषाढस्य प्रथम दिवसे. महाकवी कालिदासांच्या मेघदूत या अमर काव्याचीही सुरुवात. आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वत शिखराला अलगद बिलगलेल्या मेघाचे त्यांनी केलेले हे वर्णन आजही भारतीय काव्य परंपरेत तितकेच ताजे, तितकेच जिवंत आहे. म्हणूनच आषाढाच्या प्रारंभाचे स्मरण अनेक साहित्यप्रेमी कालिदास दिन म्हणून साजरा करतात. पण मेघदूतातील तो मेघ केवळ आकाशात तरंगणारा ढग नव्हता, तो विरहाने व्याकुळ झालेल्या यक्षाच्या हृदयातील आर्त हाक घेऊन निघालेला दूत होता. तो आशेचा होता, तो प्रतीक्षेचा होता, तो स्मृतींचा होता. आणि म्हणूनच भारतीय काव्य परंपरेत मेघ हा केवळ निसर्गाचा भाग राहिला नाही, तर तो भावनांचा, स्मरणांचा आणि संवादाचा एक शाश्वत मेघ बनला. महाकवी कालिदासांनी ज्याची सुरुवात केली तोच मेघ पुढे संतांच्या अभंगातून बरसला.

0: ला ज्ञानदेवाच्या ओव्यातून औलावला तुकारामांच्या शब्दात भक्ती रंग झाला बहिणाबाईंच्या मातीत मिसळला आणि बोरकरांच्या कवितेत समुद्राकडे धावला आणि आजच्या समकालीन कवितेतही तो तितक्याच प्रेमाने बरसत राहिला आहे. आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी काजव्यांच्या रानात प्रकाशित होईल, तर कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल. या काव्यप्रवासात आपल्या सोबत आहेत तीन संवेदनशील कवयित्री, प्राजक्ता पटवर्धन म्हणजे मी स्वतः, कविता क्षीरसागर आणि प्रणिता कुलकर्णी. या तिन्ही लेखणींचा स्वर वेगळा असला तरी त्यांना जोडणारा धागा एकच आहे, माणसावरचं प्रेम, निसर्गाविषयीचं अपार कुतूहल आणि शब्दांवरचा नितांत विश्वास. चला तर महाकवी कालिदासांना कृतज्ञ अभिवादन करून आषाढाच्या पहिल्या मेघासोबत या काव्य मैफिलीची सुरुवात करूया. काळ पुढे सरकतो, पिढ्या बदलतात, भाषा बदलतात, पण काही कवी काळाच्या पलीकडे जाऊन अमर होतात. कालिदास हे असेच एक नाव. ऋतूंचे सौंदर्य, निसर्गाचे वैभव, मानवी भावभावनांची सूक्ष्म जाण आणि शब्दांची अप्रतिम अभिजातता या सर्वांचा अद्भुत संगम त्यांच्या काव्यात दिसतो. त्यांच्या प्रतिभेचा प्रकाश आजही भारतीय साहित्याला मार्गदर्शन करतो. अशा या महाकवीला शब्दांमधून वंदन करणारी कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची.
1: तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मस्त कलंदर होता बेभान जसा की वारा, तो मुलखाचा स्वच्छंदी परी नितळते चापारा, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, तो एकाएकी झाला एकटा असा की शाप, ओटी तजगन मातेच्या मागितला उशाप, मी वसेन जिव्हेवरती सरस्वतीचे बोल, मी वसेन जिव्हेवरती सरस्वतीचे बोल, अन कालिदास नावाने गेला जिंकून काल, कुमार संभव आणिक मेघदूतही स्त्रवले, कुमार संभव आणिक मेघदूतही स्त्रवले, विरह गीत यक्षाचे अजरामर जगिया झाले, शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, शाकुंतल रघुवंश माल विकाग्नी मित्र, ऋतुसंहार ऋतूंचे चुंबून घेते गात्र, तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, तो महाकवी निश्चित यात काही ना शंका, कळिकाळाच्या पुढती काव्याचा अविरत डंका, भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
0: अतिशय सुंदर कविता. महाकवींच्या स्मरणाने आपल्या काव्ययात्रेची सुरुवात तर झाली. कालिदासांनी मेघदूतमध्ये ज्या मेघाला विरहाचा संदेशवाहक बनवले तोच मेघ आता आपल्या मराठी कवितेत नव्या रूपाने अवतरतो. आषाढ म्हणजे केवळ ऋतू नाही, तो आपल्या मनाला जागवणारा क्षण आहे. धरणीच्या ओठांवर येणारे पहिले हसू आहे, भक्तीची चाहूल आहे, पंढरीकडे निघालेल्या पावलांचा नाद आहे. आषाढाच्या उंबरठ्यावर उभे राहिल्यावर मनालाही नकळत एखादी ओढ लागते. कोण बोलवतंय, कुठे जायचंय हे समजत नसतं, पण तरीही मन पावसाच्या पहिल्या सरींसारखं वाहू लागतं. त्या अनामिक ओढीचं, भक्तिभावाचं आणि निसर्गाच्या चैतन्याचं सुंदर शब्दचित्र रेखाटलं आहे प्राजक्ता पटवर्धन यांनी. कविता आहे आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे. आषाढाच्या द्वारी चैतन्याचे लेणे, सरसर झरझर सरी घालती रम्य उखाणे, अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझ्या, अतर्क्य कसली ओढ लागली मनास माझ्या, कुठे निघाले कशी निघाले कोणी न जाणे, अजाणता पाऊले चालती वाट निराळी, अजाणता पाऊले चालती वाट निराळी, जळी स्थळी काष्ठी पाषाणी मूर्त सावळी, कळे नाच गारुड मनावर कसले आहे, कळे नाच गारुड मनावर कसले आहे, मन आनंदे नाचत राही होत गोंधळी, विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, विठुरायाची वारी ही की त्याचे लाघव, मने

0: मनाशी जोडत जातो भक्ती साकव टाळ मृदंगी एक रूपमी होते आहे टाळ मृदंगी एक रूपमी होते आहे दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते अर्जव दर्शन द्यावे श्रीरंगा मी करते अर्जव आषाढाची ओढ अखेरीस कुठे नेते ती घेऊन जाते पंढरीच्या वाटेवर वारी ही केवळ धार्मिक परंपरा नाही ती समतेची प्रेमाची आणि माणुसकीची चालती बोलती शाळा आहे बर प्रत्येक वर्षी लाखो पावलं त्या दिशेने निघतात त्यात काही पावलं जन्मापासून वारकरी असतात तर काही कुतूहलाने त्या प्रवासात सामील होतात पण वारीचं वैशिष्ट्य असं की ती कोणालाच पूर्वीसारखं परत येऊ देत नाही
1: वारी असाच या वारीत मी सामील झालोय पण मी काही मी वारकरी नाही माझ्या गळ्यात तुळशीची माळ नाही हातात कसला झेंडा नाही वा टाळ नाही कपाळावर गंध वा बुक्का नाही मुखामध्ये विठ्ठलाचे नाव नाही पायही माझे अनवाणी नाहीत की मनामध्ये कसल्याही श्रद्धेचा भाव नाही असाच केवळ या वारीत मी सामील झालोय केवळ कुतूहल अन औत्सुक्य आहे माझ्या मनात अन शिक्षणाचा शहरीपणाचा माज आहे डोळ्यात असाच या वारीत मी सामील झालोय तटस्थपणे आपल्याच मिजाशीत काही दिवस होतो चालत तरीही या वारकऱ्यांनी माझे प्रेमभराने केले स्वागत शिक्षित अडाणी उच्च नीच कसलाच नव्हता इथे भेदभाव डोळ्यात त्यांच्या अपार श्रद्धा अन मुखामध्ये त्याचे नाव ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग ब्रँडेड कपड्यावरती माझ्या चढत गेला मग भगवा रंग कधी कळेना हृदय माझे जयघोषात झाले दंग
2: छान छान
1: शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून शहरीपणाचा टाय गळ्यातला वाटेवरतीच पडला गळून बुद्धी तर्क भेदाभेद कुठच्या कुठे गेले पळून तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी तिथून पुढची सारी वाटच माझी झाली होती भगवी या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची दृष्टी नवी या वारीमुळेच मिळाली मला मानवतेची ही दृष्टी नवी
0: वा वा वा खूप छान आजच्या वेगवान तंत्रज्ञान प्रधान जगातला हा तरुण मंडळी बघा ज्याच्या गळ्यात तुळशी माळ नाही कपिगंध नाही हातात टाळ नाही पण त्याला वारीमध्ये साध्या निरागस आणि प्रेमळ माणसांमध्ये आधुनिकतेकडून अध्यात्माकडे जाणारा अंतर्मनाचा प्रवास कसा प्रभावित करतो हे कविता क्षीरसागर यांनी आपल्या कवितेतून व्यक्त केलेलं आहे वारीचा हा अनुभव ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती श्रद्धा ही अनेकदा परंपरेतून मिळत नाही ती अनुभवातून जन्मते माणसांवरचा विश्वास समतेची जाणीव प्रेमाचा सहज स्पर्श आणि विठ्ठल नामात विरघळलेले अहंकाराचे आवरण या सगळ्यांचा प्रत्यय एकदा आला की वारी संपते पण तिचा प्रवास मनात अखंड सुरू राहतो खर तर आषाढाच्या ढगांनी सुरुवातीला कालिदासांच्या यक्षाचा संदेश वाहिला आणि महाराष्ट्रात तेच ढग वारकऱ्यांच्या पावलांवरून पंढरीकडे निघाले आषाढ मेघ आणि भक्ती यांचे हे नाते आपल्या सांस्कृतिक स्मृतीत खोलवर रुजले आहे मेघदूत मधील आषाढस्य प्रथम दिवसे या आरंभानेही या ऋतूला एक वैश्विक काव्यात्मता लाभली आहे आता पाहूया वारीचेच आणखी एक रूप माझ्या कवितेतून वारी म्हणजे चालणारी भक्ती टाळ मृदंगाच्या नादावर हेलकावे घेणारी श्रद्धा चंद्रभागेच्या वाळवंटात स्वतःला विसरण्याचा आनंद आणि हाच अनुभव मी आता सादर करते ओवी छंदातली ही कविता ऐका मंडळी देहू आळंदीला जागली पहाट देहू आळंदीला जागली पहाट पालखीचा थाट रंगरंगी चिपळ्यानी टाळ धरतात ताल रंग भवताल विठू रंगी दिसे जरी काळा मनाचा निर्मळा भक्तांचाही मेळा त्याच्या पाशी गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी गरजे विठू नाम चंद्रभागेतिरी आषाढाची वारी येता दारी रूप सावळेसे उभे विटेवरी रूप सावळेसे उभे विटेवरी डोळ्यात साजिरी छबी तुझी

0: वाह।
1: चंद्रभागा गाते जनी से अभंग, चंद्रभागा गाते जनी से अभंग, कीर्तनात दंग भागवत। ऊन पावसाचे नाही कुणा भान, ऊन पावसाचे नाही कुणा भान, जन्माचे सोपान गवसले। हरिनाम घेता गळाला सत्वर, हरिनाम घेता गळाला सत्वर, मनाचा मत्सर सहजची। प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, प्रत्येकाच्या ठाई दिसे मज देव, होई देव घेव भक्तिरूपी, होई देव घेव भक्तिरूपी।
0: खूप छान,
1: धन्यवाद। या कवितेतून आपण विठ्ठलाच्या पायी जाऊन आलो, आता त्या पाय वाटेवरून परतताना आकाशात पुन्हा मेघ दाटू लागले आहेत। वारकरी घरी परतत आहेत, शेतकरी आकाशाकडे पाहत आहेत, झाडांच्या पानांवर पहिल्या थेंबाची चाहूल लागली आहे आणि निसर्ग एका मोठ्या डल्लोशाची तयारी करू लागला आहे। पाऊस येतो तेव्हा तो फक्त भिजवत नाही हा, तो रंग उधळतो, गंध पेरतो आणि प्रत्येक सजीवाला नव्याने जगायला भाग पाडतो। ऐकूया भिंगर वारा, प्रणिता कुलकर्णी यांची कविता। यामध्ये पहिल्या सरींच्या स्वागतासाठी जणू सारी सृष्टी सजून उभी आहे असे त्या म्हणतात। ऐकूया त्यांची कविता।
2: भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, भिंगर वारा उभा दरारा मेघ जरासे झुकले, धावत धावत थेंब टपोरे दारा पुढती आले। काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, काळ्या मेघावरून लखलख वीज परतुनी गेली, कौलावरती पागोळ्यांची अलोट गर्दी झाली। त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, त्या थेंबांचे त्या मोत्यांचे गीत बिलोरी झाले, ऊन पसरता किती पावे इंद्रधनुचे त्या। डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी, डोंगर माथे उजळून देऊन हिरवे झाले पाणी, या झाडावर त्या झाडावर किती अनावर गाणी। हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय, हिरवाशेला असा पसरला मोजून घेता काय, वाटेवरती पडले घुंगूर शोधून देता काय। सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज, सावळ बाधा त्या वाटेला कशी सुचावी नीज, पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस, पाऊस गोंदून रान जाहले उन्हाड राघू पीस।
1: गोड गोंडस कविता। पाऊस कोसळून गेला, धरती न्हाऊन निघाली, पानापानांवर मोत्यांची उधळण झाली, आता निसर्गात एक विलक्षण शांतता उतरलीय। ऋतूंची ही एक भाषा असते हा, प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी देऊन जातो। आषाढ ओ येतो, शरद निर्मळता देतो, वसंत रंग देतो आणि हिवाळा तो देतो उबेची खरी किंमत। गार वाऱ्याच्या स्पर्शातही माणसाला माणसाची ऊब का हवीशी वाटते याचं सुंदर उत्तर पुढच्या कवितेत सापडतं। कवितेचं नाव आहे मंडळी हवा थंड आहे। कविता क्षीरसागर यांची ही कविता। थंडीचे वर्णन अनेकांनी केले पण ही कविता केवळ गारव्याची नाही, ही आहे माणसा माणसामधल्या उबदार नात्याची। शिशिराच्या धुक्यातूनही प्रेमाचा गुलाबी रंग कसा फुलतो याचा हळुवार अनुभव देणारी ही कविता आहे कविता क्षीरसागर यांची।
3: हवा थंड आहे गुलाबी गुलाबी, ऋतूंचे बहाणे गुलाबी गुलाबी, उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी, उभा गारवा डोंगराच्या कपारी, सभोती हवा वेढते बोचणारी, उशिराच ये सूर्य आकाश द्वारी, प्रभा फाकते अन गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी। घरा भोवतीने धुके दाटलेले, गवाक्षावरी थेंबही गोठलेले, घरा भोवतीने धुके दाटलेले, गवाक्षावरी थेंबही गोठलेले, अशी जीव घेणी जरी फार थंडी, उबारा मिठीचा गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी। दुपारी स जादू उन्हाची पसरते, दुपारी स जादू उन्हाची पसरते, धरेला जणू बाहुपाशात घेते, कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा, कुडी मोहरे स्पर्श होता उन्हाचा, उमलती फुले अन गुलाबी गुलाबी, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी। लवंडून देते कुणी रंग गगनी, लवंडून देते कुणी रंग गगनी, हळू सांज

0: येते मुक्या पावलानी लपेटून वारा तनु थरथरेही लपेटून वारा तनु थरथरेही उठे शिरशिरी मग गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे ऋतू गारठ्याचा हवासाच वाटे शिशिर स्पर्श होता सुगंधित काटे जरी थंड वाटे तरी ऊब मिळते जरी थंड वाटे तरी ऊब मिळते अशी ऊब असते गुलाबी गुलाबी हवा थंड वाहे गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
1: मला जरा गुलाब फुलल्यासारखे वाटायला लागले सगळीकडे. हिवाळ्याची गुलाबी गुलाबी ऊब हळूहळू विरते आणि पुन्हा एकदा आकाशाच्या कडेवर मेघांची गर्दी होऊ लागते. निसर्गातला प्रत्येक ऋतू जसा बाहेर घडतो तसाच तो आपल्या मनातही घडत असतो. म्हणूनच कवी जेव्हा पावसाकडे पाहतो तेव्हा त्याला फक्त बरसणारे ढग दिसत नाहीत प्रणिता, त्याला दिसते मनाची ओल, आठवणींची धूसर किनार, विरहाची चाहूल आणि कधी स्वतःचाच आरसा. कालिदासांच्या मेघदूतातील मेघ हा एका विरही यक्षाचा दूत होता. मराठी कवितेतही पाऊस अनेकदा माणसाच्या मनाचा सखा बनतो, नाही का?
0: अगदी खरं आहे, अगदी खरं.
1: कधी ऐकणारा, कधी समजून घेणारा, तर कधी न बोलताही सगळं सांगणारा. आपण नेहमी पावसाची वाट पाहतो, त्याच्या येण्याचा आनंद साजरा करतो, पण कधी त्या पावसाला विचारलं आहे का की तुझ्या मनातही एखादी व्यथा दडली आहे का? पावसाशी साधलेला हा अतिशय हळवा संवाद मी सादर करते माझ्या कवितेतून. कविता ताई ऐक. मगाशी गुलाबी गुलाबी तुझं वृत्त होतं भुजंगप्रयात आणि आता मी सुमनदार माला लिहिलेली.
0: अरे वा, फेवरेट,
1: अतिशय आवडत. मनाचा फुटावा जसा बांध माझ्या तसा का बरसतो सतू पावसा. मनाचा फुटावा जसा बांध माझ्या तसा का बरसतो सतू पावसा. तुझ्याही मनावर खरे सांग मजला उमटला या कुठल्या व्यथेचा ठसा. कुणी येत नाही कुणी जात नाही कुणी येत नाही कुणी जात नाही कुणाला कळावी तुझी वेदना. कुणी येत नाही कुणी जात नाही कुणाला कळावी तुझी वेदना. नवे एकटे पण तुझ्या भोवती सांग माझ्या परी रोज असतेच ना. कशी पालवी कोण नखलून गेले. कशी पालवी कोण नखलून गेले मनातील वेलीस कळले कुठे. मनाला जणू लावण्या फक्त चकवा नकोशा क्षणांचेच येती तिथे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तुझे मेघ दाटून येताच होते जसे शुभ्र आभाळ हे पारवे. तसे का मनाच्या नभावर विहरती उदासीनतेचे निराळे थवे. जरी मी न मागितलेली कधीही जरी मी न मागितलेली कधीही तरी वेगळी सांगते मी व्यथा. जरी मी न मागितलेली कधीही तरी वेगळी सांगते मी व्यथा. तुझीही असेलच तुझ्या सारखी पण मला सांगना पावसा तू कथा. तुझ्यातील मी आणि माझ्या तला तू तुझ्यातील मी आणि माझ्या तला तू कधी भासलो ना जरी वेगळे. तुझेही बरसे नि माझे तरसणे जणू सात रंगातले सोहळे. म्हणूनी जरा ढाळते आसवे म्हणूनी जरा ढाळते आसवे मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर. म्हणूनी जरा ढाळते आसवे मी तुझ्या सोबतीने आता जन्मभर. जगाला कधी तू न समजून देशील विश्वास तूही पुन्हा सार्थ कर. विश्वास तूही पुन्हा सार्थ कर. मंडळी, आतापर्यंत पाऊस आपल्या मनाशी बोलत होता, आता तो संपूर्ण सृष्टीशी संवाद साधणार आहे. कारण पाऊस जेव्हा येतो तेव्हा तो एका माणसाचा राहत नाही. तो शेतकऱ्याचा असतो, तो नदीचा असतो, तो मातीचा असतो, तो प्रत्येक जीवाच्या नव्या जन्माचा उत्सव असतो. काळ्या मेघांच्या गर्जनेत, पहिल्या सरींच्या स्पर्शात, मातीच्या सुगंधात आणि नवजीवनाच्या आश्वासक चाहुलीतून उलगडणारा पावसाचा हा मंगल सोहळा ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितेतून.
2: कवितेचं नाव आहे पाऊस.

0: मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला, मेघधरेचा प्रीत सोहळा अपूर्व सजला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. बाष्पजलाने मंथर किमया केली वरती, बाष्पजलाने मंथर किमया केली वरती, काळ जातली ओल नभाला कळली पुरती. संध्याकाळी दूत मुराळी वळी वाला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली, कामधेनुची लक्ष आचळे झरू लागली, भूलोकावर जलबिंदूंची वर्षा झाली. चराचराला ओलसरीचा आनंद झाला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला.
1: सुरेख
0: खोप्यामध्ये चिवकाऊची धांदल झाली, खोप्यामध्ये चिवकाऊची धांदल झाली, खिल्लारांनी मागे परतत धूम ठोकली. रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या, रानामध्ये कृषिक युवती सचैल न्हाल्या, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले, तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले. छताखालती पागोळ्यांचे तोरण चढले, तृणांकुरांना नवसृजनाचे वेध लागले. झिम्मडवारा विजेस चिडवून सुसाट सुटला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. तप्त भूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे, तप्त भूमीच्या घनतृप्तीचे स्थित्यंतर हे, जणू ऋतूचे अतीव सुंदर भाषांतर.
1: वा वा वा,
0: व्यापून जातो असा पयोधर जीवा शिवाला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता आला. व्यापून जातो असा पयोधर जीवा शिवाला, वाजत गाजत मेघ नभीचा धावता.
1: सुरेख सुरेख, खूप सुंदर. पाऊस कोसळला, धरती तृप्त झाली, आकाशाने आपली सारी संपत्ती जमिनीवर उधळून दिली. अशा वेळी मनाला नकळत बाहेर पडावेसे वाटते. पायाखाली मऊ गवत असावे, डोक्यावर झाडाची सावली असावी, आणि श्वासाश्वासागणिक निसर्ग आपल्याशी बोलत राहावा. माणूस चालत असतो, पण प्रत्यक्षात चालत असते त्याच्या आतली शांतता.
2: वा वा,
1: पहाटेच्या निवांत वेळेत निसर्गाशी पुन्हा एकदा ओळख करून देणारी, दिवसभरासाठी नव चैतन्य देणारी, आणि साध्या क्षणात दडलेला आनंद दाखवणारी कविता ही आहे कविता क्षीरसागर यांची मॉर्निंग वॉक.
2: पानांची ही सळ सळ रोज देई आवतन, पानांची ही सळ सळ रोज देई आवतन, चल सये चाल सये ठेका आमच अधरून.
1: बर,
2: पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते, पाय पडता तालात सारी सृष्टी रिझवते, जणू देण्या प्रोत्साहन सगळ्यांना बोलावते. उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल, उगवता सूर्य देतो सोन किरणांची शाल, घालवते सारा शिण पाखरांची किलबिल. वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर, वारा लावतो देहास रोज वेगळे अत्तर, वाटे मध्ये बहाव्याचे कधी झुलते झुंबर. अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ, अनवाणी पावलांना गवताचा स्पर्श मऊ, किती चाललो तरीही वाटे चालतच राहू. चामर धरती झाडे माझ्या डोळीवर, छत्र चामर धरती झाडे माझ्या डोळीवर, उन्हा पासून वाचवे जणू मायेच पद. प्रेमे दटावते झाड नको तलखी सोसूस, प्रेमे दटावते झाड नको तलखी सोसूस, दोखलीस जरा सावलीत बस.
1: किती
2: घेते क्षणांचा विसावा निसर्गाच्या सानिध्यात, घेते क्षणांचा विसावा निसर्गाच्या सानिध्यात, दिवसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात, दिवसभराचे चैतन्य घेते भरून श्वासात.
1: म्हणजे पहाट संपली, सूर्य चढू लागला वरती वरती, पण निसर्गाचा चमत्कार अजून संपलाने बरं. दिवसाला दिसणारे जणू रात्र होताच एका वेगळ्याच जादुई विश्वात रुपांतरित होते. अंधार पसरतो आणि त्या अंधारालाच प्रकाशाचे असंख्य ठिपके लागतात. जणू पृथ्वीवरच चांदण्यांनी आपला मुक्काम हलवलाय. यास अद्भुत अनुभवाकडे घेऊन जाईल पुढची कविता. ती कविता आहे प्रणिता कुलकर्णी यांची.
0: ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब, ढगामध्ये येण्याआधी कस्तुरीचा थेंब, रानामध्ये दिवाळीची सुरू लगब.

0: बघा, रानसार विसावत अंधाराच्या मिठी, रानसार विसावत अंधाराच्या मिठी, हळूहळू महालात शेतू लागे ज्योती. चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा, चांदण्याचं दळ घेई सोनियाचा पारा, एक एका पानावर उजेड शहारा. पान पान उजळता झाड उजळते, पान पान उजळता झाड उजळते, शृंगाराला बघे कोणी वेलला जाळते. उजळून जाती वाटा चमचमे झाड, उजळून जाती वाटा चमचमे झाड, बुट्टीदार जर तारी नदीचा पदर. भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद, भुऱ्या भुऱ्या काळोखात रातव्याचा नाद, ऐल तीर पैल तीर कोण घेई साध. काजव्याच्या काळजात लक लक होते, काजव्याच्या काळजात लक लक होते, ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते, ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते.
1: सुरेख सुरेख सुरेख,
0: धन्यवाद.
1: मंडळी, कालिदासाच्या मेघदूतमध्ये मेघ हा आकाश आणि पृथ्वी यांच्यातला दुवा बनतो, तसेच

0: साधं
1: वा वा वा
0: काजव्याच्या काळजात लक लक होते काजव्याच्या काळजात लक लक होते ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते
1: वा वा वा
0: ओल्या सरीतून नभ प्रेम गीत गाते
1: सुरेख सुरेख सुरेख
0: धन्यवाद
1: मंडळी कालिदासाच्या मेघदूत मध्ये मेघ हा आकाश आणि पृथ्वी यांच्यातला दुवा बनतो तसेच काजवे या कवितेत अंधार आणि प्रकाश यांच्यामधला दुवा बनतात असं म्हणू किंवा मग ते संवाद साधण्याचं माध्यम बनतात असं म्हणायलाही हरकत नाही मंडळी काजव्यांचा म्हणजेच प्रकाशाचा हा उत्सव आता हळूहळू अंतर मनाकडे वळतो निसर्गातले दृश्य संपते आणि मनातले दृश्य सुरू होते माणूस जगाशी जितका संवाद साधतो त्यापेक्षा कितीतरी अधिक संवाद तो स्वतःशी साधत असतो त्या संवादाला कधी छंद लाभतो कधी मुक्त छंद आणि कधी गझलेचा नेमका संयत आणि अचूक आविष्कार
0: खरे
1: गझल ही शब्दांची मितव्ययी अभिव्यक्ती असली तरी तिच्या प्रत्येक शेरामागे अनुभवांचे मोठे विश्व दडलेले असते दैनंदिन आयुष्यातील छोट्या प्रसंगामधून स्वतःकडे पाहण्याची एक नवी दृष्टी देणारी अंतर्मुख करणारी ही गझल माझी म्हणजेच प्राजक्ता पटवर्धन यांची गझल सादर करते
2: इर्षा
1: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी
2: बर
1: कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले सातत्याने जमते सारे आधी नाजमलेले खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी
2: वा वा
1: खडकालाही खळी पाडते छोटीशी पागोळी आणि शेर आहे शिळी भाकरी नको म्हणतो देवळामध्ये गेला शिळी भाकरी नको म्हणत तो देवळामध्ये गेला त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन पोळी त्यास खुणावत होते तिथले अन्न छत्र अन पोळी आणि शेर एक कविता ताई हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी हिरवाईचे दान मागण्यासाठी गेले होते चुकून शिशिराकडे पसरली होती माझी झोळी प्रणीता
2: हा
1: शेर पहा छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो छानच सगळे घडल्यागत तो कायम वागत असतो घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी घेत असावा रोज रात्रीला विस्मरणाची गोळी आणि अंधाराशी सगी झाली आताशा इतकी की अंधाराशी सलगी झाली आताशा इतकी की उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी उजेडास घाबरते माझ्या स्वप्नांची पाकोळी आणि हा पुढचा शेर आपल्या तिघींसाठी आहे की कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना कविते पायी साठत गेली अडगळ झाली त्यांना स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी स्मृतीचिन्हांची माझ्या नंतर त्यांनी केली होळी कधी मनाच्या उंबरठ्यावर काढावी रांगोळी तिथे लिहाव्या खास कधीच न आवडलेल्या ओळी मंडळी
0: मस्तच
1: गझल संपते पण तिचे प्रतिध्वनी मनात बराच वेळ घुमत राहतात प्रत्येक कवीचा अनुभव वेगळा असतो प्रत्येक शब्दामागचे आयुष्य वेगळे असते आणि म्हणूनच एका गझलेनंतर दुसरी गझल ऐकताना आपल्या वेगळ्याच भावविश्वात प्रवेश करतो जीवनाच्या वाटेवर चालताना स्वतःशी चाललेला संवाद स्वाभिमान संघर्ष वेदना आणि प्रकाश शोधण्याची ती धडपड असते यांना अत्यंत नेमक्या शब्दात व्यक्त करणारी आहे पुढची गझल जीवनाकडे सरळ न पाहता थोडे थांबून थोडे स्वतःला प्रश्न विचारत आणि तरीही आशेचा दिवा जपणारी ही गझल आहे कविता क्षीरसागर यांची ऐकूया
3: कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे जिणे साचलेले तलावाप्रमाणे कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे जिणे साचलेले तलावाप्रमाणे पुढचं बघा
1: इर्शाद
3: तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे

0: प्रमाणे तुझ्या भोवतीने सरावाप्रमाणे किती रावते रे गुलामाप्रमाणे. प्रत्येक स्त्रीचं आयुष्य नको जीवना क्रूर घालू उखाणे, नको जीवना क्रूर घालू उखाणे दिवस रोजचा यक्ष प्रश्नाप्रमाणे. कुणाच्या मताने असे वागशी तू, कुणाच्या मताने असे वागशी तू मना वागणारे शहाण्याप्रमाणे. इथे पोचल्यावर मला उमजले की उगा चालले मी नकाशाप्रमाणे. दिसे चेहरा एक ऐन्या तपरका, कळेना असे हा कुणाच्या प्रमाणे. हा पुढचा शेर आहे एक प्राजू
1: इर्शाद.
0: करू काय ह्या स्वाभिमानी कण्याचे, न जगणे जगे दीनवाण्या प्रमाणे.
1: हसिले गजल.
0: न दृष्टी सयावे घरंदाज दुःखा, दिसो वेदनाही सुहास्या प्रमाणे. पुढचा. तिथे जायचे पण इथे पोचले मी. प्रणिता. तिथे जायचे पण इथे पोचले मी तरी चालते मी रिवाजाप्रमाणे. किती खोल गनगोर अंधार भवती. हा शेर कवितेसाठी लिहिलेला आहे. किती खोल घनघोर अंधार भवती, तुझ्या सोबतीने प्रकाशाप्रमाणे. कसे जायचे मी प्रवाहाप्रमाणे, जिणे साचलेले तलावाप्रमाणे.
1: सुरेख सुरेख सुंदर. भुजंगप्रयात एकूणच आवडतं वृत्त आहे तुझं. मंडळी, दोन गझला, दोन भिन्न अनुभव, दोन स्वतंत्र लेखण्या, पण दोघींच्याही शब्दात जीवनाचा शोध आहे. आता हा शोध पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळवणार आहोत, कारण माणूस कितीही दूर गेला तरी त्याची मुळे शेवटी मातीतच रुजलेली असतात. म्हणून तर मातीचेच पाय असं म्हणतो ना आपण. शिवारात उगवणाऱ्या प्रत्येक कोंबात, धान्याच्या प्रत्येक दाण्यात आणि मातीच्या प्रत्येक सुगंधात जीवनाची अखंड कविता दडलेली असते. याच भावविश्वात घेऊन जाईल पुढची कविता. शब्द माणसाला स्वतःकडे घेऊन जातात आणि मग नकळत त्याला पुन्हा मातीकडे परत आणतात, कारण आपण स्वतः कितीही आधुनिक झालो तरी आपल्या अस्तित्वाची मुळे अजूनही मातीतच आहेत. हीच माती आपल्याला अन्न देते, ऋतू देते, सुगंध देते आणि जगण्याची विनम्रताही शिकवते. भारतीय काव्य परंपरेत निसर्ग हा केवळ पार्श्वभूमी नसून मानवी भावविश्वाचा सहप्रवासी आहे. कालिदासाच्या मेघदूतमध्ये मेघ जसा प्रेमाचा संदेश वाहक बनतो, तसाच मराठी कवितेत माती, शिवार, पाऊस आणि ऋतू हे जीवनाचे प्रतीक बनतात. ऐकूया मातीचा सुगंध, धान्याची सोनेरी लय, रानफुलांची निरागस्ता आणि सृष्टीच्या प्रत्येक कणात दडलेले सर्जनाचे चैतन्य हे सगळं साकार करणारी प्रणिता कुलकर्णी यांची कविता शिवार.
2: होता शिवारी सुगंधित माती, उमलून येतो ऋतू देखणा. किती साठविली रत्ने निमोती, किती दानव्याने देते पुन्हा. कसा जन्म घेतो जिरे साळी भात, बहरून येतो शाळू आणि पानात दडती मोती मक्याचे, द्राक्षास लगडून येती मणी. कशी गोडी आंब्यात येते कळेना, कळेना कशी चिंच गाभूळते. कडू कारल्याशी नाते जडावे असे कोण राणी चवी शिंपते. अशी मोहरूनी फुले रातराणी, मिटतात अन कमळाची दले. आकाश उठता पेटू नसारे, चहू बाजूनी गुलमोहर फुले. अबोलीसना गंध कोणी दिलेला, गुलाबास असती काटे जरा. पिवळ्या कुड्यांनी बाभूळ सजते, वेली सना पिंपळाची जरा.
1: वा वा वा.
2: शिवारामध्ये कोण सांडून जाते सुगंधी कुपी अन वाऱ्यावर.

0: येता झऱ्याला झुळ झुळ पाणी रानात रुजवी रसांचे
1: स्वर
0: किती दाब होईला माती म्हणावे किती दाब होईला माती म्हणावे अशी माय नाही कुठे पाहिली माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता रानी
1: वनी
0: माती मधुनी रुजतो नव्याने की सृष्टी करता रानी वनी
1: सुरे मंडळी मातीतून अंकुर फुटतो आणि माणसाच्या मनातून कविता बरोबर आहे ना
2: अगदी
1: दोघांचाही जन्म शांत असतो पण परिणाम मात्र जीवनाला समृद्ध करणारा असतो कवीच्या मनातही काही भावना असतात ज्या बोलून व्यक्त होत नाही त्या शब्दात उतरतात आणि शब्द संपल्यानंतरही त्या मनात जगत राहतात काही नाती काळाच्या पलीकडे जातात काही शब्द उच्चारले जात नाहीत तरी ते आयुष्यभर ऐकू येत राहतात अशाच एका हळव्या सूक्ष्म आणि चिरंतन भावनेचा स्पर्श घडवणारी कविता ऐकूया प्राजक्ता पटवन यांची कवितेचं शीर्षक आहे माझ्यानंतर लय श्वासाची बिघडून अचानक राही मी लिहिते जेव्हा काही लय श्वासाची बिघडून अचानक राही मी लिहिते जेव्हा काही जे नसते लिहायचे ते लिहून जाते जे नसते लिहायचे ते लिहून जाते अनिवार तुझी सय होते तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी तू अढळ किनारा लाटच मी भिडणारी बाहूत तुझा मिटणारी तू मेघ आर्द्रता भरला तू मेघ आर्द्रता भरला क्षितिजाद्वारी मी विद्युत बागडणारी मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे मी स्वप्न दिगंतावरचे धूसर लेणे तू मावळतीचे देणे मी सर कोसळती मला न ठाव तराणे मी सर कोसळती मला न ठाव तराणे तू अव्यक्ताचे गाणे ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची ही तृष्णा आदिम इतकी युगायुगांची स्वप्नांच्या रम्य खगांची पुंजके ढगांचे डोळा उतरून येती पुंजके ढगांचे डोळा उतरून येती ओढाळ किती सांगाती मी कुठे नेमकी आहे समजत नाही मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाची नागवाही मी कुठे नेमकी आहे समजत नाही अस्तित्वाची नागवाही हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर हे तुझ्यात माझे असणे तरल निरंतर राहू दे माझ्या नंतर राहू दे माझ्या नंतर
2: सुंदर
1: धन्यवाद मंडळी कवितेचं एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती आपल्याला मोठ्या आनंदाचा शोध घ्यायला सांगत नाही उलट दैनंदिन आयुष्यात नकळत आपल्या हातून निसटून जाणाऱ्या छोट्या छोट्या आनंदाची जाणीव करून देते खिडकीवर बसलेले एखादे पाखरू वेलीवर उमललेले छोटेसे फूल मुलाच्या चेहऱ्यावरचे हास्य हे सारे जगण्याचे खरे तर उत्सव असतात जीवनातला आनंद शोधण्यासाठी मोठ्या प्रसंगाची गरज कुठे असते फक्त पाहण्याची दृष्टी हवी असते अशा साध्या सहज आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या क्षणांची आठवण करून देणारी कविता क्षीरसागर यांची आहे आनंद मोठा
3: पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते पक्ष्यांची ह्या किलबिल किलबिल रोज सकाळी होते दुर्लक्षुन ती उठल्यावर ती पेपर वाचत बसते वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता वाऱ्यावर मृदगंध पसरतो वळवाची सर येता भाजी पोळी चहा मध्ये पण उसंत नसते हाता
2: अगदीच
3: किती दिसांनी वेलीवरती फूल उमलले असते किती दिसांनी वेलीवरती फूल उमलले असते सुकून जाते तसे शेवटी लक्ष कुणाचे नसते खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते खिडकीवरती निळे पाखरू सुंदर गाणे गाते विवंचनांच्या तंद्रीमध्ये ध्यान कडे नसते उत्साहाने लेख सांगते शाळेमधल्या गोष्टी उत्साहाने लेख सांगते

0: करते शाळे मधल्या गोष्टी हू हू करते हटवत नाही टीव्ही मधली दृष्टी
1: बरोबर
0: कळते परंतु का ना वळते हे ना सांगू शकते कळते परंतु का ना वळते हे ना सांगू शकते छोट्या छोट्या आनंदाला उगा का बरे मुकते
1: खरे
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा राजू
1: बरोबर
0: अशा चिमुकल्या गोष्टींमध्ये आनंदाना तोटा परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा
1: अगदी अगदी
0: परंतु आपण करत राहतो का दुःखांचा साठा
1: किती साधी गोष्ट असते पोळी फुगली तरी आपल्याला आनंद होतो आयुष्यातल्या गोष्टी पण आपल्या त्याकडे लक्षच नसतं खूप सुंदर कविता खूप छान मंडळी लहानशा आनंदापासून पुन्हा एकदा आपण वळूया निसर्गाकडे आकाशात दाटलेले मेघ काळी सुपीक माती विठ्ठलाची पंढरी आणि वारकऱ्यांच्या पावलांवरून चालत आलेला पाऊस सुरुवातीला आपण कालिदासांच्या मेघाला भेटलो आता या काव्य प्रवासाच्या अखेरीस तोच मेघ पुन्हा विठ्ठलाच्या सावळ्या रंगात न्हावून आलेला दिसतो आहे जणू या संपूर्ण कार्यक्रमाचे वर्तुळ पूर्ण होते आहे ऐकूया डोंगराच्या खाली ही कविता ज्यामध्ये भक्ती निसर्ग आणि विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचे सुंदर प्रतीकात्मक दर्शन घडवले आहे प्रणिता कुलकर्णी यांनी
2: डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता डोंगराच्या खाली जरा वाकू न बघता विठोबाचा रंग मेघा आवडला होता रंग घेतला जरासा मेघान चोरून रंग घेतला जरासा मेघान चोरून अचानक त्याचे आले काळीज भरून हसला गाला तर विठू कळताच चोरी हसला गाला तर विठू कळताच चोरी चोरलेला रंग नाही घेतला माघारी रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग रंगामध्ये रंगलेला सावळा श्रीरंग मेघासवे आतुरेला सखा पांडुरंग अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव अलगद सुरू धारा डोळ्यातून भाव हृदयात खळबळ कालवा कालव समजेना मेघास हे दाटू नका येते समजेना मेघास हे दाटू नका येते विठोबाच्या रंगामध्ये असे काय
1: सुरेख
2: माती संगे झाली भेट झरताना धारा माती संगे झाली भेट झरताना धारा कस्तुरीच्या सुगंधानं ओलावली धरा काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी काळ्या मातीसाठी झाले काळजाचे पाणी बीजासाठी सारे काही विठोबाची भिजलेल्या राणीवनी कुंभ फुलताना भिजलेल्या राणीवनी कुंभ फुलताना पानाआड खुदकन कळी हसताना मेघ होतो वारेकरी बुक्का पसरतो मेघ होतो वारेकरी बुक्का पसरतो आभाळाला पंढरीचे श्यामरूप देतो आभाळाला पंढरी श्यामरूप देतो
1: अतिशय प्रवाही आणि तरल कविता न मंडळी भक्तीशाया ओलाव्यानंतर आता पुन्हा एकदा गझलेच्या शिस्तबद्ध लयीत प्रवेश करूया गझल म्हणजे प्रेम कविता नव्हे ती जीवनाचा अनुभव नेमक्या शब्दात मांडण्याची एक सुंदर शैली आहे या कार्यक्रमातील शेवटच्या दोन गझला या काव्य प्रवासाचा भावनिक परिपाक म्हणता येतील आयुष्य स्वप्न दुःख आणि कवितेवरचा अविचल विश्वास या साऱ्यांचा समतोल साधणारी कविता क्षीरसागर यांची गझल ऐकूया
0: असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण असे वाटते उगाच केली स्वप्नांची मी इतकी राखण कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण नादी लावून झिडकारे ती जी माझ्या जगण्याचे कारण पुन्हा पुन्हा लोचटा प्रमाणे कविते चरणी घेते लोळण ठाऊक अस ते काय गोंदले सटवाईने भाळावरती ठाऊक अस ते काय गोंदले सटवाईने भाळावरती मुठभर सौख्यासाठी मगती खुशाल ठेवे स्वतः सतारण कळले नाही केव्हा टिचला आयुष्याचा रिताच रांजण नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस
1: डागण्या
0: नकळत किंवा दुष्टपणाने देत राहतो दिवस डागण्या रात्र बिचारी सोशिक बाई दिसून देते दुःखाचे

0: ಸಂಪತ್ ಕಿಂವಾ ದುಷ್ಟಪಣಾನೆ ದೇತ ರಾಹತೋ ದಿವಸ ಡಾಗಣ್ಯಾ ರಾತ್ರ ಬಿಚಾರಿ ಸೋಷಿಕ ಬಾಯಿ ದಿಸೂ ನ ದೇತೆ ದುಃಖಾ ಸೇವಣ. ಆಯುಷ್ಯಾಚಾ ಪಟಲಾವರತಿ ಇಂದ್ರಧನು ಹಿ ಖುಲತೆ ಹಲ್ಲಿ. ಆಯುಷ್ಯಾಚಾ ಪಟಲಾವರತಿ ಇಂದ್ರಧನು ಹಿ ಖುಲತೆ ಹಲ್ಲಿ ಜೇವ್ಹಾ ಪಾಸುನ ಮನಾ ಸಮಾಜಾ ಶ್ರೀರಂಗಾಚಿ ಝಾಲಿ ಲಾಗಣ. ಆಣಿ ಪುಡ್ಸಾ ಶಿರೈಕಾ
1: ಇರ್ಷಾದ್
0: ದುಃಖಾಚೆ ಉಪಕಾರ ಅಸೆ ಕಿ ಲಿಹಿತೆ ತ್ಯಾವರ ಕಾಹಿ ಬಾಹಿ. ದುಃಖಾಚೆ ಉಪಕಾರ ಅಸೆ ಕಿ ಲಿಹಿತೆ ತ್ಯಾವರ ಕಾಹಿ ಬಾಹಿ ಆಣಿ ಕತ್ಯಾ ಲಿಹಿಣ್ಯಾನೆ ಹೋತೆ ಮನಾತ್ ಆನಂದಾಚಿ ಶಿಂಪಣ. ಆಣಿ ಕತ್ಯಾ ಲಿಹಿಣ್ಯಾನೆ ಹೋತೆ ಮನಾತ್ ಆನಂದಾಚಿ ಶಿಂಪಣ.
1: ಸುರೇಖ್ ಸುರೇಖ್
0: ಅಸೆ ವಾಟತೆ ಉಗಾಚ ಕೇಲಿ ಸ್ವಪ್ನಾಂಚಿ ಮೀ ಇತಕಿ ರಾಖಣ ಕಳಲೆ ನಾಹಿ ಕೇವ್ಹಾ ಟಿಚಲಾ ಆಯುಷ್ಯಾಚಾ ರಿತಾಚರಾಂಜಣ.
1: ಸುಂದರ ಸುಂದರ ಸುಂದರ ಸುಂದರ ಪ್ರತೀಕಾತ್ಮಕ ಗಝಲ್. ಆಣಿ ಆತಾ ಆಜಚ್ಯಾ ಕಾವ್ಯ ಮೈಫಿಲೀತಿಲ್ ಅಖೇರ್ಚಿ ರಚನಾ. शेवटची कविता म्हणजे समाप्ती नव्हे बरं, तर पुढेही मनात गुणगुणत राहणाऱ्या प्रवासाची सुरुवात म्हणूया आपण. प्रवास, नाती, स्मृती आणि जगण्यावरचा विश्वास या साऱ्यांचा हळूवार मागोवा घेणारी ही प्राजक्ता पटवर्धन म्हणजे माझी गझल ऐकूया. सादर करते सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर.
2: सुंदर
1: सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर. आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या. कविता ते आजीचे घर जवळच आहे घरापासून आबांच्या रोज रात्रीस नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. रोज रात्रीस नात मोजते ताऱ्यांच्या मधले अंतर. आणि हा जरा नाजूक शेर प्रणिता. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा. बोभाटा केलास गावभर माझ्या सुंदर फुलण्याचा आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आरोपच केला चाफ्याने मंदवाहत्या वाऱ्यावर. आणि शेर आहे नकळत संपून ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला. नकळत संपून ग्रीष्म दरारा पाऊस सहजच अवतरला कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. कुणासही ना कळले घडले कसे नेमके सत्तांतर. आणि हा शेर तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधूनी. तुकडे केले त्याने तरीही दरवळली तुकड्यांमधूनी प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. प्रेम सुपारीचे जडलेले पहा किती अडकित्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. शोधत आला कुणी कवी जर जिवंत कविता दुःखाची सन्मानाने धाड लगेचच त्याला माझ्या पत्त्यावर. आणि शेवटचा शेर आहे वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही. वाईट साईट बोलत नाही वागत नाही कोणीही चांगुलपण हे जगा सैथल्या मानवेल सांगा कुठवर. चांगुलपण हे जगा सैथल्या मानवेल सांगा कुठवर. सुचू लागली मनास गाणी तुझ्या सोबती रस्ताभर खाचा खळगे अवघड वळणे आपसूक झाली सुंदर. आपसूक झाली सुंदर.
2: वा वा छानच खूपच सुरेख.
1: धन्यवाद मंडळी. आजचा हा काव्य प्रवास इथेच संपतो आहे. पण मगाशी म्हटलं तसं कविता संपत नसते, ती श्रोत्यांच्या मनात पुढेही जगतच राहते. आज आपण महाकवी कालिदासांच्या स्मरणातून या प्रवासाची सुरुवात केली. आषाढाच्या पहिल्या दिवसाची चाहूल ऐकली, वारीच्या भक्तिरंगात न्हालो, पावसांच्या सरींमध्ये भिजलो, निसर्गाच्या कुशीत विसावलो, गझलेच्या अंतर्मुख वाटेने चाललो आणि पुन्हा एकदा माणसाच्या मनातल्या आशेकडे परतलो. तीनही कवयित्रींनी आपल्या स्वतंत्र काव्य स्वरातून हा प्रवास अधिक समृद्ध केला. प्रणिता कुलकर्णी यांच्या कवितांमधली निसर्गाची चित्रमयता कविता

0: क्षीरसागर यांच्या शब्दातील आत्मसंवाद आणि माझ्या कवितातील भावस्पर्शी संवेदनशीलता या तीन प्रवाहांनी आजची ही काव्य मैफिल अविस्मरणीय केली आहे असे म्हणायला हरकत नाही. शेवटी महाकवी कालिदासांच्या स्मरणानेच निरोप घेऊया. मेघ येत राहतील, ऋतू बदलत राहतील, शब्द नवे जन्म घेत राहतील, आणि कविता ती प्रत्येक पिढीत नव्याने उमलत राहीलच. धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: सख्यांनो, कवितांच्या या त्रिवेणी संगमात आपण सचैल भिजलो आहोत. आषाढाच्या या प्रथम दिवशी असा काव्यानंद देणाऱ्या या तिन्ही कवयित्रींचे मनापासून आभार. हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल तेव्हा आपले अभिप्राय prasaran.pune@gmail.com या मेल आयडीवर अवश्य कळवा. बरे तर मैत्रिणींनो, याबरोबरच मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने 12:25 12:34 हा कार्यक्रम आपण ऐकू शकला नाहीत त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र.

0: अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार कराराला आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा यशस्वीपणे सुरू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्त्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
1: वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मे 2021 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा पाया घातला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 पर्यंत परस्परांबरोबरचा व्यापार

दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. या कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भारतातल्या अनेक प्रगतीशील क्षेत्रांना युकेच्या बाजारपेठेत अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले. हा करार व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करत असून तो

0: देशांना युकेच्या बाजारपेठेत अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करत असून तो विकसित भारत 2047 या मोदी यांच्या संकल्पनेला गती देईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. कराराचा फायदा देशातल्या महिला, शेतकरी, युवा वर्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, नवोन्मेषक, व्यावसायिक आणि मच्छीमार यांना होईल आणि विविध क्षेत्रात संधी निर्माण होतील असंही गोयल म्हणाले. आजपासून लागू झालेला हा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी व्यक्त केली. हा करार आजपासून लागू झाल्याचं औचित्य साधून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. परदेश व्यापार महासंचालनालयानं आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले इत्यादी मालाची पहिली फेरी रवाना झाली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल.
1: शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
2: आयुर्वेद का भविष्य आपके हातो में है. आप सभी को जिज्ञासा, स्वतःनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
1: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मित वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MIR सुविधेचं उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या जालंधर कंटोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन ते करणार आहेत. याच योजनेअंतर्गत देशातल्या विविध ठिकाणच्या 74 रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल. अमृतसर ते वाराणसी दरम्यान सुरू होणाऱ्या संत रविदास एक्सप्रेस गाडीला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याच दौऱ्यात प्रधानमंत्री चंदीगड इथल्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना आणि घटना दुरुस्ती विधेयकाद्वारे देशातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव असेल तर आपला पक्ष या घटना दुरुस्तीला

पाठिंबा देण्यास तयार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं. सर्व राज्यांमधल्या जागा 50% वाढल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48-72 तर उत्तर प्रदेशच्या जागा 80-120 होतील. हा फॉर्म्युला अधिक व्यावहारिक वाटत असून याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका इंडिया आघाडीशी चर्चा करून आणि विधेयक हाती आल्यानंतर 24 तासात स्पष्ट केली जाईल असं त्या म्हणाल्या. आपला पक्ष भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणाशी संपर्क साधलेला नाही असंही त्या म्हणाल्या. केवळ लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातल्या राज्यांवर अन्याय होण्याची भीती आहे जी अगदी योग्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. इराणनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या चर्चेसाठी पुढे यावं अन्यथा त्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई पुढील आठवड्यापासून अधिक कठोर होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीतून दिला आहे. इराणवरील अमेरिकेचे हल्ले पुढील काही दिवस सुरू राहतील. गरज भासल्यास इराणमधील वीज प्रकल्प पूल आणि अन्य महत्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष केलं जाऊ शकतं असंही ट्रम्प यांनी सांगितलं. यापूर्वी अमेरिकेनं इराणच्या खर्क बेटावर हल्ला केला होता मात्र जागतिक अर्थव्यवस्थे वर परिणाम होऊ नये म्हणून तिथल्या तेल सुविधा केंद्रांना लक्ष केला नसल्याचा दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीतून केला. दरम्यान इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन खलीफा अल थानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं रिजिजू यांनी अमीर शेख तमीम बिन अहमद थानी यांचं सांत्वन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरावरून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबई जवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. या कराराच्या निमित्ताने आज मुंबईत ब्रिटिश उपउच्चायुक्त कार्यालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. हा करार व्यापार, गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करेल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेने

0: एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यांसारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी दिली आहे. शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांना जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे संश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
1: आयुर्वेद का भविष्य आपके हातो में है. आप सभी को जिज्ञासा, स्वच्छनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्र में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मिक वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक MRI सुविधेचंही उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवादी आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या. मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसकट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलं आहे. हा पर्याय योग्य वाटतो, मात्र आम्ही इंडिया आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलावू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलं आहे. भविष्यात केंद्र सरकारकडून असा प्रस्ताव अधिकृतपणे प्राप्त झाला तर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल, त्यानंतर पक्षाची भूमिका जाहीर केली जाईल असं सुळे यांनी स्पष्ट केलं. श्रद्धेच्या नावाखाली सार्वजनिक निधीचा अपहार आणि कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात भारतीय न्यायसंहिता आणि मनी लॉन्ड्रिंग कायद्यानुसार FIR नोंदवण्याची मागणी करणारी लेखी तक्रार बुलडाण्याच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली. त्या अगोदर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जुने भाजी मार्केट इथल्या श्रीराम मंदिरात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह केला. यावेळी भजन आरती आणि पसायदान गाऊन आत्मक्लेश व्यक्त करण्यात आला. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं देखील आज रघुपती राघव राजाराम भजन आंदोलन केलं. जराराम चौक इथल्या हनुमान मंदिरात आंदोलनाची सुरुवात झाली. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जलाराम चौक ते गांधी चौक अशी पदयात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 46 देश

देशांतर्गत ठिकाणांवर आतापर्यंत 23 लाखांहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. सध्या या विमानतळावरून दररोज सुमारे 150 विमानांची वाहतूक होत आहे. अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आणि सिडको यांच्या संयुक्त भागीदारीतून या विमानतळाचा टप्प्याटप्प्यानं विकास होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी महापालिकेनं दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यावर त्यांनी केलेला खुलासा असमाधानकारक असल्यानं त्यांचं निलंबन झालं असून विभागीय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. ओमानच्या किनारपट्टीजवळ GFX गॅलेसिया या सायप्रसचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात पुण्याचे 30 वर्षीय मरीन इंजिनियर हेरंब करमरकर यांचा मृत्यू झाला. हे मालवाहू जहाज रविवारी पहाटे होरमुसच्या समुद्रनदीतून जात असताना हा हल्ला झाला. ओमान नौदलाच्या ताब्यात असलेला त्यांचा मृतदेह लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत. हेरंब हे गेल्या 5 महिन्यांपासून या जहाजावर कार्यरत होते आणि लवकरच त्यांचा हा कार्यकाळ संपणार होता. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा शहराजवळ मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला. गोव्याहून मुंबईला चाललेली क्रेटा गाडी रस्त्यात उभ्या असलेल्या डंपरला जोराने धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या 3 जणांचा मृत्यू झाला, त्यात 2 महिलांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रस्ते अपघातात गुजरातमधल्या 3 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी आहे. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यानं पुढे जाणाऱ्या कारला तो धडकला, त्यामुळे हा अपघात झाला. पेठजवळच्या सावळगावमध्ये काल संध्याकाळी हा अपघात घडला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या नाशिवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि राज्यात गेल्या 24 तासात झालेल्या रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: सभी सुनने वालों को प्रीति मिश्रा का नमस्कार। इस कार्यक्रम में आप सभी का स्वागत है। कार्यक्रम का आगाज कर रहे हैं सोनू निगम और नीति मोहन की आवाजों से। संगीत अजय अतुल का, बोल अमिताभ भट्टाचार्य के फिल्म का नाम ब्रदर्स।
1: कार्यक्रम युवा वाणी आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 15 जुलै या जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी पुणे चे संशोधन विकास आणि उद्योजकता विभाग समन्वयक सहाय्यक प्राध्यापक राजेश वाघुळदे यांच्याशी उद्योजकता विकास स्टार्टअप आणि युवक याविषयी स्वराली गायकवाड यांनी साधलेला संवाद। सादर करते धीरज केदारी।
2: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, मी तुमची होस्ट स्वराली गायकवाड युववाणीच्या स्टे ट्यून्ड या सदरात आपले मनापासून स्वागत करते। मित्रांनो, युवक हे कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी शक्ती असतात। देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण असते, परंतु अनेक तरुणांना शिक्षण पूर्ण केल्यानंतरही योग्य रोजगार मिळत नाही। याचे प्रमुख कारण म्हणजे आवश्यक कौशल्यांचा अभाव। म्हणूनच तांत्रिक शिक्षण, संगणक ज्ञान, संवाद कौशल्य, नेतृत्व गुण, समस्या सोडविण्याची क्षमता आणि नवकल्पना शक्ती यांचा विकास करणे आवश्यक आहे। जागतिक युवा कौशल्य दिन या गरजेची जाणीव करून देतो आणि म्हणूनच जगभरातील तरुणांच्या कौशल्य विकासाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी 15 जुलै हा दिवस जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो। सामायिक भविष्यासाठी कौशल्ये ही या वर्षाची थीम आहे। याविषयी आपण अधिक विस्तृतपणे

0: घेणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक राजेश वाघोळदे सर. सरांना या क्षेत्रामध्ये अध्यापनाचा 25 वर्षाहून अधिक कालावधीचा अनुभव असून ते सध्या AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे सहाय्यक प्राध्यापक आणि संशोधन विकास उद्योजकता विभाग समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. चला तर मित्रांनो, आज स्टार्टअप याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार.

0: उद्योजकता विभाग समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. चला तर मित्रांनो, आज स्टार्टअप या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. आजच्या मुलाखतीचा पहिला प्रश्न की उद्योजकता म्हणजे नेमकं काय आणि आजच्या युवकांसाठी या उद्योजकतेचं महत्व कसे वाढले आहे याबद्दल आपण काय सांगाल?
1: अगदी चांगला प्रश्न आहे. उद्योजकता ज्याला आपण एंटरप्रेन्योरशिप असं म्हणतो, एखादी नवीन कल्पना, उत्पादन, सेवा किंवा व्यवसाय उभारून त्यातून मूल्य निर्माण करण्याची प्रक्रिया. उद्योजक हा संधी ओळखून जोखीम स्वीकारतो, तो खरा उद्योजक, आणि संसाधनाचं व्यवस्थापन सुद्धा करतो आणि नाविन्यपूर्ण उपायाद्वारे व्यवसाय विकसित करण्याचा प्रयत्न करतो. स्वतःच्या कल्पनेला व्यवसायाच्या रूपात यशस्वीपणे साकार करण्याची क्षमता आणि प्रक्रिया, ते म्हणजे उद्योजकता.
0: बर.
1: आणि आजच्या युवकांसाठी उद्योजकतेचं महत्व इतकं वाढलंय की याविषयी जर आपण बोलायचं झालं तर रोजगाराच्या मर्यादित संधी, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार, यामध्ये इंटरनेट, सोशल मीडिया, ई कॉमर्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण AI म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यामुळं कमी भांडवलामध्ये व्यवसाय सुरू करणं अगदी शक्य झालंय. आणि त्यानंतर स्टार्टअप संस्कृतीचा विकास हा वेगाने वाढतोय. कौशल्याचा विकास, समाजातील समस्या सोडवण्याची संधी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे वळणं आजच्या काळात अधिक सोपं झालंय. शिक्षण घेत असताना लहान प्रमाणात व्यवसाय, स्टार्टअप किंवा स्वतंत्र प्रकल्प सुरू करून ते व्यावहारिक अनुभव आपण मिळवू शकतो, म्हणजे प्रोफेशनलिझम आपण त्याला म्हणतो. आणि आता स्किल डेव्हलपमेंट म्हणजे कौशल्य विकास असा जो आपण उल्लेख करतोय, तर गेल्या 2-3 वर्षात खऱ्या अर्थानं शाळा महाविद्यालयात कौशल्य विकासाचं महत्व आता रूढ झालंय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या धोरणामुळे इंटर डिसिप्लिनरी अप्रोच, तुमच्या आवडीनिवडी या सर्व विषयाला आणि घटकाला चालना देणं आणि त्यांना पुढे नेणं ही आजच्या काळाची गरज बनली असं मला वाटतं. नवे प्रत्यक्षरित्या साकारताना एक सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला दिसून येतोय.
0: अगदी सर, तुम्ही आता म्हणालात की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासोबतच उद्योजकतेकडे कसं वळायचं याविषयी तुम्ही आताच सांगितलं, तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच या उद्योजकतेकडे कसं वळायचं आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी कोणते गुण त्यांना आवश्यक आहेत किंवा कोणती कौशल्य त्यांच्यामध्ये असावीत किंवा त्यांनी डेव्हलप करावीत याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योजकतेकडे कसं वळायला हवं या बाबतीत जर आपण विचार केला तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय याच्या समस्या ओळखणं आणि त्याचा उपाय शोधणं तितकंच महत्वाचं आहे. लहान स्तरावर आपण सुरुवात करायला पाहिजे. उद्योजकतेविषयी प्रशिक्षण सुद्धा घेणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर, कारण न्यू टेक्नॉलॉजी काही कालावधीनंतर, काही वेळानंतर ती बदलते आणि ते नवीन बदल स्वीकारणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. नेटवर्किंग तयार करणं गरजेचं आहे. वेळेचं योग्य व्यवस्थापन सुद्धा त्यात महत्वाचं आहे. आणि युवकांनी उद्योजक बनण्यासाठी जे काही गुण आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे, महत्वाचं आहे, त्यामध्ये सर्जनशीलता आणि नाविन्य असलं पाहिजे, जोखीम स्वीकारण्याची तयारी,
0: बरोबर,
1: नेतृत्व गुण ज्याला आपण लीडरशिप म्हणतो, लीडरशिप डेव्हलपमेंट, चिकाटी आणि संयम आणि निर्णय क्षमता म्हणजे डिसिजन पॉवर,
0: अगदी
1: हे आपल्याजवळ असणं खूप गरजेचं आहे.
0: सर, आता तुम्ही म्हणालात की टेक्नॉलॉजी ही नेहमी अपडेट होत असते, तर त्याविषयी मला तुम्हाला विचारायचंय, तर स्टार्टअप आणि पारंपरिक व्यवसाय यामध्ये काय फरक आहे आणि या स्टार्टअप मध्ये नवकल्पना म्हणजे इनोव्हेशन ज्याला आपण म्हणतो आणि संशोधन म्हणजे रिसर्च, सो इनोव्हेशन आणि रिसर्च यांचं काय महत्व आहे?
1: अगदी छान प्रश्न आहे. कारण आता विविध महाविद्यालयामध्ये मध्ये कला शाखा असो, विज्ञान शाखा असो, तांत्रिक इंजिनिअरिंग शाखा असो किंवा इतर शाखा असो, सर्व हे मी मगाशीच सांगितलं की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे असं धोरण आहे की आपण जर समजा तांत्रिक शिक्षण घेत असाल, दुसरा जो आपला आवडीचा व्यवसाय किंवा छंद आहे त्या छंदाचं आपण व्यवसायामध्ये रूपांतर नक्कीच करू शकतो अशी पॉलिसी म्हणजे असं धोरण आता नुकतंच शासनानं, केंद्र शासन

0: जाहीर केलेलं आहे आणि आमच्या महाविद्यालयात आणि इतर महाविद्यालयामध्ये ते गेल्या 5 वर्षापासून अंमलात सुद्धा आलेलं आहे. त्याप्रमाणे अभ्यासक्रम निश्चित करणं हे महत्वाचं आहे. त्यानंतर स्टार्टअपमध्ये जलद आणि मोठ्या प्रमाणावर विस्तार करण्याचं लक्ष, उच्च स्तरावरील नवकल्पनांवर भर, पारंपरिक व्यवसाय यामध्ये तुलनेनं स्थिर असतो तो आणि टप्प्याटप्प्यानं वाढ त्याची होते. पारंपरिक पद्धती आणि सिद्ध व्यवसाय मॉडेलवर भर, मर्यादित क्षेत्र इत्यादी. उदाहरणच द्यायचं झालं तर ऑनलाईन शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवीन प्लॅटफॉर्म तयार करणं हे एक स्टार्टअपचं उदाहरण असू शकतं.
1: अगदीच.
0: किराणा दुकान आहे, हॉटेल, कपड्यांचं दुकान किंवा पारंपरिक उत्पादन व्यवसाय जे आहेत हे पारंपरिक व्यवसायाचं उदाहरण आपण म्हणू शकतो. आणि स्टार्टअपमध्ये नवकल्पनेचं महत्व जर आपण विचार केला तर स्पर्धेच्या युगामध्ये स्पर्धेत वेगळेपणा निर्माण करते, ग्राहकांच्या समस्यांचं प्रभावी समाधान, नवीन बाजारपेठ निर्माण करण्याची संधी, व्यवसायाची जलद वाढ आणि गुंतवणूक आपल्याला आकर्षित करत असते. आणि पारंपरिक व्यवसाय हा स्थापित पद्धतीवर आधारित असतो, तर स्टार्टअप नाविन्यपूर्ण कल्पना, तंत्रज्ञान आणि वेगवान वाढ यावर आधारित असते.
1: सर, तुम्ही आता बाजारपेठेबद्दल बोललात तर मग मला तुम्हाला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की स्टार्टअप सुरू करताना बाजारपेठेचा अभ्यास हा किती महत्वाचा असतो आणि स्टार्टअपसाठी आवश्यक भांडवल उभारण्याचे प्रमुख मार्ग कोणते आहेत, तर याविषयी आपण काय सांगाल?
0: अगदी. स्टार्टअपच्या यशासाठी बाजारपेठेचा, म्हणजे ज्याला आपण मार्केट रिसर्च म्हणतो, हा प्रचलित आपला इंग्लिश वर्ड आहे, तो अभ्यास महत्वाचा असतो. कारण एखाद्या कल्पनेसाठी, म्हणजे आपली जी काही आयडिया आहे त्याचा ग्राहक कोण आहे, त्याची गरज काय आहे त्या ग्राहकाला आणि स्पर्धा किती आहे हे समजणं आवश्यक आहे. योग्य बाजार संशोधन आणि योग्य निधी उभारणं याचा समन्वय स्टार्टअपच्या यशाची शक्यता मोठ्या प्रमाणात आपण वाढवून घेऊ शकतो.
1: कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधींबाबत आपलं काय मत आहे किंवा आपण काय सांगू शकाल आम्हाला?
0: अगदी छान प्रश्न आहे. कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान क्षेत्रातला त्यावरचा स्टार्टअप जे आहे, तर आजच्या काळामध्ये कृषी, सेवा आणि तंत्रज्ञान ही तीन क्षेत्र स्टार्टअपसाठी अत्यंत आशादायक असे मानलं जात आहे. लोकांच्या बदलत्या गरजा, डिजिटल क्रांती आणि नवकल्पनामुळे या क्षेत्रामध्ये अनेक नवीन व्यवसाय संधी निर्माण होऊ पाहते. कृषी क्षेत्रात जर स्टार्टअप कल्पनेबद्दल बोलायचं झालं तर स्मार्ट शेती, सेंद्रिय शेती उत्पादनाची विक्री, मार्गदर्शन महाविद्यालयांच्या माध्यमातून आपण एक कृषीचं ऍप चांगला करू शकतो, डेव्हलप विकसित करू शकतो. त्यानंतर ड्रोनद्वारे पीक निरीक्षण हे सुद्धा खूप आता महत्वाचं झालेलं आहे. हवामान आणि बाजारभाव याची माहिती सेवा हे सुद्धा पूर्ण आपल्याला तितकंच महत्वाचं आहे. मग त्यासाठी छोटे छोटे प्रकल्प, प्रोजेक्ट आपण शिक्षणाच्या माध्यमातून नक्कीच त्याला चालना देऊन आपण विकसित करू शकतो. त्यासाठी शासन जे काही योगदान आहे, जे काही फंडिंग आहे, ते शासन नक्कीच आपल्याला देत असतं. फक्त आपल्याला तिथपर्यंत सुचवणं, पोहोचवणं, अर्ज करणं हे महत्वाचं आहे. आणि फायदा जर बघितला तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यास मदत होते, उत्पादन खर्च कमी होतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा वाढतो. सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी यामध्ये, सेवा क्षेत्र हे भारताच्या अर्थव्यवस्थेचं महत्वाचं असं अंग आहे. स्टार्टअप कल्पना म्हणजे आयडिया यामध्ये डिजिटल मार्केटिंग सेवा, ऑनलाईन शिक्षण आणि प्रशिक्षण, घरगुती सेवा, करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य विकास, त्यानंतर फ्रीलान्सिंग आणि व्यावसायिक सल्लागार सेवा इत्यादी आपण सेवा क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी म्हणू शकतो. आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपच्या संधी याबद्दल जर बोलायचं झालं तर तंत्रज्ञान क्षेत्र हे सर्वाधिक वेगानं विकसित होणारं क्षेत्र आहे. स्टार्टअप कल्पना, AI आधारित उपाय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर आधारित उपाय, मोबाईल ॲप त्याचा विकास, सायबर सुरक्षा सेवा, क्लाउड कॉम्प्युटिंग सेवा, डेटा अनालिटिक्स आणि व्यवसाय बुद्धिमत्ता, तसंच शैक्षणिक तंत्रज्ञान त्यावर उपाय, आरोग्य तंत्रज्ञान इत्यादी इत्यादी असं मला वाटतं.
1: अगदीच सर. आणि तुम्ही या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपण कसं स्टार्टअप प्लॅन करू शकतो याविषयी खरंच खूप छान मार्गदर्शन केलं आपल्या सर्व युवक मित्रांकरिता.
0: अगदी.
1: पुढे मला तुम्हाला असं विचारायचं आहे की

0: शासनाकडून आपल्याला काय मदत मिळू शकते किंवा कसं गायडन्स मिळू शकतं, तर त्यासाठी आपण अर्ज करणं म्हणा किंवा आपण तिथे अप्रोच होणं महत्वाचं आहे. तर मला असं विचारायचंय की शासनाच्या कोणत्या योजना अशा आहेत जे युवकांना त्यांच्या उद्योजकांसाठी उपयुक्त ठरू शकतात किंवा त्यांच्यासाठी त्या लाभदायक ठरू शकतात.
1: अगदी महत्वाचा प्रश्न आहे हा. शासनाच्या ज्या योजना आहे युवकांसाठी, तर त्यामध्ये पहिली योजना मी असं सांगू शकतो की प्रधानमंत्री मुद्रा योजना म्हणजे PMMY. लघु आणि सूक्ष्म उद्योग सुरू करण्यासाठी तारणमुक्त कर्ज उपलब्ध करून देणारी ही एक लोकप्रिय योजना आहे. त्यानंतर दुसरी योजना जी आपण आहे स्टार्टअप इंडिया स्कीम, यामध्ये नवीन स्टार्टअप नोंदणी, मार्गदर्शन, नेटवर्किंग आणि निधी उभारणीसाठी मदत मिळते या स्टार्टअप इंडिया स्कीमच्या माध्यमातून. त्यानंतर पुढची जी नेक्स्ट पण योजना म्हणतो ती स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम, म्हणजे यामध्ये प्रोटोटाईप तयार करणं, म्हणजे आता आपली आयडिया डेव्हलप झाली किंवा आपल्याकडे जी काही समस्या आहे ती समस्या आपण ओळखली आहे, मग त्यानंतर पुढची जी स्टेप आहे, पुढची जी प्रक्रिया आहे त्याला आपण प्रोटोटाईप म्हणतो. आणि ते प्रोटोटाईप तयार करणं, उत्पादन चाचणी आणि बाजारपेठेतील पडताळणी यासाठी निधी उपलब्ध करून देते स्टार्टअप इंडिया सीड फंड स्कीम. त्यानंतर चौथी स्कीम आहे प्राईम मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम, यामध्ये नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँक कर्जासोबत अनुदान म्हणजे सबसिडी आपण ज्याला म्हणतो ती देणारी ही योजना आहे. ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील युवकांना याचा लाभ घेता येऊ शकतो. मान्यताप्राप्त स्टार्टअप्सला कर्ज मिळवणं सुलभ व्हावं यासाठी कर्ज हमी सुविधा दिली जाते. युवक स्वतःचा यशस्वी उद्योग उभारू शकतो आणि इतरांसाठी सुद्धा रोजगार निर्माण करू शकतो.
0: अगदीच सर. आणि प्रायव्हेटली नाही तर शासनाकडून देखील आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये मदत मिळू शकते.
1: पण त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आणि युवकांमध्ये चिकाटी आणि आत्मविश्वास फार महत्वाचा आहे असं मला वाटतं.
0: अगदी अगदी. आपण आता स्टार्टअप विषयी इतकं बोलतोय आणि तुम्ही आता एक खूप छान मुद्दा मांडलात की महिलांसाठी आणि जे इतर प्रवर्गातील आहेत तर त्यांच्यासाठी देखील अनेक योजना आहेत. त्या विषयाकडे मी येणारच आहे, परंतु त्याआधी मला तुम्हाला असं विचारायचंय की स्टार्टअप सुरू करताना, खरं तर स्टार्टअप ही कोणत्याही युवकासाठी खूप मोठी गोष्ट आहे, तर चुका होतात सुरुवातीला, कदाचित तेवढं ज्ञान नसतं. तर स्टार्टअप सुरू करताना युवकांकडून होणाऱ्या सामान्य चुका कोणत्या आहेत आणि अपयश आल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी आपल्या युवक मित्रांनी काय करायला हवं याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
1: एक वेगळा असा प्रश्न तुम्ही विचारला. तर जर सांगायचं झालं तर बाजारपेठेचा पुरेसा अभ्यास नसणं, यामध्ये अनेक उद्योजक जे आहेत उत्पादन किंवा सेवेची कल्पना चांगली असल्याचं गृहित धरतात, म्हणजे पूर्वग्रह त्यांच्यामध्ये असतो, तो पूर्वग्रह असायला नको. म्हणजे ग्राहकांची खरी गरज आणि मागणी ते तपासत नाही, म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये किंवा डोक्यांमध्ये पूर्वग्रह असतो, तो पूर्वग्रह नसावा. त्यानंतर स्पष्ट व्यवसाय आराखडा नसणं, म्हणजे आपला जो व्यवसाय आहे तो त्याचा आपला पूर्वनियोजित आराखडा हा जर व्यवस्थित नसेल तर चुका नक्कीच होऊ शकतात. त्यानंतर आर्थिक नियोजनातील कमतरता, म्हणजे भांडवल जे आहे चुकीचा वापर किंवा अनावश्यक खर्च, अयोग्य व्यवस्थापन, अशा काही समस्या आर्थिक नियोजनामध्ये आहे कमतरता. त्यानंतर ग्राहकांच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष असतं, कारण एखादं स्टार्टअप आपण सुरू केलेलं आहे, एखादं प्रॉडक्ट असेल किंवा सेवा असेल, तर ती सेवा त्या ग्राहकांपर्यंत पोहोचते बरोबर आहे, पण तो ग्राहक कस्टमर कोण आहे हे पण तितकंच महत्वाचं आहे. मग त्याचा फीडबॅक घेणं, म्हणजे प्रतिसाद त्यांचा आपल्याला घेणं तितकंच महत्वाचं आहे, अभिप्राय असणं गरजेचं आहे. त्यानुसारच आपल्याला नक्की शाश्वत विकासाकडे नक्कीच आपल्याला जाऊ शकतो आपण, चिरंतन विकास आपण ज्याला म्हणतो, ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतो, तर ते सुद्धा महत्वाचं आहे. त्यानंतर खूप लवकर विस्तार करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात, काही ग्राहक किंवा जे उद्योजक आहेत ते करत असतात. तर योग्य टीम ते पण महत्वाचं आहे, म्हणजे तुमची व्यवसायाची जी टीम आहे ती योग्य आहे किंवा नाही, ती चुकीची निवडली गेली का, यामधून सुद्धा चुका होऊ शकतात. त्यानंतर तंत्रज्ञान आणि बदल स्वीकारण्यास उशीर करणे हा पण एक महत्वाचा भाग आहे, कारण बाजारपेठेतील बदल, नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांच्या अपेक्षा समजून न घेतल्यास स्पर्धेत मागे पडण्याची

0: ची शक्यता जास्त असते. आणि अपयश आल्यास जर आपण शिकून परत पुन्हा उभं राहण्यासाठी काय करायला पाहिजे असं जर आपण विचार केला तर उद्योजकतेच्या प्रवासामध्ये अपयश ही एक असामान्य गोष्ट नाही. अनेक यशस्वी उद्योजकांनी सुरुवातीला अपयश अनुभवलेलं आहे. महत्वाचं म्हणजे त्यातून शिकणं आणि पुन्हा प्रयत्न करत राहणं हेच खूप महत्वाचं आहे. कारण अपयशाचं वस्तुनिष्ठ जर आपण विश्लेषण करायचं झालं तर त्याचं बाजारपेठेचा चुकीचा अंदाज, आर्थिक अडचणी, उत्पादनातील त्रुटी आणि विपणनातील कमतरता म्हणजे आपण ज्याला मार्केटिंग म्हणतो, तर हे कारण समजल्याशिवाय सुधारणा करणं कठीण असतं. म्हणून चुका स्वीकारा आणि त्यातून शिका. कौशल्य विकसित करा, ज्ञान वाढवणं तितकंच महत्वाचं आहे. त्यानंतर मेंटर आपण ज्याला म्हणतो की मार्गदर्शक, त्यांची मदत घ्या, त्याचं सहकार्य घ्या. नवीन योजना प्लॅन तयार करा, तो आपण कागदावर जर उतरवला, ही माझी आयडिया आहे, ही माझी कल्पना आहे, ती कागदावर मी उतरवलेली आहे, पण याला काहीतरी कुठेतरी सर्किट किंवा काहीतरी आपल्याला तयार करावं लागेल आणि त्याच्यासाठी मग आपल्याला मार्गदर्शक, मेंटॉर, जे कोणी आपले मदत करणारे घटक असतात त्यांची मदत घेणं तितकंच महत्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला एक दिशा मिळते.
1: बरोबर.
0: त्यानंतर लहान प्रमाणामध्ये आपण छोटा व्यवसाय सुरुवात करायला पाहिजे, कारण सुरुवातीला मोठी जोखीम घेण्यापेक्षा लहान स्तरावर आपण नवीन कल्पना तपासून पाहायला पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन हा एक महत्वाचा विचार, तो पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. यामध्ये आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम, हे मगाशीच मी बोललो की आत्मविश्वास, चिकाटी आणि संयम हे फार महत्वाचं आहे उद्योजकता विकासाकडे वाटचाल करताना. आणि अपयशातून म्हणजे काही आपल्याला महत्वाचे धडे मिळतात, त्यामध्ये ग्राहकांच्या गरजा समजणं आवश्यक आहे. आर्थिक शिस्त व्यवसायासाठी अत्यंत महत्वाचं आहे. बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःला जुळवून घ्यावं लागेल. यशासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुद्धा आवश्यक आहे. आणि प्रत्येक अपयश भविष्यातील यशासाठी अनुभव काहीतरी देऊन जातं.
1: सर, एकूणच म्हणजे आपल्या पूर्ण चर्चेतून मला एक असं लक्षात आलंय की डिजिटल तंत्रज्ञान म्हणा, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा AI, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या स्टार्टअप मध्ये खूप इन्वॉल्व आहेत असं आपण म्हणूया. तर पुढचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा या स्टार्टअपच्या यशामध्ये कसा उपयोग होतो, आणि तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता जे आपण AI ज्याला आपण म्हणतो किंवा ई कॉमर्स आहे आणि डिजिटल अर्थव्यवस्था असेल, तर यामुळे उद्योजकतेमध्ये कोणते बदल घडत आहेत, तर याविषयी काय सांगाल आपण?
0: अगदी. आता जग हे एक वैश्विक खेळ बनलं आहे, म्हणजे इट इज अ ग्लोबल विलेज.
1: बरोबर.
0: कशाच्या माध्यमातून? तर इंटरनेटच्या माध्यमातून. आणि असं असताना डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा स्टार्टअपचा यशामध्ये कसा उपयोग होतो, तर आजच्या डिजिटल युगामध्ये स्टार्टअपच्या यशामध्ये डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. यामुळे व्यवसाय कमी खर्चात अधिक लोकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. मग ब्रँडची ओळख निर्माण करणं, कमी खर्चातील विपणन व्यवस्था, ग्राहकांशी थेट संवाद साधणं, ऑनलाईन विक्री वाढवणं, तसंच डेटा विश्लेषण. म्हणजे या डेटा विश्लेषणमध्ये डिजिटल साधनांच्या मदतीने ग्राहकांचं वर्तन, आवडीनिवडी आणि खरेदीच्या सवयी समजून घेता येतात, ज्यामुळे योग्य व्यावसायिक निर्णय आपल्याला घेता येतात. त्यानंतर जागतिक बाजारपेठेमध्ये प्रवेश. इंटरनेटमुळे स्थानिक स्टार्टअपही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांपर्यंत आपण आता पोहोचू शकतोय त्या इंटरनेटच्या माध्यमातून. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता उल्लेख झाला, म्हणजे AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ई कॉमर्स आणि डिजिटल अर्थव्यवस्था, यामध्ये जे काही बदल होत आहेत, तर यामध्ये AI मुळे होणारे जे बदल आहेत ते म्हणजे स्वयंचलित कामकाज, म्हणजे ऑटोमेशन आता आलेलं आहे. कारण आता बऱ्याच औद्योगिक क्षेत्रामध्ये ऑटोमेशन खूप महत्वाचं आहे. AIच्या मदतीने ती ग्राहक सेवा, डेटा प्रक्रिया आणि नियमित कामं हे स्वयंचलितपणे करता येतात. त्यानंतर ग्राहकांच्या गरजेनुसार वैयक्तिक शिफारसी आणि सेवा सुद्धा देता येतात. निर्णय क्षमतेमध्ये वाढ, नवीन व्यवसाय संधी. त्यानंतर ई कॉमर्समुळे होणारे जे बदल आहेत त्यामध्ये भौतिक दुकानाशिवाय उत्पादनं आणि सेवा विकणं आता शक्य झालंय. ग्राहकांसाठी सोयी, घरबसल्या खरेदी, डिजिटल पेमेंट आणि जलद वितरणामुळं ग्राहकांचा कल ऑनलाईन व्यवहाराकडं अतिशय वाढलेला आपल्याला दिसून येतोय.
1: बरोबर.
0: त्यानंतर लघु उद्योजकांना संधी, यामध्ये लहान व्यवसायांनाही मोठ्या बाजारपेठेमध्ये आता प्रवेश मिळू लागलाय.

0: मग डिजिटल पेमेंटचा प्रसार ऑनलाइन व्यवहार अधिक वेगवान झालाय, सुरक्षित आणि पारदर्शक सुद्धा झालाय. त्यानंतर फ्रीलान्सिंग, ऑनलाईन सेवा आणि प्रोजेक्ट आधारित कामाच्या संधी सुद्धा वाढलेल्या आहेत. डिजिटल साधनं आणि क्लाउड तंत्रज्ञान कमी खर्चामध्ये नवीन व्यवसाय मॉडेल आता आपल्याला विकसित करता येऊ लागलं आहे. म्हणजेच काय की डिजिटल तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया यामुळे स्टार्टअपला ग्राहकांपर्यंत पोहोचणं, विपणन करणं, विक्री वाढवणं, व्यवसायाचा विस्तार करणं अधिक सुलभ झालं आहे. आणि त्याचबरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता जे AI म्हणतो आपण, ई कॉमर्स, डिजिटल अर्थव्यवस्था, उद्योजकतेचं स्वरूप बदलत आहे. या तंत्रज्ञानामुळे व्यवसाय अधिक स्मार्ट, वेगवान, ग्राहक केंद्रित आणि जागतिक बनत असून नव्या पिढीच्या उद्योजकांसाठी अभूतपूर्व संधी निर्माण होत आहेत.
1: अगदीच सर, खूप छान सांगितलं तुम्ही की या डिजिटल तंत्रज्ञानाचा आणि सोशल मीडियाचा कसा वापर होतो आणि त्याच्यामुळे स्टार्टअपला एक वळण येतं. सर, मगाशी आपण म्हणत होतो की महिला किंवा युवती ज्या उद्योजकतेकडे वळत आहेत किंवा जे इतर वर्गातले देखील लोक आहेत, त्या धर्तीवरचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की युवतींना उद्योजकांसाठी कोणत्या विशेष संधी आणि योजना उपलब्ध आहेत, तर याविषयी आपण काय मार्गदर्शन कराल?
0: तर आता युवकांबद्दल आपण योजना विषयी बोललोच, पण महिला उद्योजकांसाठी जी काही विशेष संधी आहे त्या, आज महिलांसाठी उद्योजकता हे केवळ करिअरचं साधन नसून आर्थिक स्वावलंबन, नेतृत्व आणि सामाजिक परिवर्तनाचं माध्यम बनलेलं आहे. डिजिटल तंत्रज्ञान, ई कॉमर्स आणि सरकारी प्रोत्साहनामुळं महिलांसाठी व्यवसाय सुरू करणं पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झालंय. त्यातलं गृहउद्योग आणि खाद्य प्रक्रिया म्हणजे घरगुती खाद्यपदार्थ, त्याच्यामध्ये बेकरी आणि केटरिंग व्यवसाय, मसाला, लोणची, पापड निर्मिती, त्यानंतर फॅशन आणि हस्तकला, यामध्ये ज्वेलरी डिझाईन आहे, हस्तकला उत्पादन आहे, ऑनलाईन कपडे विक्री आहे. डिजिटल आणि ऑनलाईन व्यवसायामध्ये डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन हा एक महत्वाचा मुद्दा सुद्धा आता वाढीस लागलेला आहे. आणि शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण या बाबतीत जर बोलायचं झालं तर ऑनलाईन ट्युशन्स या सुद्धा विस्तारित अधिक प्रमाणात आता वाढलेल्या आहेत. त्यानंतर कौशल्य विकास केंद्र, भाषा प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि कृषी आणि ग्रामीण उद्योग यामध्ये जर बोलायचं झालं तर सेंद्रिय शेती, दुग्ध व्यवसाय, मधमाशी पालन, शेती उत्पादन प्रक्रिया, असं महिला उद्योजकांसाठी विशेष संधी उपलब्ध आहे.
1: अगदी महत्वाचे मुद्दे तुम्ही सांगितलेले आहेत सर. मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे आपण येत आहोत आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की उद्योजकता क्षेत्रामध्ये जे युवक युवती करिअर करू इच्छितात तर या युवकांना आपण कोणता संदेश द्याल?
0: तर उद्योजकता क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी जर संदेश द्यायचा झाला तर नोकरी शोधणारे नव्हे तर नोकरी निर्माण करणारे बना, असं मी युवकांना नक्कीच सांगू शकेल आणि आवाहन सुद्धा करू शकेल. उद्योजकता ही केवळ व्यवसाय सुरू करण्याची प्रक्रिया नसून समस्या ओळखून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याची वृत्ती आहे. मोठी स्वप्न बघा, धाडसाने सुरुवात करा आणि सातत्यानं पुढे जात रहा.
1: मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यामागील उद्देश हा केवळ रोजगार निर्मिती नसून सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासही आहे. कौशल्यांमुळे युवकांमध्ये आत्मनिर्भरता, सर्जनशीलता आणि नेतृत्व गुण विकसित होतात. ते समाजातील आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतात आणि राष्ट्र निर्माणात सक्रिय सहभाग घेऊ शकतात. शेवटी मित्रांनो, जागतिक युवा कौशल्य दिन हा युवकांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देणारा आणि कौशल्य विकासाचे महत्व पटवून देणारा दिवस आहे. प्रत्येक तरुणाने बदलत्या काळानुसार नवीन कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. कौशल्य संपन्न युवक हेच देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार असतात. त्यामुळे कौशल्य विकासाला प्राधान्य देऊन सक्षम, आत्मनिर्भर आणि प्रगत भारत घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. सर, आज उद्योजकता विकास, स्टार्टअप आणि युवक याविषयी आपण अत्यंत छान माहिती दिलीत, आपल्या युवकांसाठी चांगला संदेश दिलात, त्यासाठी मी तुमचे आभार मानते.
0: धन्यवाद.
1: चला तर मित्रांनो, आजच्या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, तोपर्यंत नमस्कार. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या.

0: अमेरिका ने हॉर्मुज जलनबरू मध्य से गुजरने की कोशिश कर रहे जहाजों पर हमलों के जवाब में ईरान पर फिर समुद्री नाकेबंदी लागू कर दी है। अमेरिका ने आज हवाई हमले तेज कर दिए हैं। इस बीच अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने ईरान को चेतावनी है कि अगर वह अगले सप्ताह तक वार्ता के लिए तैयार नहीं होता है तो उसके खिलाफ सैन्य हमलों को और तेज कर दिया जाएगा। इंडोनेशिया के जकार्ता में एशियाई अंडर 19 और अंडर 23 मुक्केबाजी चैंपियनशिप में महिला वर्ग में आज 3 भारतीय मुक्केबाजों ने स्वर्ण पदक और 10 मुक्केबाजों ने रजत पदक अपने नाम किए हैं। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या।
2: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। शेतकऱ्यांची 48,000 कोटींची वीज बिल थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा। केंद्रीय मंत्रिमंडळाची सेमीकंडक्टर डिझाईनच्या विकासासाठी सेमिकॉन 2.0ला मान्यता। मोबाईल फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी। भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू। सर्व स्तरातून कराराचं स्वागत। आणि नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी 100 कोटींच्या प्रकल्पाला शासनाची मंजुरी। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पाठपुरावा। आता सविस्तर बातम्या। 7.5 अश्वशक्ती शक्तीपर्यंतच्या विजेची शेतकऱ्यांचे 48,000 कोटींचे थकीत जुने वीज बिल माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल भाजपा किसान मोर्चातर्फे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। नरीमन पॉईंट इथल्या यशवंतराव चव्हाण सेंटर इथल्या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते।
3: वीज बिल माफ झालं म्हणजे वीज कंपनी जी आहे ती कंपनी स्वतःच्या खिशातनं भरत नाही। दरवर्षी 25,000 कोटी रुपये मी बजेट मधनं काढतो आणि त्या आमच्या वीज वितरण कंपनीला देतो आणि म्हणून दरवर्षी 25,000 कोटी रुपये हे आपण वीज बिल माफीच्या पोटी देतो आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत।
2: आज कर्जमाफी व्यतिरिक्त शेतकऱ्यांना 95,000 कोटींचं सहाय्य दिलं जात असून शेती क्षेत्र सक्षम आणि शाश्वत व्हावं यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार हातात हात घालून प्रयत्न करत आहे अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। राज्यात 52% भाग अवर्षण प्रवण असताना दुसरीकडे अनेक भागात पावसाचं पाणी समुद्रात जाऊन वाया जातं। गोदावरी तापी खोऱ्यात हे पाणी यावं याकरता वैनगंगा नळगंगा यासारख्या योजनांमधून नद्या तयार करण्यात येत असून वाहून जाणारं पाणी उचललं जाईल आणि सुमारे 24 नवीन धरणं आणि 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल। विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहणार नाही याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। राज्यातील शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे आणि निकृष्ट किंवा बनावट बियाण्यांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक बियाणे धोरण तयार करत असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। नव्या धोरणात QR कोडद्वारे बियाण्यांचा मागोवा ई लॅब प्रणाली आधुनिक तपासणी पद्धत आणि गुणवत्ता नियंत्रक अधिक प्रभावी करण्यासह शेतकऱ्यांच्या तक्रारींवर तातडीनं कार्यवाही करण्याच्या उपाययोजनांचा समावेश करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्य शासनाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या राज्यव्यापी वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत अकोला इथल्या डेपो क्रमांक 2 वृक्षारोपण करण्यात आलं। अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना आमदार रणधीर सावरकर यांनी वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात मोठे बदल होत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची गरज अधिक महत्वाची बनल्याचं सांगितलं। केंद्रीय मंत्रिमंडळानं भारतातील सेमीकंडक्टर रचना आणि उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी सेमिकॉन 2.0 योजनेला मंजुरी दिली आहे। या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। नवी दिल्लीत आज मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की सेमिकॉन 1.0च्या यशानंतर भारताला जागतिक सेमीकंडक्टर क्षेत्रात अग्रस्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं ही योजना राबवण्यात येणार आहे। मंत्रिमंडळानं मोबाईल

0: फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 62,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती 5 वर्षांसाठी लागू असेल. देशात मोबाईल फोन उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीकरता या योजनेसंदर्भात माहिती देताना वैष्णव यांनी सांगितलं की
1: आज जो कैबिनेट ने अप्रूव किया है मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग स्कीम उसका आउटले 62,500 करोड़ रुपीस का है. 5 ईयर्स का ड्यूरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इंसेंटिव्स रखे गए हैं क्योंकि अब इकोसिस्टम बन गया है. अब बहुत सारे कंपोनेंट्स हैं जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39 लाख करोड़ रुपीस का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
0: याशिवाय मंत्रिमंडळानं आत्मनिर्भर भारतासाठी राष्ट्रीय युरिया गुंतवणूक धोरण 2026 यालाही मंजुरी दिली आहे. देशात गॅस आधारित युरिया उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं आणि युरिया उत्पादनात स्वयंपूर्णता साधणं हा या धोरणाचा उद्देश आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील फत्तापूर इथं मोठ्या प्रमाणावर झालेल्या कथित अवैध खनिज उत्खननाची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतली आहे. 2000 ब्रासच्या परवान्याच्या तुलनेत सुमारे 33,000 ब्रास अवैध उत्खनन झाल्याचा आरोप असून दोषी आढळल्यास खाणकाम व्यावसायिकासह तलाठी तहसीलदार मंडळ अधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्यावर सामूहिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. तरुण उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत सुरुवातीला 25 नवसंशोधकांची निवड करण्यात येणार असून प्रत्येक स्टार्टअपला 1 वर्षासाठी दरमहा 25,000 रुपयांचं सीड फंडिंग दिलं जाणार आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार हे विधेयक मांडणार असल्याची चर्चा आहे. आपला पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या सकाळपासून प्रसिद्ध झाल्या. मात्र पक्षानं याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. सरसगट प्रत्येक राज्यात 50% जागा वाढवल्या जातील असं एक सूत्र सरकारनं सुचवलंय. हा पर्याय योग्य वाटतो मात्र आम्ही इंडिया आघाडीत चर्चा करून नंतर सांगतो. सर्वांना एकत्र बोलवा, वेगवेगळं बोलवू नका असं आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगितलं आहे असं त्या म्हणाल्या.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील मुक्त व्यापार करार आजपासून लागू झालाय. या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतेही सीमाशुल्क आकारलं जाणार नाही. कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज नावाशेवा बंदरातून रवाना करण्यात आली. यानिमित्तानं मुंबईतील ब्रिटिश उच्चायुक्तालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या करारामुळे व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना मिळेल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी हा करार दोन्ही देशातील व्यापारासाठी नवी दारं उघडणारा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत भाजपावर आरोप केले. नागपुरात रामरक्षा महाआरती कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी बोलताना प्रभू श्रीरामांच्या नावावर राजकारण आणि भ्रष्टाचार होऊ नये असं ते म्हणाले. नागपूर जिल्हा क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी 100 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला राज्य शासनानं प्रशासकीय मान्यता दिली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून या प्रकल्पामुळे नागपूरमध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाअंतर्गत सिंथेटिक एथलेटिक्स ट्रॅक, ॲस्ट्रोटर्फ हॉकी मैदान, शूटिंग रेंज, बहुउद्देशीय इनडोअर हॉल, आर्चरी रेंज, आधुनिक व्यायामशाळा तसंच खेळाडूंसाठी स्वतंत्र वसतिगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठपुरावा केला होता. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात आज दुसरा उपांत्य सामना होणार आहे. अमेरिकेतील अटलांटा इथं हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. याआधी टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्सचा 2-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. हवामान. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं भंडारा, गोंदिया, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी पुढील 3 तासांसाठी येलो अलर्ट जारी केलाय.

काळात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं सोसाट्याचा वारा आणि तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शेतकऱ्यांची 48,000 कोटींची वीज बिल थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. केंद्रीय मंत्रिमंडळाची सेमीकंडक्टर डिझाईनच्या विकासासाठी सेमिकॉन 2.0ला मान्यता. मोबाईल फोन उत्पादन प्रोत्साहन योजनेलाही मंजुरी. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरातून कराराचं स्वागत. आणि नागपूर जिल्हा क्रीडा संकुलासाठी 100 कोटींच्या प्रकल्पाला शासनाची मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पाठपुरावा. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार आहे. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला, त्यानिमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार तसंच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील, असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उपउच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या व्यापार कराराविषयी भारत आणि युके या दोन्ही देशांमध्ये उत्सुकता असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्याच्या केवळ शहरी नाही तर ग्रामीण भागात सुद्धा निर्यातीसाठी मोठी क्षमता आहे आणि या कराराचा फायदा राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याला मिळेल यासाठी प्रयत्न करू, असं उद्योग सचिव पी अन्वलगण म्हणाले. या व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाईम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला. भारत युके संबंधांमधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल, तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल, असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे, अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. राज्यात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यात ते बोलत होते.
1: की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8 ते 12 तास मोफत वीज मिळेल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत, असं ते म्हणाले. दरवर्षी येणाऱ्या पुराचं वाहून जाणारं 200 TMC पाणी वळण बंधाऱ्यांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात नेण्याची योजनाही फडणवीस यांनी यावेळी सांगितली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी

कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमिकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्त्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक आरेखन, यंत्रसामग्री, आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यात भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25-5% अर्थसहाय्य मिळेल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2025 रोजी सुरू झालेल्या या विमानतळानं अवघ्या 7 महिन्यात 47 देशांतर्गत ठिकाणांवर आत्तापर्यंत 23 लाखाहून अधिक प्रवाशांना सेवा दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना उच्च दर्जाचं बियाणं उपलब्ध व्हावं, बियाणं उत्पादन साठवणूक तपासणी आणि विक्रीच्या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता यावी यासाठी राज्य शासन सर्वसमावेशक धोरण तयार करणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बियाणांच्या गुणवत्तेबाबत उत्तरदायित्व निश्चित करणं, शेतकऱ्यांचा विश्वास वाढवणं आणि बियाणं व्यवस्थेतील प्रत्येक टप्पा अधिक सक्षम करणं हे शासनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी साथी पोर्टलचा प्रभावी वापर, QR कोडद्वारे बियाणांचा मागोवा, स्रोत बियाणांची पडताळणी, खाजगी प्रक्रिया केंद्रांची नोंदणी, सरकारी प्रयोगशाळांमध्ये नमुने जमा करणं, नमुने लवकरात लवकर तपासण्यावर भर, ई लॅब आणि कोड प्रणालीद्वारे पारदर्शक तपासणी, ग्रो आउट टेस्ट यासारख्या आधुनिक पद्धतींचा वापर, तसंच परराज्यातून येणाऱ्या बियाणांवर विशेष तपासणी यासारख्या उपाययोजनांचा नव्या धोरणात समावेश करण्यात येणार आहे अशी माहिती भरणे यांनी दिली. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मतदारसंघ पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भात पक्षाकडे कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नसून अशा कोणत्याही चर्चांना आधार नसल्याचं त्यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राम मंदिराच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापलं असून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपावर गंभीर आरोप करत राम मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. नागपुरात आयोजित रामरक्षा महाआरती कार्यक्रमासाठी आलेल्या दानवे यांनी प्रभू श्रीरामाच्या नावावर जमा झालेल्या पैशांचा गैरवापर झाला आहे असा आरोप केला. पुणे जिल्ह्यातल्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या 2 अधिकाऱ्यांना आयुक्तांनी निलंबित केलं आहे. पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश अल्हाट आणि मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर ही कारवाई झाली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला महाराष्ट्र तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.

0: मंजुरी आणि नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:10:40 होत आहेत. यानंतर ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम असेल. दरम्यान ऐकूया स्वच्छ भारत अभियान हे गीत. प्रणव हरिदास आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत.

0: श्रोते हो नमस्कार वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोते हो भारत आणि युनायटेड किंगडम मधील व्यापारी संबंध आता एका नव्या सुवर्णयुगात प्रवेश करत आहेत भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार अर्थात सेटा आजपासून लागू झाला आहे या करारा अंतर्गत देशभरातून 21 ठिकाणांहून युनायटेड किंगडमकडे जाणाऱ्या निर्यात मालाला आज हिरवा कंदील दाखवण्यात आला यात मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स नावाशेवा बंदर आणि सिब्ज सेज या ठिकाणी फ्लॅगिंग ऑफ सोहळे पार पडले या व्यापार करारामुळे भारतीय उत्पादनांना युकेच्या बाजारपेठेत थेट आणि सुलभ प्रवेश मिळणार असून द्विपक्षीय व्यापाराला मोठी गती मिळणार आहे भारत युके सेटा करारामुळे भारतीय वस्तूंची किंमत जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक होईल या माध्यमातून देशात मोठी गुंतवणूक येण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील भारतीय अर्थव्यवस्थेला जागतिक स्तरावर अजून मजबूत करण्याच्या दृष्टीनं हे एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल मानलं जात आहे हा ऐतिहासिक करार नेमका काय आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्थानिक भारतीय व्यापाऱ्यांना उद्योजकांना आणि तरुणांना या कराराचा कसा फायदा होणार आहे या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सनदी लेखापाल सनद चितळे यांच्यासोबत केलेली चर्चा आज आपण ऐकणार आहोत
1: नमस्कार चितळे सर वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत
2: नमस्कार
1: सर भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून अधिकृतपणे लागू झाला आहे हा करार दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक का मानला जात आहे त्याशिवाय या कराराची मुख्य उद्दिष्ट काय आणि प्रमुख वैशिष्ट्य काय आणि त्यामुळे हा आधीच्या करारांपेक्षा वेगळा ठरतो
2: हा करार खरोखरच ऐतिहासिक आहे कारण आपण जर बघितलं तर स्वातंत्र्यानंतर भारताने एखाद्या G7 म्हणजे डेव्हलप्ड नेशन बरोबर केलेला हा सर्वात व्यापक व्यापार करार आहे गेल्या वर्षी 24 जुलै 2025 रोजी हा कराराची स्वाक्षरी झाली आणि त्याच्यानंतर एका वर्षाने म्हणजे साधारण 15 जुलै पासून हा प्रत्यक्ष लागू करण्यात आलेला आहे या कराराचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे दोन्ही देशांमधील व्यापारातील अडथळे कमी करणे आणि सध्या असलेले सुमारे 56 अब्ज डॉलर किंवा 56 बिलियन डॉलर ते द्विगुणित करायचं 2030 पर्यंत ह्याचं लक्ष आहे साधारण म्हणजे 100 ते 120 अब्ज डॉलर पर्यंत नेणे या कराराचं वेगळेपण म्हणजे तो केवळ वस्तूंचा व्यापार पुरता मर्यादित नाहीये पण यात एकूण 30 प्रकरणं आहेत ज्यामध्ये सेवा डिजिटल व्यापार गुंतवणूक बौद्धिक संपदा सरकारी खरेदी आणि अगदी सामाजिक सुरक्षा करार म्हणजे डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन याचाही समावेश आहे भारताने आतापर्यंत मुक्त व्यापार करारांबाबत सावध भूमिका घेतली होती पण या करारात दुग्ध व्यवसाय सफरचंद यासारखी संवेदनशील क्षेत्र वगळून भारताने आपले हितसंबंधही जपले आहेत जे आपल्यासाठी खूप सेन्सिटिव्ह सेक्टर्स मानले जातात
1: भारताच्या आयटी आणि सेवा क्षेत्राकडे पाहता या करारामुळे भारतीय आयटी कंपन्यांना आणि व्यावसायिकांना युकेच्या बाजारपेठेत नव्यानं अशा कोणत्या संधी उपलब्ध होतील
2: भारताचं आयटी आणि सेवा क्षेत्र या कराराचा सर्वात मोठा लाभार्थी ठरू शकतो युकेने आयटी आयटी सक्षम सेवा वित्तीय व व्यावसायिक सेवा बिझनेस कन्सल्टिंग शिक्षण दूरसंचार आणि अशा 137 सेवा उपक्षेत्रांमध्ये भारतीय कंपनी व व्यावसायिकांसाठी बाजारपेठ खुली केली आहे म्हणजे काय की डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन हा सामाजिक सुरक्षा करारही लागू झाला आहे यामुळे काय होणार आहे की तात्पुरत्या कालावधीसाठी का होईना युकेमध्ये काम करणाऱ्या भारतीय व्यावसायिकांना आता 5 वर्षापर्यंत युकेचं नॅशनल इन्शुरन्स आणि भारतातील PF असं दुहेरी योगदान द्यावं लागणार नाही त्यामुळे भारतीय कंपन्यांचे अंदाजे 4,000 कोटी रुपयांची बचत होईल आणि 75,000 अधिक व्यावसायिक वर 900 अधिक कंपन्यांना याचा फायदा होईल आणि त्याच्या अजून अधिक काय की युकेच्या वार्षिक सुमारे 135 बिलियन डॉलर म्हणजे 135 अब्ज डॉलरची सरकारी खरेदी बाजारपेठही आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस त्याला दिला जातोय त्याचा नक्कीच फायदा भारतीय आयटी व सेवा कंपन्यांना सहभागी होण्याची संधी त्याच्यात मिळणार
1: आणि भारतीय लघु आणि मध्यम उद्योगांना या करारामुळे जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी कशी

0: मदत होईल काय सांगाल?
1: लघु आणि मध्यम उद्योगांसाठी करारात चॅप्टर 19 हे स्वतंत्र प्रकरण ठेवण्यात आलं आहे. या दोन्ही देशात एसएमई साठी संपर्क केंद्र, ऑनलाईन माहिती पोर्टल स्थापन करण्याची तरतूद आहे, जिथून कायदेशीर नियामक व प्रक्रियात्मक माहिती मिळेल. सीमा शुल्क प्रक्रिया अधिक जलद व पेपरलेस झाल्यामुळे कागदपत्रांचा भार कमी होईल आणि ब्युरोक्रेसी किंवा रेड टेपिझम म्हणतो त्याला पण आळा बसेल. पुन्हा एक्सपोर्टर्सचा जो खर्च तो थेट कमी होईल आणि मोठ्या स्पर्धकांशी टक्कर देऊ शकते. युकेच्या सरकारी खरेदी बाजारातही ठराविक मर्यादेवरील निविदांसाठी सहभागी होण्याची संधी लघु उद्योगांना नक्कीच मिळणार. एकंदरीत बघता आपली क्षमता बांधणी कार्यक्रम डायरेक्ट ऍक्सेस मिळाल्यामुळे एमएसएमई किंवा लघु उद्योग ज्याला आपण म्हणतो त्याला जागतिक पातळीवर पाऊल टाकण्याआधीपेक्षा खूप सोपं होणार आहे.
0: सर, महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं विचार केला तर भारत युके मुक्त व्यापार करार इथल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी कशी मदत करेल आणि यामुळे कोणत्या प्रमुख पिकांच्या निर्यातीला चालना मिळेल?
1: सध्या जर आपण युकेचं इकॉनॉमी बघितली तर भारताची युकेला होणारी कृषी निर्यात अत्यंत कमी आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर युकेची जागतिक कृषी आयात सुमारे 37.5 म्हणजे 37.5 बिलियन डॉलर आहे, पण त्यातला भारताचा अगदीच खालीचा वाटा आहे, म्हणजे जेमते 800 मिलियन किंवा 800 दशलक्ष डॉलरच्या आसपास आहे. त्यामुळे जर बघितलं तर वाढीला संधी किंवा वाव भरपूर आहे. आज आपण महाराष्ट्राचा विचार केला तर नाशिक भागातील द्राक्ष आणि कांदा या दोन प्रमुख पिकांना याचा थेट फायदा होऊ शकतो. शुल्कमुक्त प्रवेशामुळे भारतीय द्राक्ष युकेच्या बाजारात इजिप्त, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील सारख्या जे आतापर्यंतचे स्पर्धक देशांशी अधिक चांगल्या पद्धतीने स्पर्धा करू शकतील. याशिवाय फळं, भाज्या, धान्य, हळद, मिरी, वेलची यासारखे मसाले आणि आंब्याचा गर, लोणचं यासारखी प्रक्रिया केलेली म्हणजे फूड प्रोसेसिंग ज्याला म्हणतो अन्न पदार्थांनाही शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. यामुळे रत्नागिरी, देवगड भागातील हापूस आंबा प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळू शकते. आता जर बघितलं तर गुणवत्ता, पॅकेजिंग आणि प्रमाणीकरण म्हणजे सर्टिफिकेशन ला भर दिल्यास शेतकऱ्यांना उत्पन्न वाढण्याची खूप मोठी संधी मिळू शकेल. फक्त यात आपल्याला बघण्यासारखं काय की जेव्हा आपण युके सारख्या डेव्हलप्ड मार्केटमध्ये जातो तर इथे क्वालिटी आणि सर्टिफिकेशन मध्ये आपल्या लघु उद्योग आणि बाकी शेतकऱ्यांना खूप इन्व्हेस्ट करायला लागणार आहे आणि त्याचं आपल्याला प्रमाण साधारण 3 ते 5 वर्षात दिसायला हवं.
0: भारतीय व्यापाऱ्यांच्या दृष्टीनं हा करार गेम चेंजर कसा ठरेल? विशेषतः कापड किंवा लेदर आणि दागिने या क्षेत्रांना याचा कसा फायदा होईल?
1: आतापर्यंत काय होत होतं की कापड आणि चामडे, दागिने या सगळ्यांवर आधी 12% शुल्क होतं, चामड्यांवर 16% शुल्क होतं. ते आता पूर्णपणे शून्य झाल्यामुळे बांगलादेश आणि व्हिएतनाम सारख्या स्पर्धक देशांच्या तुलनेत भारतीय एक्सपोर्टर्सना समान संधी मिळणार आहे, कारण या देशांना आधीपासूनच युकेच्या बाजारात शुल्कमुक्त प्रवेश होता. त्यामुळे आता चामडा आणि पादत्राणक क्षेत्रावरील 16% शुल्क पण शून्य झालं. त्यामुळे आता आपल्या इंडियन एक्सपोर्टर जे उत्तर प्रदेश, तामिळनाडू सारख्या चामडा उद्योगांच्या केंद्रांना मोठा फायदा होईल. तर महाराष्ट्र बघितलं तर कोल्हापूर चप्पल सारख्या जीआय म्हणजे आपल्याला जे जीआय मानांकित उत्पादन आहे त्याचा थेट लाभ मिळेल. दागिने, फर्निचर आणि क्रीडा साहित्यावरील पण 4% शुल्कही पूर्णपणे रद्द होणार आहे. ही सर्व क्षेत्र कामगार आणि केंद्रित असल्यामुळे म्हणजे लेबर इंटेन्सिव्ह यातून थेट रोजगार निर्मितीवर फार मोठा परिणाम होईल आणि याचा सर्वाधिक फायदा लघु व मध्यम उद्योगांना होईल जे सर्वात जास्ती आपल्या इथे एम्प्लॉयमेंट जनरेट करतात भारतामध्ये.
0: सर, हा जो करार झालेला आहे तो यशस्वीरित्या अंमलात आणताना भारतीय व्यापाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या आव्हानांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो?
1: करारात रुल्स ऑफ ओरिजिन म्हणजे मूळ उत्पत्ती नियमांचं स्वतंत्र प्रकरण आहे ज्याद्वारे एखादी वस्तू खरोखरच भारतीय किंवा ब्रिटिश उत्पत्तीची आहे हे ठरवलं जाईल, जेणेकरून काय होईल की तिसऱ्या देशातून येणारा माल या सवलतीचा गैरफायदा घेऊ शकणार नाही. सरकारने करार लागू होण्यापूर्वीच याबाबतचे नियम अधिसूचित केले आहेत आणि त्याच्याबरोबर डिजिटल पेपरलेस व्यापार सुविधांमुळे कागदपत्रांची प्रक्रिया पण सोपी होईल. मात्र भारतीय व्यापाऱ्यांनी काही गोष्टींची काळजी घेणं अत्यंत गरजेचे आहे. एक म्हणजे मूळ उत्पत्तीचं प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्र व्यवस्थित ठेवणे, अन्यथा काय होऊ शकतं तर शुल्क सवलत नाकारली जाऊ शकते. दुसरं अजून एक महत्वाचं आहे की युकेचे गुणवत्ता, सुरक्षा व लेबलिंगचे मानदंड पूर्ण करण्यासाठी प्रमाणीकरणात खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल, आत्ता जे करतात त्याच्याहून जास्ती करावी लागेल. तिसरं म्हणजे

0: विस्की आणि काही ऑटो उत्पादनांवर शुल्क कमी झाल्यामुळे भारतीय बाजारातही स्पर्धा वाढणार आहे. यासाठी स्थानिक उद्योगांनी सज्ज राहण्याची गरज आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विशेषतः लघु उद्योगांमध्ये या नव्या तरतुदींबाबत जागरूकता वाढवणं खूप आवश्यक आहे.
1: सर, तरुणांच्या दृष्टीने विचार केला तर या करारामुळे भारतात नवीन रोजगार निर्मितीला किती गती येईल?
0: तरुणांसाठी या कराराचे परिणाम अनेक पातळ्यांवर दिसायला हवेत. सर्वात आधी कापड, चामडं, दागिने यासारख्या कामगार केंद्रित आणि लेबर इंटेन्सिव्ह क्षेत्र शुल्कमुक्त झाल्यामुळे एक्सपोर्ट मध्ये किंवा निर्यात मध्ये वाढ खूप मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे आणि थेट कारखाना पातळीवरील रोजगार वाढायला हवे. दुसरं म्हणजे आयटी आणि सेवा क्षेत्रात युकेची बाजारपेठ खुली झाल्यामुळे आणि सामाजिक सुरक्षेवरील दुहेरी भार म्हणजे डबल टॅक्सेशन ज्याला म्हणतात कमी झाल्यामुळे कंपन्यांना युकेमध्ये प्रकल्प वाढवणं आणि तरुण व्यावसायिकांना तिथे पाठवणं अधिक किफायतशीर ठरेल. तिसरं म्हणजे अजून काय होऊ शकतं तर या करारात दरवर्षी सुमारे 1800 भारतीय आचारी, योग प्रशिक्षक आणि शास्त्रीय संगीत कलाकारांचे युकेमध्ये काम करण्याची संधी देणारा एक वेगळाच कोटा ठरवण्यात आला आहे. त्यामुळे जे आपल्याला दिसू शकेल की भारतीय सांस्कृतिक कौशल्यांना जागतिक व्यासपीठावर मिळण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. चौथं म्हणजे लॉजिस्टिक्स, गुणवत्ता प्रमाणीकरण, कम्प्लायन्स, कन्सल्टिंग सारख्या नव्या सहाय्यक सेवा क्षेत्रांनाही रोजगाराच्या नव्या संधी नक्कीच निर्माण होतील. अर्थात हे सर्व फायदे लगेच नाही तर पुढच्या 3 ते 5 वर्षात टप्प्याटप्प्याने दिसू लागतील.
1: नक्कीच सर, आजच्या या विशेष चर्चेत सहभागी होऊन अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण मांडल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधीचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केलं. भारत आणि युके यांच्यातल्या सर्वंकष व्यापार कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. ब्रिटिश डेप्युटी हाय कमिशनर आणि प्रमुख राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
3: आवर आयटी कंपनीज, फिनटेक फर्म्स अँड ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स विल बेनिफिट फ्रॉम द डीपर कोलॅबोरेशन. आवर क्रिएटिव्ह इंडस्ट्रीज, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड प्रोफेशनल सर्व्हिसेस फर्म्स will also find exciting new avenues for collaboration. Our farmers stand to benefit immensely. The world already values the quality of Nashik grapes, Kokan Alfonso mangoes, pomegranates, processed foods and marine products from Maharashtra. This agreement opens the doors to one of the world's most discerning consumer markets, enabling our farmers and food processors to secure greater value for their products. The India-UK CETA is an opportunity for every district of Maharashtra, from Mumbai to Nagpur, from Pune to Chhatrapati Sambhajinagar, from Nasik to Ratnagiri, and from Kolhapur to Gadchiroli. Every region has the opportunity to participate in the new chapter of growth.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन अमिता बडे.

वृत्तविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.

103 MHz FM ध्वनिलहरींवर हे आकाशवाणीचं चंद्रपूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. माझं घर माझं शिवार.

मंडळी नमस्कार. माझं घर माझं शिवार या कार्यक्रमात मी संगीता लोखंडे आपलं मनापासून स्वागत करते. आज भारतीय सौर 24 आषाढ शके 1948 अर्थात बुधवार 15 जुलै 2026. आजच्या या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. मंडळी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया आपण या छान अशा गीताने.

शेतकरी बंधूंनो, आषाढ महिना सुरू आहे आणि आपला बळीराजा सध्या शेतातल्या कामांमध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. आपल्या पूर्व विदर्भाचा म्हणजे विशेषतः आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचा विचार जर केला तर धान हे आपल्याकडचं मुख्य पीक. सध्या सर्वत्र धान पिकाच्या लावणीची आणि रोपं तयार करण्याची लगबग सुरू आहे. पण अनेकदा निसर्गाच्या लहरीपणा म्हणा किंवा वाढतं तापमान, रोग किंवा इतर काही कारणांमुळे धानाची रोपवाटिका धोक्यात येते. रोपं जर निरोगी नसतील तर पुढे जाऊन उत्पादनावर त्याचा मोठा परिणाम होतो. म्हणूनच आपली धानाची रोपवाटिका कशी वाचवायची, तिचं संरक्षण कसं करायचं आणि त्यासाठी कोणत्या उपाययोजना आपण करायला हव्यात, याविषयी अत्यंत महत्वाची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. श्रोते हो, धान पिकाची रोपवाटिका वाचविण्याकरिता उपाय याविषयी आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर सोनाली लोखंडे, कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही यांच्याकडून.

नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. शेतकरी बंधूंनो, यावर्षी अल्निनोच्या प्रभावामुळे सध्याची परिस्थिती जी आहे पावसाची, ही पाहिजे तितकी समाधानकारक नाही. म्हणजे आतापर्यंत जो पडलेला पाऊस आहे तो समाधानकारक नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये धान पिकाची नर्सरी, ज्याला आपण परे म्हणतो, ही जवळपास सर्व शेतकरी बंधूंची टाकून झालेली आहे. परंतु चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमी पाऊस असल्यामुळे या परिस्थितीत धानाचे परे जगणे कठीण झाले आहेत. ते आपल्याला पिवळे अथवा लाल पडल्याचे आढळून आले आहे. हा प्रभाव अल्निनोचा असून सध्या पावसामध्ये खंड पडलेला आहे, म्हणजेच पाऊस लांबणीवर पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही आपले धान पिकाचे परे आहेत किंवा जी नर्सरी आहे ती जगवणं अतिशय कठीण झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही तात्काळ उपाययोजना करता येतील, जेणेकरून आपल्याला सध्याच्या परिस्थितीत असलेले धानाचे परे वाचवणं शक्य होईल. कारण पाऊस ज्याप्रमाणे आपल्याला भाकीत आहे की ज्याप्रमाणे फोरकास्ट आहे किंवा जो हवामानाचा अंदाज आहे त्याप्रमाणे 20 ते 21 दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे आता जर आपण विचार केला तर कमीत कमी शेतकऱ्यांचे परे हे पडून 22-25 दिवस झालेले आहेत. आणि आता आपल्याला त्याच्या रोवण्या करायच्या आहे, पण पाऊस नसल्यामुळे रोवण्या करणं शक्य नाही आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जे काही परे आहेत त्यांना जगवणं अतिशय गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही तात्काळ उपाययोजना करता येतात का? तर यामध्ये प्रथम आपल्याला रोपवाटिकेला शक्य तितक्या लवकर पाणी देणे, जमिनीत सतत ओलावा राहील याची काळजी घेणे, दुसरं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी सिंचन करा, त्यामुळे बाष्पीभवन कमी होईल. आणि बाष्पीभवन कमी होईल तर त्यामुळे जमिनीमध्ये ओलावा हा टिकून राहील. रोपवाटिकेच्या बांधाची दुरुस्ती करून पाणी साचून

राहील याची व्यवस्था करणे. नंतर ओलावा जो आहे, जो जमिनीमधला ओलावा आहे, त्याचं संवर्धन अतिशय महत्वाचं आहे. रोपवाटिकेत तडे पडू देऊ नये. शक्य असल्यास पेंड किंवा सेंद्रिय आच्छादन, ज्याला मल्चिंग म्हणतो, त्याचा वापर करावा, म्हणजेच ओलावा टिकून राहील. दुसरं महत्वाचं म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन. रोपे फिकट किंवा कमकुवत दिसत असल्यास 1% युरिया द्रावण, म्हणजेच 10 ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी. तसेच झिंक कमतरतेची लक्षणे जर दिसल्यास तर 0.0% झिंक सल्फेट अधिक 0.25% चुना याची फवारणी करावी. यामध्ये महत्वाचं म्हणजे सांद्रता किंवा केओलिन, 3% केओलिन द्रावण, म्हणजेच 30 ग्रॅम प्रति लिटर पाणी याची फवारणी करावी. परंतु मातीत पुरेसा ओलावा असल्यास किंवा केवळ केओलिनची फवारणी पुरेशी नाही, शक्य असल्यास संरक्षण सिंचन द्यावे, म्हणजेच प्रथम सिंचन द्यावे आणि नंतर केओलिनच्या फवारणी करावी. कोरड्या परिस्थितीत ताण कमी करण्यासाठी 1% पोटॅशियम नायट्रेट, म्हणजेच 10 ग्रॅम प्रति लिटर पाणी, यामुळे रोपांना नायट्रोजन व पोटॅशियम मिळेल. कोरड्या परिस्थितीत ताण सहन करण्यास मदत होईल. उष्णता व पाण्याचा ताण कमी करण्यासाठी 3% केओलिन हे अधिक प्रभावी ठरेल. रोपांची जोमदार वाढ आणि ताणानंतर पुनर्प्राप्तीसाठी 1% पोटॅशियम नायट्रेट अतिशय उपयुक्त असं हे ठरेल. आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही धानाचे पर्याय आहेत ते जगवणं शक्य होईल. म्हणजे तात्काळ ज्या उपाययोजना सांगितल्या त्या, अन्नद्रव्य व्यवस्थापन, या सगळ्यांचा जर आपण मेळ घातला तर आपल्या धानाचे पर्याय 5-6 दिवसानंतर येणाऱ्या पावसापर्यंत तग धरून राहतील किंवा आपल्याला शक्य होईल. आणि 21 किंवा 22 तारखेला जो काही चांगला पाऊस पडेल त्यामध्ये आपल्याला रोवणी करणं शक्य होईल. आणि शेतकऱ्यांनी शक्यतोवर या गोष्टीकडे लक्ष द्यावं की आपल्याला या परिस्थितीमध्ये, अल निनोच्या परिस्थितीमध्ये, पावसातला हा जो खंड पडलेला आहे सध्या, त्यामध्ये आपल्याला नियोजन करणं अतिशय महत्वाचं आहे. कारण असा हा खंड आता पडलेला आहे, 20-22 च्या दरम्यान एक चांगला पाऊस होईल आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सुद्धा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. पण ऑगस्ट सप्टेंबर किंवा सप्टेंबरमध्ये जर चांगला पाऊस पडला तर आपल्याला तोच तेवढा कामाचा नाही. कारण पाऊस जर मुसळधार झाला तर त्याचं सुद्धा आपल्याला पाण्याचं चर काढणे किंवा आपल्याला बांध्यांमध्ये जे आहे त्या बांध्या आपल्याला नीटनेटक्या करून दुरुस्ती करून पाणी साचून न ठेवता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला हे नियोजन करता येईल. पण आत्ता तात्पुरत्या परिस्थितीमध्ये, आत्ता जी काही आपल्याला परिस्थिती आलेली आहे धान पिकाच्या परे जगवण्याची, या परिस्थितीमध्ये जर आपण या उपाययोजना केल्या तर नक्कीच आपल्याला परे 5-6 दिवस जगवणं शक्य होईल किंवा 1 हप्ता जगवणं शक्य होईल. म्हणजे 1 हप्त्यानंतर जो पाऊस पडेल त्यानंतर त्यामध्ये आपल्याला रोवणी करणं शक्य होईल. त्यामुळे शेतकरी बंधूंनी सध्या तरी या कंटिजन्सी, या तात्काळ उपाययोजनांकडे लक्ष द्यावे आणि आपले परे जगवावे. धन्यवाद.

तर मंडळी आताच आपण डॉक्टर सोनाली लोखंडे यांच्याकडून धान पिकाविषयीची छान माहिती ऐकलीत. कार्यक्रमात आपण पुढे ऐकूया हे गीत.

तर मंडळी, आता या गीतानंतर आपण ऐकणार आहोत हवामान अंदाज. मंडळी, हवामान अंदाज म्हणजे आधुनिक विज्ञान, प्रगत तंत्रज्ञान आणि उपग्रहांच्या सहाय्यानं भविष्यात वातावरणात काय बदल होणार आहेत याचा पूर्व अनुमान लावण्याची प्रक्रिया. प्राचीन काळी माणूस म्हणजे ढगांचा रंग म्हणा किंवा वाऱ्याची दिशा बघून हवामानाचा अंदाज लावत असे. परंतु आजच्या डिजिटल युगात सुपर कम्प्युटर्स आणि अचूक गणिताच्या आधारे आपण वादळ म्हणा किंवा अतिवृष्टी किंवा दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना मिळवू शकतो. थोडक्यात सांगायचं तर हवामान अंदाज केवळ उद्या पाऊस पडेल की नाही एवढ्यापुरता मर्यादित नसून तो देशाची अर्थव्यवस्था, शेती, आपत्ती व्यवस्थापन आणि मानवी जीवनाच्या सुरक्षेचा एक मुख्य कणा बनला आहे. चला तर आताही आपण या हवामानाचा अंदाज ऐकणार आहोत.

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ ग्रामीण कृषी मोसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. हवामान अंदाज भारतीय हवामान विभाग प्रादेशिक हवामान केंद्र नागपूरच्या जिल्हास्तरीय मूल्यवर्धित अंदाजानुसार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 5 दिवसात आकाश ढगाळ राहून कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस राहून 2-3 ठिकाणी तुरळक किंवा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. सामान्य सल्ला हलका ते मध्यम पावसाचा अंदाज लक्षात घेता कृषी उत्पन्न बाजार समिती मधील खरेदीदार आणि इतर शेतमाल खरेदीदारांनी शेतकऱ्यांद्वारे विक्रीसाठी आणलेला शेतमाल उघड्यावर न ठेवता शेडमध्ये साठवून ठेवावा. विजांचा कडकडाट मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडण्याचे टाळावे. शेतात काम करत असताना मेघगर्जनेचा आवाज ऐकायला आल्यास पक्क्या इमारती किंवा सुरक्षित ठिकाणी जावे. झाडाखाली आसरा न घेता मोकळ्या मैदानावर झाडांच्या उंचीपासून दुप्पट ते चारपट अंतरावर आसरा घ्यावा. विजांच्या ठिकाणचे निरीक्षण करण्यासाठी दामिनी लाइटनिंग अलर्ट या मोबाईल ऍपचा वापर करावा. तसेच विजांपासून बचावासाठी ऍपमध्ये उपलब्ध असलेल्या माहितीचा उपयोग करावा. धान पिकासंदर्भात जाणून घेऊया. धान पीक रोपवाटिकेत पेरणीनंतर 15 दिवसांनी तण कचरा काढून टाकावा आणि त्यानंतर दर गुंठ्यास 1 किलो युरिया खत द्यावा. संशोधित वाण वाणांचा वापर करावा. पेरणीसाठी बारीक जातीचा 35 ते 40 किलो आणि मध्यम आणि ठोकळ जातीकरता 50 किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे. धान बियाणे पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लिटर पाण्यात 300 ग्रॅम मीठ म्हणजेच 3% या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावे. द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके

रोगयुक्त बियाणे चाळणीने काढून जाळून टाकावे आणि तळाखालील निरोगी बियाणे 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत 24 तास वाळवावे. पेरणीपूर्वी बियाण्यास 3 ग्रॅम प्रति किलो बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. तूर पिकासंदर्भात जाणून घेऊ. तूर पिकाची लागवड करण्यास कीड आणि रोगास प्रतिकारक वाणाची निवड करावे. हेक्टरी 10 ते 15 किलो बियाणे ICPL 87-119 C11 पिकेवी तारा या वाणाची निवड करावी. घरचे बियाणे वापरत असल्यास उगवण क्षमता चाचणी करावी. जर कमीत कमी 70% बियाण्याची उगवण क्षमता असल्यास ते बियाणे पेरणीस वापरावे. सोयाबीन पिकासंदर्भात जाणून घेऊया. जूनचा 3रा आठवडा ते जुलैचा 2रा आठवडा दरम्यान पेरणी करावी. पेरणी सरत्याने करावी. पेरणी करताना पट्टा पद्धत वापरावी. सोयाबीन बियाणे 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त पेरू नये. 2 ओळीतील आणि रोपट्यामधील अंतर 30 बाय 8 सेंटीमीटर किंवा 45 बाय 5 सेंटीमीटर ठेवावे. उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम पेरणी करावी. पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळेस 30 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 35 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे. भाजीपाला पिकासंदर्भात जाणून घेऊया. काकडी, कारली, दुधी, भोपळा या वेलवर्गीय भाजीपाला पिकांची पेरणी करावी. भाजीपाला पुनर्लागवड संदर्भात जाणून घेऊया. मिरची, वांगे, टोमॅटो या भाजीपाला पिकांची रोपे तयार झाली असल्यास मुख्य शेतात सरी वरंबा किंवा रुंद वरंबावर योग्य अंतर ठेवून पुनर्लागवड करावी. रोपे स्थलांतरित करण्यापूर्वी रोपांची मुळे बुरशीनाशकात आणि पाणी कीटकनाशकात 5 मिनिटे बुडवून ठेवावी. पशुपालकांसाठी पशुपालन सल्ला. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेळ्या, मेंढ्या आणि इतर जनावरे मोकळ्या जागेत चरावयास सोडायचे टाळावे. जनावरांना जंताच्या आणि विविध आजारांच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जंतनाशकाच्या लसी जनावरांना टोचून घ्यावा. दुधाळ जनावरांना दूध वाढीसाठी पोषक आहार जीवनसत्वे द्यावे. शेळ्यांना पायखुरी, तोंडखुरी, घटसर्प आणि आंत्रविषार टाळण्याकरता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने लसीकरण करावे. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हे होतं प्रकल्प समन्वयक ग्रामीण कृषी मौसम सेवा कृषी संशोधन केंद्र सिंदेवाई जिल्हा चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त कृषी हवामान सल्लापत्रक. नमस्कार.

तर मंडळी, आताच आपण ऐकलात हवामान अंदाज. शेतकरी बंधूंनो, आपल्या काळ्या आईची सेवा कशी करायची यावर छान आपल्याला मार्गदर्शन मिळालं. दिवसभर शेतात घाम गाळल्यानंतर जेव्हा आपला बळीराजा सायंकाळी घरी परततो तेव्हा त्याला खरी विश्रांती आणि मानसिक शांतता मिळते, ती केवळ ईश्वराच्या भक्तीमध्ये. आपल्या महाराष्ट्राची हीच तर परंपरा आहे. शेती करता करता विठ्ठलाचं नाव घ्यायचं. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत कष्टातच देव शोधणाऱ्या आपल्या वारकरी आणि शेतकरी संस्कृतीचा अनोखा संगम म्हणजे पंढरीची वारी. तर चला, शेतातल्या या गप्पांनंतर आता आपणही मनानं थेट पंढरपूरला जाऊया. विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या एका माऊलीची, एका सखीची आर्त हाक ऐकूया. अंगावर रोमांच उभे करणारे आणि मनाला विठ्ठलमय करणारं हे भक्तिगीत, चल ग सखे पंढरीला.

आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे तेव्हा मी संगीता आपला निरोप घेते. मंडळी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कार्यक्रम अधिकारी उमेश दुपारे. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर.
2: आपुलकी या घरात. श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
1: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा,
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखालीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक निनाद मुळावकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: स्थळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
1: प्रवेश निशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
1: उत्सव नवचैतन्याचा. आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026. श्रोतेहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते 12:00.
4: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
5: सहज संवाद.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र. यानंतर थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित होईल आणि त्यानंतर 8:15 पुरी इथं होत असलेल्या श्री जगन्नाथ यात्रेच्या पूर्वसंध्येनिमित्त विशेष कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.
6: आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप न्हावाशेवा बंदरातून रवाना.

0: देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. आणि आता बातम्या विस्तारानं. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. मुंबईत या कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला तसंच या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला.
0: पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये रत्न आणि आभूषणांच्या निर्यातीची पहिली फेरी आज समारंभपूर्वक रवाना झाली. भारत युके संबंधामधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधीमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, उद्योग मंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी तसंच देशातल्या उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेमध्ये संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंग यांनी दिली आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमीकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक ते आरेखन, यंत्रसामुग्री, आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यामध्ये भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25-5% अर्थसहाय्य मिळेल. वैष्णव यांनी सांगितलं,
2: आज जो कॅबिनेट ने अप्रूव किया है मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, उसका आउटले 62,500 करोड रुपीज का है. 5 इयर्स का ड्युरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इन्सेंटिव्स रखे गए क्योंकि अब इको सिस्टम बन गया है. अब बहुत सारे कंपोनेंट्स है जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39 लाख करोड रुपीज का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
0: युरिया उत्पादनात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाला आज बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. नवीन धोरणानुसार

0: यातल्या गुंतवणुकीवर 12-15% दरानं परतावा मिळेल. याखेरीज ओदिशा आणि झारखंडमधल्या 145 किलोमीटर रेल्वे मार्गाचं बहुपदरीकरण, उत्तर प्रदेशामध्ये 6 पदरी ग्रीनफील्ड उन्नत मार्ग, पादचारी पूल तसंच वरुणा नदी किनाऱ्यावरती उन्नत मार्गांच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्रात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथे शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
1: की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8-12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यात देखील या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. जकार्ता इथे सुरू असलेल्या अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी आज शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. अंडर 19 गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये भारताच्या चंद्रिका पुजारीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 तर 57 किलो वजनी गटामध्ये प्राचीनही प्रतिस्पर्धी खेळाडूवर 5-0 अशी मात करत दुसरं सुवर्णपदक मिळवलं. याच गटामध्ये गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे अंडर 23 या गटामध्ये 54 किलो वजनी गटामध्ये भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटामध्ये नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. अमेरिकेतल्या अटलांटा इथे भारतीय प्रमाणवेळेनुसार 12:30 हा सामना सुरू होईल. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रामध्ये तपास केलेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप न्हावाशेवा बंदरातून रवाना. देशात सेमी कंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: ये आकाशवाणी है. अब प्रस्तुत है महाप्रभु जगन्नाथ जी धाम ओडिशा के पावन क्षेत्र पुरी में कल यानी गुरुवार 16 जुलाई 2026 को आयोजित होने वाली रथ यात्रा पर पूर्वावलोकन.